नमस्कार श्रोते हो, सुप्रभात. 103.1 MHz तसंच न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणी FM प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 26 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 16 जून 2026. सकाळचे 5:56 झाली आहेत. आमच्या आजच्या प्रसारणात आपल्या सर्वांचं स्वागत. प्रसारणाची सुरुवात करूया सनईच्या मंगल सुरानी.

0: तर दुसरे अंतरात्म्याचे सूक्ष्म अंग. या प्रकृती आणि पुरुषापासून संपूर्ण विश्व निर्माण झाले. आत्मानात्म विवेकाने अनात्म दूर सारले की वृत्ती आत्म्याशी स्थिर होते. तेथे ज्ञान आणि उपासना एकच होतात. तत्वमसी, मी त्याचा आहे पासून उपासनेला आरंभ होतो. ते अहम ब्रह्मास्मी, मीच तो आहे, या अवस्थेत तिचे पर्यवसन होते. या उपासनेच्या सर्व पायऱ्या पार करीत कल्याण स्वामी अंतिम टप्प्यावर येऊन पोचले आहेत या खात्रीने समर्थ त्यांना म्हणतात. अनुभवाची शीघ भरली, आग्रापरी उसळली, भूमंडळी प्रभा पडली, कर्पूर वर्ण नभ जाहले. समर्थ म्हणतात, श्रीचक्रामधील बिंदूवर लक्ष केंद्रित करून राहिल्याने तुला स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण या चारही देहांचा विसर पडला आहे. ज्ञानस्वरूप आत्म्याशी वृत्ती तदाकार झाली आहे. ही अनुभवाची परिसीमा आहे. आजवर या ध्यानामध्ये आलेल्या अनुभवांमध्ये हा अनुभव परिपूर्ण आहे. लौकिक अर्थाने याला अनुभव म्हणता येणार नाही, कारण अनुभवामध्ये अनुभव आणि अनुभव घेणारा यांच्यात द्वैत असते. पण या अनुभवात अनुभव आणि तो घेऊ पाहणारा एकच होऊन जातात. अनुभवाला आलेल्या लखलखीत चांदण्याने जणू पृथ्वी आणि आकाश कापुरासारख्या वर्णाने भरून गेले आहेत. येथे कल्याण स्वामींच्या प्रतिभेचा प्रत्यय येतो. ते शुभ्रवर्ण म्हणत नाहीत, कारण कापूर शुभ्र तर असतोच, पण कापूराचा आणखी एक गुण असा आहे की जो जळाल्यावर खाली काहीच उरत नाही. आणि या अवस्थेत साधक आणि साध्य एकरूप झाल्यावर अनुभव असा वेगळेपणाने अनुभव राहतच नाही. वृत्ती परब्रह्माशी तद्रूप होते, तेथे ज्ञानाचे विज्ञान होते. विज्ञान म्हणजे जे प्रत्यक्ष अनुभूती देते ते विज्ञान. निर्गुणाशी अनन्य होणारा, निर्विकारी लीन होणारा योगी फार थोर असतो. म्हणून साधकाने सगळे सोडून त्या ईश्वराला शोधावे, या विश्वाच्या मुख्य कर्त्याला ओळखावे. अंतरात्मा सर्व विश्वाला व्यापून आहे, पण सर्वच प्राण्यांमध्ये आणि माणसांमध्ये तो सारख्याच सामर्थ्याने प्रकट होत नाही. ब्रह्मज्ञानी पुरुषाने लोकसंग्रह करताना ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे त्याला शिकवून तयार करावे. समर्थ ब्रह्मज्ञानी होते. त्यांनी कल्याण स्वामींची योग्यता जाणली होती आणि त्याप्रमाणे त्यांना हे ब्रह्मज्ञान त्यांनी प्राप्त करून दिले. अर्थात हा अनुभव समर्थ म्हणतात, मी तुला शक्तिपाताने करून दिला आहे, आता तू तुझी साधना पूर्ण करून तो प्राप्त करून घे. गुरुचे काम मार्ग दाखवणे आहे, पण वाटचाल साधकाला स्वतःची स्वतःच करावी लागते. देहाची अनित्यता आणि अनादि अनंत आत्म्याची नित्यता सांगताना समर्थ म्हणतात, देह अनित्य, आत्मा नित्य, हाची विवेक नित्या नित्य, अवघे सूक्ष्माचे कृत्य जाणती ज्ञानी. पिंडी देहधरता जीव, ब्रह्मांडी देहधरता शिव, ईश्वर तनुचष्टे सर्व ईश्वर धरता. देह नाशवंत आहे तर आत्मा शाश्वत आहे, हे विचारांती पटणे याला नित्यानित्य विवेक म्हणतात. जगातील सर्व घटना या सूक्ष्म आत्म्याच्या सत्तेने चालतात ही गोष्ट ज्ञानी लोक जाणतात. पिंडाच्या दृष्टीने देह धारण करणारा आत्मा तो जीव, तर ब्रह्मांडाच्या दृष्टीने विश्व धारण करणारा तो शिव. जीवात्मा आणि विश्वात्मा या पलीकडे विराट हिरण्यगर्भ, व्याकृत आणि मूल प्रकृती या आपल्या चार देहांनी ईश्वर सर्व विश्वाला धारण करतो. या संपूर्ण विश्वात एकच एक आत्मा कार्यरत आहे. आपण त्याचे अंश आहोत, तरी प्रत्येक जण वेगळा आहे. प्रत्येकाचा स्वभाव, त्याची वृत्ती वेगळी आहे, नशीबही वेगळे आहे. कारण हे सर्व त्रिगुणात्मक प्रकृतीनुसार आणि ज्याच्या त्याच्या कर्मानुसार घडते. कर्माचे फल हेच त्याचे नशीब घडवते आणि पर्यायाने त्याची बुद्धी त्याच प्रकारे कार्य करते. म्हणून मनावर आणि बुद्धीवर आपला ताबा हवा. आपण मनाच्या आहारी जाऊ नये याचसाठी समर्थांनी मनोबोधाची रचना केली. जय जय रघुवीर समर्थ.
1: चिंतनीय सत्रात डॉक्टर संजीवनी तोफखाने यांचे विचार आपण ऐकलेत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. श्रोता, आपली प्रसन्न सकाळ सुरेल आणि भक्तिमय करणारी ही आहे सातारा आकाशवाणी 103.1 MHz तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर. सकाळचे 6:11 होत आहेत.

आता भक्ती संगीताचा आनंद घेऊया प्रभात वंदना या कार्यक्रमात. श्रोतो, नव्या आशा नव्या दिशा घेऊन येणारी ही चैतन्यमयी प्रभात वेळ. या प्रसन्न सकाळची सुरुवात करूया श्री लक्ष्मी नृसिंह पंचरत्न स्तोत्रानं. स्वर कविता खरवंडीकर यांचा.

पक्ष्यांचं कुजन, मंदिरातला घंटानाद, गोठ्यातल्या गाई गुरांच्या गळ्यातल्या घुंगरांचा खळखळाट, अशा नादमयी पहाटवेळेतला एक नाद भूपाळीचा, भूपाळीनं त्या सर्वसाक्षी परमेश्वराला जागवण्याचा. ऐकूया आशा भोसले यांनी गायलेली ही भूपाळी.

महाराष्ट्र त्या अवघ्या विश्वात व्यापून राहिलेल्या त्या परमचैतन्याला कुठल्या एका रूपात बांधून ठेवणं हे केवळ अशक्य. कधी निसर्ग सौंदर्यात तर कधी भक्ताच्या अंतःकरणात तो भेटतो. प्रत्येक सजीवाच्या अस्तित्वात त्याची चाहूल लागते. विविध रूपांनी रंगांनी आणि अनुभूतींनी प्रकटणाऱ्या त्या ईश्वराच्या अनंत स्वरूपाचं दर्शन घडवणारी ही रचना आहे यशवंत देव यांची. संगीतकार प्रभाकर जोग, स्वर सुरेश वाडकर यांचा.

पाण्याला जसं आपण शरीरासाठीचं जीवन म्हणतो, तसंच नाम म्हणजे मनाचं जीवन. नामातला गोडवा वर्णन करणारी सुमन कल्याणपूर यांनी गायलेली ही रचना रमेश अणावकर यांची, संगीतबद्ध केली दशरथ पुजारी यांनी.

हरी वाचे रे, हरी नाचे रे, हरी पाहता आनंदू साचे रे, हरी आदि रे, हरी अंती रे, हरी व्यापक सर्वाभूती रे, असा हा सर्वव्यापक हरी आणि त्याची मुरली सर्वांनाच मोहित करणारी. संत सूरदास यांची हिंदी भक्तिरचना सुधा मल्होत्रा यांच्या स्वरात.

श्रोते, आपलं व्यक्तिगत ध्येय गाठण्यासाठी आपले प्रयत्न सुरूच असतात. मात्र याच प्रयत्नातला काही हिस्सा आपल्या देशासाठीही देऊया. देशहिताला प्राधान्य देऊन त्यासाठी प्रयत्नशील राहूया. ऐकूया समूह स्वरात ही देशभक्तीपर रचना वसंत निनावे यांची.

0: समूह स्वरात देशभक्तीपर रचना आपण ऐकलीत. या रचनेबरोबरच प्रभात वंदना भक्ती संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. सकाळचे 6:35 झाली आहेत. ऐकूया कृषीवाणी हे शेतीविषयक माहिती सदर.
1: शेतकरी बंधूंना नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात वातावरण बदलानुसार शेतीचं बदलतं नियोजन याविषयी. रहिमतपूर तालुका कोरेगाव येथील मंडल कृषी अधिकारी सुनील यादव यांनी केलेलं मार्गदर्शन. यादव सर नमस्कार.
2: नमस्कार
1: यादव सर. आपण आपल्या शेतकरी बंधूंना सांगतोय की बदलत्या वातावरणानुसार आपण बदलणं गरजेचं आहे आणि त्यानुसार शेतीमध्ये बदल करणं गरजेचं आहे. काल तुम्ही सांगितलं होतं की नैसर्गिक गोष्टींचा अवलंब करणं सध्याच्या काळामध्ये गरजेचं आहे. का तर याचा परिणाम अर्थात आपल्या जमिनीवर, जमिनीच्या मातीच्या कणांवर आणि त्या दृष्टीनंच आपल्या पिकांवर होतोय. म्हणजे पिकांमधला सुद्धा बदल आहे तो आपल्याला जास्त त्रासदायक ठरू शकतो, उत्पादकता कमी होऊ शकते. मग नैसर्गिक शेती किती

0: महत्वाची आहे आणि काय काय त्या गोष्टी किंवा काय काय गोष्टी होणं अपेक्षित आहे?
1: नक्कीच, आपण कालपर्यंत बघत होतो वाढतं तापमान असेल किंवा पावसाचा खंड असेल ह्याचा जमिनीवर आणि पिकावर कसा परिणाम होत होते, आणि हा परिणाम आपल्या परिणामावर जर मात करायची असेल तर आपल्याला निश्चितच काही नैसर्गिक शेतीशिवाय तरुणोपाय नाही. यापूर्वी सुद्धा आपण अनेक माध्यमातून नैसर्गिक शेतीचं महत्व अधोरेखित करत होतो, पण तितकी गरज निर्माण न झाल्यामुळे शेतकरी त्याला महत्व कमी देत होता. पण आता हे जे बदललेलं तापमान आहे, बदललेलं वातावरण आहे, ही त्या दृष्टीनं ते पद्धत स्वीकार नैसर्गिक पद्धत स्वीकारण्यासाठी आवश्यक आणि योग्य पद्धत आहे. ती कशी? मातीमध्ये जो परिणाम होतो तापमानाचा, माती तापते आणि मातीतली अन्नद्रव्ये हवेमध्ये निघून जातात, आणि पर्यायानं मग आपण किती चांगल्या प्रकारचं बियाण्याची पेरणी केली तरी सुद्धा मातीमध्ये अन्नद्रव्य कमी असल्यामुळं आणि आवश्यक अन्नद्रव्य कमी झाल्यामुळं उत्पादकता कमी येते, आणि मग जमिनीची उत्पादकता कमी येते याचा अर्थ फर्टिलिटी किंवा सुपीकता कमी होते. मग सुपीकता जर आपल्याला चांगल्या प्रकारे जर आणायची असेल मातीमध्ये, तर मातीमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारच्या सेंद्रिय पदार्थांचा अवलंब करावा लागेल. जसं की आपण म्हणतो शेणखत वापरलं पाहिजे, गांडूळ खताचा वापर केला पाहिजे, अजून शेतीमध्ये असणारा जो काडी कचरा आहे त्याचं कंपोस्टिंग करून ते मातीमध्ये वापरलं पाहिजे. त्याच्यानंतर अनेक प्रकारच्या पेंड्या आहेत, जशा की करंज पेंड असेल, लिंबोळी पेंड असेल, कोंबडी खत असेल, असे जे काही वेगवेगळ्या प्रकारच्या जे प्रकार आहेत खतांचे, ते मातीमध्ये जर आपण जर वाढवले तर निश्चितच मातीची जी ताकद आहे ती वाढेल. जसं आपण म्हणतो साऊंड माइंड अँड साऊंड बॉडी, म्हणजे जमीन जर सशक्त असेल तर पीक सुद्धा चांगल्या प्रकारे येऊ शकतं. तशाच पद्धतीनं रोपाच्या बाबतीत जर झालं तर वाढतं जेव्हा रोप असतं तेव्हा त्याच्यावर जर बदलत्या वातावरणाचा किंवा वाढत्या तापमानाचा जर परिणाम झाला की त्याच्या शरीरयष्टीवर शरीर रचनेवर खूप मोठा परिणाम होतो. तो परिणाम असा होतो की त्याचा जो कालावधी आहे ह्या कालावधी कमी वनस्पती करून घेतं आणि लवकरात लवकर पाने फुले आणि त्याला येणारी फळं हे सगळ्याची निर्मिती वेळेच्या अगोदर होते, त्याला आपण प्रीमॅच्युअर म्हणू आपण. अशा पद्धतीनं मग ते उत्पादन निघतं आणि ते उत्पादन तितकंसं हीन दर्जा नसतो. याशिवाय पुढे जाऊन ते स्टोअरमध्ये पण राहत नाही, त्याला चांगल्या प्रकारचा बाजार मिळत नाही. त्यामुळं आपल्याला त्याला त्या वनस्पतीला बदलत्या वातावरणावर जर मात करायची असेल तर काही अन्नद्रव्य आपल्याला त्या फवारणी करून आपण त्याला प्रतिकार क्षमता निर्माण करू शकतो. त्याच्यामध्ये 1919 सारखे फोलियर खतांची फवारणी जर पिकाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये आपण दिली, त्याच्यासोबत काही सूक्ष्म अन्नद्रव्यांची पण सोबत दिली फवारणीच्या माध्यमातून, याशिवाय 2% युरियाची फवारणी केली, DAP सारख्या 2% फवारणी केली, तर हा जो ताण आहे तापमानाचा हा ताण ते पीक सहन करू शकेल आणि त्याचा जो क्रम आहे हा क्रम पूर्णपणे ते पूर्ण करेल आणि चांगल्या प्रकारचं उत्पादन आपल्याला देऊ शकेल.
0: अगदी खरं, म्हणजे नैसर्गिक शेती आता सध्या करणं किंवा नैसर्गिक शेतीचे काही उपाययोजना असतील त्या करणं शेतकरी बंधूंनी गरजेचं आहे. जर आपल्याला ही जर आपत्कालीन परिस्थिती जर आपल्याला टाळायची असेल तर, आणि या गोष्टी मला वाटतं शेतकरी बंधूंसाठी नवीन नाही आहेत, त्यामुळे शेतकरी बंधू नक्कीच याबाबत सतर्कता बाळगतील अशी आपण आशा करूया. धन्यवाद सर.
1: धन्यवाद.
2: कृषीवाणी कार्यक्रमात आताच आपण ऐकलं वातावरण बदलानुसार शेतीचं बदलतं नियोजन याविषयी प्रेमतपूर तालुका कोरेगाव येथील मंडल कृषी अधिकारी सुनील यादव यांनी केलेलं मार्गदर्शन.
3: कृषीवाणी या सदरात शेतीविषयक मार्गदर्शन आपण ऐकलं. हा कार्यक्रम आपण ऐकलं आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. श्रोते, आपल्या प्रसन्न सकाळी आपल्यासोबत सातारा आकाशवाणी 103.1 MHz तसंच न्यूज ऑन AIR ॲपवर. सकाळचे 6:40 झाली आहेत. आता थोडक्यात रूपरेषा आमच्या आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. या रूपरेषेनंतर 6:50 परिसर या सदरात आपण ऐकाल परिसंस्था साताऱ्याची. याचं लेखन सुनील भोईटे यांचं. दिनविशेष 6:55 संकलन सचिन प्रभुणे यांचं. सकाळी 7:00 आजचा सुविचार आपण ऐकाल. 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत. दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू 7:25. 7:40 अनुरूप विवाह संस्था आणि 7:45 मसवडकर सराफ हे ग्राहक केंद्रित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. सुगम संगीत आपण ऐकाल 7:50.

0: डानी सकाळी 8 वाजता समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 8:15 ओळख बाजारपेठेची आणि 8:25 सक्सेस अबॅकस अँड एज्युकेशन हे ग्राहक केंद्रित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 8:30 मराठीतून बातम्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतील. 8:40 मराठी चित्रपट संगीत तर 9 वाजता हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घ्याल. मिश्र संगीत आपण ऐकाल 9:30. सकाळी 10 वाजता डॉक्टर महाजन स्किन केअर, 10:05 श्वास हेल्थ केअर सांगली, 10:10 नंदादीप हॉस्पिटल, 10:15 ओळख बाजारपेठेची आणि 10:20 पुना गाडगिळ अँड सन्स हे ग्राहक केंद्रित कार्यक्रम प्रसारित केले जातील. नाट्यपदांचा आनंद आपण घ्याल सकाळी 10:30. 11 वाजता काही गझल आपण ऐकाल. 11:30 मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित करण्यात येईल. दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. दुपारी 1 ते 5 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आणि त्यादरम्यान 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र तसंच दुपारी 3 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. संध्याकाळी 5 वाजता एनसीईआरटी द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग 5:30 योग आणि हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. संध्याकाळी 6 वाजल्यापासून विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकाल. त्यादरम्यान संध्याकाळी सात वाजता प्रादेशिक बातम्या, 7:10 बाजारभाव आणि 7:15 वृत्तविशेष हे मुंबई केंद्राचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. कृषी बांधवांसाठी किसानवाणी हा कार्यक्रम आमच्या केंद्रावरून, यामध्ये सुविचार बाजारभाव या दैनंदिन सदरांबरोबरच मुक्काम पोस्ट मारडी तालुका माण इथले आत्मनिर्भर शेतकरी शिवाजी पोळ यांची शेतीपूरक व्यवसायातून साधलेला विकास याविषयी श्रेया गोलिवडेकर यांनी घेतलेली मुलाखत आणि कृषीवाणी या शेतीविषयक सदरातील माहिती आपण ऐकाल. आज संध्याकाळी 7:30 आमचा किसानवाणी हा कार्यक्रम. रात्री 8:45 तसंच 11 वाजता हिंदीतून बातमीपत्र आणि रात्री 9 वाजता तसंच 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. दरम्यान रात्री 9:30 NSD दिल्ली आकाशवाणीद्वारा विशेष कार्यक्रम मालिका आपण ऐकाल. ही होती आमच्या आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात सुरू होतोय. आकाशवाणी FM प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 6:45 झाली आहेत.
1: आला अधिक महिना मास सोन्या चांदीच्या खरेदीसाठी खास
2: आदेशवर ज्वेलर्स. अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव.
1: आता आकर्षक असे सोन्या चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव. सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी, पाटली,
2: आकर्षक मिनी गंठन, गंठन, फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा. तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी, पायल, ताटवाटी, ताम्हण आणि बरंच काही. जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव.
1: आदेशवर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
3: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई. गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याजदर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था गणपतीवाडी भाजी मंडई वाई. श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.
4: मावशी, मला असं कॉलेज हवंय जिथे माझं करिअरही घडेल आणि आत्मविश्वासही वाढेल.
5: मग तुझ्यासाठी अगदी योग्य ठिकाण म्हणजे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय सातारा.
4: खरंच?
5: अगं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स सह

0: आधुनिक शिक्षण स्मार्ट इंटरॅक्टिव्ह पॅनलने परिपूर्ण डिजिटल क्लासरूम्स आणि BCA BCom IT सारखे व्यावसायिक अभ्यासक्रम
1: आणि पारंपरिक कोर्सेस
0: BA BCom BCom IT MA MCom MCom IT हे तर आहेच, शिवाय रयत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रासह विविध प्रकारचे शॉर्ट टर्म कोर्सेसही आणि स्पोर्ट्स मध्ये आंतरराष्ट्रीय कामगिरी, शिवाय कल्चरल मध्ये सुद्धा देश पातळीवर अव्वल.
2: मुलींसाठी सुरक्षित वातावरण आणि आधुनिक गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा, रयत शिक्षण संस्थेचे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, ओवाई नाका, सातारा. संपर्क 98 90 54 94 64.
3: मॅनेजर मॅडम, गुड मॉर्निंग. आमची लोन फाईल पास झाली?
4: होईल, पण एक सुचवू, तुमचं हे नवं फॅब्रिकेशन युनिट बेस्ट चालायचं तर वेल्डिंग इक्विपमेंट्स मंदार ट्रेडर्स मधूनच घ्या. अहो, आमच्याकडच्या बऱ्याचशा वेल्डिंग शॉपच्या फाईल्समध्ये मंदार ट्रेडर्सचीच बजेट्स असतात. एकदा व्हिजिटही केली होती, अगदी नंबर वन आणि ऑल ॲट वन भेटास त्यांना.
5: मंदार ट्रेडर्स, वेल्डिंग मशीन्स, कट ऑफ मशीन, ग्राइंडर्स, ड्रिल मशीन, गॅस कटर, रेग्युलेटर्स, प्रेशर गेजेस, वेल्डिंग केबल, वेल्डिंग वायर स्पूल, लेझर डिस्टन्स मेजर्स, मॅग्नेटिक ट्राय स्क्वेअर, प्रेस डिझाईन, फिटिंग्स, वेल्डिंग हेड स्क्रीन, लेदर ऍपरन, सेफ्टी शूज, कलर स्प्रे, चेन पुली ब्लॉक, असे बरेच काही.
6: मंदार ट्रेडर्स .com 30 वर्षीय इंडस्ट्रियल सप्लायर, अगदी नंबर वन आणि ऑल ऍट वन. H39 जुनी MIDC सातारा, 98 22 801 804.
7: डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूड क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ज्ञ चिकित्सा, सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा, 90 21 28 45 70.
8: प्री प्रायमरी आणि प्रायमरी टीचर होण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा 1 वर्षाचा टीचर्स ट्रेनिंग प्रोग्राम
9: ऍट ईशा टीचर्स ट्रेनिंग, मोती चौक, सातारा, 88 05 98 99 08.
8: ईशा टीचर्स ट्रेनिंग, थेट अनुभव पण उत्तम करिअर पण.
10: गरजेच्या वेळचे तत्पर तारणहार, सातारा DCC चे सहज सुलभ सोने तारण कर्ज,
11: कमीत कमी कागदपत्र, सोन्याचे योग्य मूल्यांकन, त्वरित मंजुरी, मोफत विमा संरक्षण, नो चार्जेस ऑन प्री और पार्ट पेमेंट, नो एनी हिडन चार्जेस.
10: शिवाय व्यवसायासाठीच्या सोने तारण कॅश क्रेडिट योजनेत जेवढे पैसे वापरले तेवढ्यावरच व्याज.
11: तेव्हा करा संपर्क व्हा निश्चिंत.
10: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सोने तारण कर्ज, गरजेच्या वेळचे तत्पर तारणहार.
12: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू, NBA मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, MSBTE ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट,
13: उपलब्ध ब्रांचेस, डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग.
12: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा.
13: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा. 97 66 86 68 37.
14: आकाशवाणी FM प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. 6:50 झाली आहेत. आता परिसर या सदरात ऐकूया परिसंस्था साताऱ्याची. याचं लेखन सुनील भोईटे यांचं.
15: नमस्कार रसिक श्रोते हो, मागील काही भागांपासून आपण साताऱ्याची परिसंस्था या अनुषंगाने वेगवेगळ्या विषयांवर माहिती घेत आहोत. आजच्या या 16 भागामध्ये मातीचे प्रकार आणि ते आधारित कृषी पर्यावरणशास्त्र याविषयी थोडक्यात माहिती घेऊया. त्यानुसार साताऱ्यामध्ये जर तुम्ही पाहिलं की जसं मागील काही भागांमध्ये आपण बघतोय की साताऱ्याची विभागणी ही पश्चिम दिशेला पश्चिम घाट प्रदेश आहे, वेगवेगळ्या नद्यांचे उगम प्रदेश आहेत, त्यानंतर आणि त्याच्या पूर्व दिशेला हा पूर्ण माळरान किंवा दुष्काळी किंवा शुष्क प्रदेश आहे, आणि याच्या दरम्यान जो आहे तो आपला सातारा कराड आणि आपण जे काही तालुके बघितले, दिवाळी तालुक्यासारखे जे काही ठिकाण आहेत, तर हा असा पसरलेला प्रदेश. मातीचं वितरण देखील ह्या प्रदेशामध्ये विभागवार झालेलं आपल्याला दिसून येतं. याच्यामध्ये मुख्यत्वे करून जर आपण पश्चिम भागामध्ये बघाल तर आपल्याला इथं जांभ्या खडकापासून तयार झालेली, का तर इथली बरीचशी बहुतांश पठारं ही जांभ्या खडकाची झालेली आहेत. त्याचे क्षरण होऊन किंवा त्याचे वेदरिंग होऊन जी काही माती तयार झालेली आहे तर ती आपल्याला तांबडी माती दिसून येईल. आणि याच्याच बरोबरीनं त्याच्या खाली सखल प्रदेशामध्ये म्हणजे

0: इथं डोंगर उतार जिथं समांतर झाले त्या ठिकाणी जर बघाल तर त्या ठिकाणी आपल्याला काळ्या मातीचे प्रदेश दिसून येतील. आणि त्यानंतर आपला पूर्व प्रदेश, तर पूर्व प्रदेशामध्ये तुम्हाला मुरमाड किंवा ज्याच्यामध्ये सिलिका किंवा सँड किंवा आपण दगड, छोटे दगड या अर्थानं म्हणूया, तर त्याचं प्रमाण तुम्हाला जास्त दिसून येईल. आता या तीनही क्षेत्रांमध्ये या मातीच्या प्रकारानुसार तुम्हाला पीक अथवा वनस्पतींची विभागणी झालेली दिसून येईल. पश्चिम घाट प्रदेशात पाहाल तर इथं तुम्हाला या भागामध्ये अतिपावसाचं प्रमाण आणि त्या अतिपावसाच्या प्रदेशामध्ये तग धरून राहणारे पिकांचे प्रकार किंवा हंगामी शेती जी पावसावर आधारित आहे, मुख्यत्वे करून भात शेती तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल. त्यानंतर समतल प्रदेशामध्ये जिथं हा उतार समतल किंवा समांतर झाला त्या प्रदेशामध्ये बघाल तर त्या प्रदेशामध्ये मात्र तुम्हाला सद्यस्थितीमध्ये ऊस हा नंतर सातारा या सगळ्या पूर्ण भागामध्ये आलेला एक मुख्य पीक आणि नगदी पीक आहे. त्याच्या आधीपर्यंत किंवा काही अंशी आत्ताही या प्रदेशामध्ये ज्वारी, भुईमूग, तुमचे इतर तेलबिया आणि कडधान्य यांचं उत्पन्न घेतलं जातं. याच्या बरोबरीने जर आपण शुष्क किंवा दुष्काळी प्रदेशामध्ये गेलो तर या ठिकाणी सुद्धा पर्जन्यमानावर आधारित आपल्याला ज्वारी, गहू, बाजरी यासारखी पिकं आपल्याला आढळून येतात. आता सद्यस्थितीमध्ये काय झालेलं आहे, ही झाली पारंपरिक शेती. आता या पारंपरिक शेतीलाच मागील काही वर्षांपासून सातारा जिल्ह्यामध्ये, विशेष करून पश्चिम सातारा जिल्ह्यामध्ये जे काही धरणांची नवीन बांधकामं झाली आणि त्याच्यामुळे जो काही त्याच्या पाणी वितरणाचा लाभ ह्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये झाल्यामुळं आता इथली पारंपरिक पीक पद्धती ही बदलून आता लोक किंवा शेतकरी वर्ग हा व्यावसायिक या अर्थानं किंवा नगदी पिकांकडे वळलेला दिसून येतो. त्याच्यामध्ये मुख्यत्वे मग तुम्हाला ऊसासह आलं आहे, सातारे आलेला तर GI टॅग आहे बरं का, सातारे आल्याचं GI नामांकन झालेलं आहे. त्याच्याबरोबरीनंच तुम्हाला हळद यासारखी पिकं, तुम्हाला नगदी पिकं या ठिकाणी घेतली गेलेली दिसून येतील. याच्याबरोबरीनं दुष्काळी जो प्रदेश आहे या प्रदेशामध्ये गत काही वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्हाला द्राक्ष, डाळिंब, चिक्कू, बोर यासारख्या फळबागांची लागवड करून त्याची उन्नत शेती या भागामध्ये तुम्हाला पाहावयास मिळेल. आता एकंदर या आजच्या भागामध्ये आपल्याला काय दिसून येतं, तर मातीच्या प्रकारावर त्या त्या विवक्षित प्रदेशामध्ये आपल्याला पिकांचं आणि त्याबरोबरच जलसंधारणाच्या किंवा जलसंसाधनाच्या उपलब्धतेनुसार पिकांचं वितरण झालेलं दिसून येतं.
1: परिसर या सदरात आपण ऐकत होतात परिसंस्था साताऱ्याची. याचं लेखन होतं सुनील भोईटे यांचं. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

0: आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. 6:55 होत आहेत. ऐकूया दिनविशेष. संकलन सचिन प्रभुणे यांचं.
1: श्रोतो नमस्कार. आज आहे 16 जून. गायक, संगीतकार आणि निर्माता हेमंत कुमार यांचा जन्म 16 जून 1920 चा. हिंदी चित्रपट क्षेत्रात ते हेमंत कुमार आणि हेमंत मुखर्जी या नावानं प्रसिद्ध होते. 1959 साली हेमंतांनी मृणाल सेन दिग्दर्शित नील आकाशेर नीचे या चित्रपटाद्वारे चित्रपट निर्मिती क्षेत्रात प्रवेश केला. त्यांच्या गीतांजली प्रॉडक्शन्स या चित्रपट कंपनीनं निर्माण केलेले 20 साल बाद, कोहरा, खामोशी यासारखे हिंदी चित्रपट त्यातल्या गाण्यांसकट लोकप्रिय झाले. हेमंतांनी गायलेली मोजकी मराठी गाणीही लोकप्रिय आहेत.

सहा वर्षांच्या तुरुंगवासातून लोकमान्य टिळक यांची सुटका झाली 16 जून 1914 रोजी। प्रसिद्ध उर्दू कवी अखलाक मोहम्मद खान उर्फ शहरियार यांचा जन्म 16 जून 1936। व्हॅलेंटिना ते रेशकोवा अंतराळ प्रवास करणारी पहिली महिला अंतराळ यात्री बनली।

16 जून 1963 रोजी। अंतराळात पोहोचलेली ती जगातली पहिली महिला आहे। वोस्तोक 6 अंतराळयान चालवण्यासाठी सुमारे 400 अधिक अर्जदारांमध्ये सोडतीच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या 5 उत्सुक व्यक्तींमध्ये तेरेशकोवाची निवड झाली। पेशानं एक यंत्रमाग कामगार असलेल्या तेरेशकोवाला अंतराळ यात्री बनवण्यासाठी आधी सोव्हिएत वायुसेनेमध्ये दाखल करण्यात आलं। 16 जून 1963 रोजी तिनं वोस्तोक 6 हे यान उडवलं। ती 2 दिवस 23 तास आणि 12 मिनिटं अंतराळामध्ये होती। भारतीय इंग्रजी वनस्पतीशास्त्रज्ञ आणि संशोधक चार्ल्स स्टर्ट यांचं निधन झालं 16 जून 1869 रोजी। बंगालमधले विख्यात कायदेपंडित आणि स्वातंत्र्यसेनानी देशबंधू चित्तरंजन दास यांचं निधन झालं 16 जून 1925 रोजी। ते एक बंगाली वकील आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्यातले अग्रणी पुढारी होते। त्यांना देशबंधू असं संबोधलं जात असे। देशबंधू चित्तरंजन दास यांच्या सागर संगीत या बंगाली काव्याचा अरविंद घोष यांनी सॉंग्स ऑफ द सी या काव्यामध्ये अनुवाद केला होता। गॅरोकॉम्पासचे सहसंशोधक एल्मर एम्ब्रोज स्पिरी यांचं निधन झालं 16 जून 1930 रोजी। भारतीय रसायनशास्त्रज्ञ मास्टर ऑफ नायट्रेट्स उर्फ आचार्य प्रफुल्लचंद्र रे यांचं निधन झालं 16 जून 1944 रोजी। मराठी रंगभूमीवरचे गायक नट श्रीपाद गोविंद नेवरेकर यांचं निधन झालं 16 जून 1977 रोजी। मधुर निर्दोष आणि पल्लेदार आवाजाची जन्मजात देणगी लाभल्यामुळं लहानपणापासूनच ते नाट्यसंगीत गाऊ लागले। गंधर्व नाटक मंडळीत प्रवेश केल्यानंतरच त्यांच्या नावाचा खरा बोलबाला झाला। त्या काळात त्यांनी बालगंधर्व आणि गणपतराव बोडस यांच्यासारख्या प्रसिद्ध नटांबरोबर विविध पुरुष भूमिका केल्या। त्यापैकी स्वयंवरमधला भीष्मक, द्रौपदीमधला दुर्योधन, सौभद्र नाटकातील कृष्ण, एकच प्यालामधला रामलाल, मृच्छकटिकमधला चारुदत्त आणि संशय कल्लोळमधला अश्विन शेट या त्यांच्या लोकप्रिय भूमिका होत्या। हे होते आजचे दिनविशेष। पुन्हा भेट उद्याच्या दिनविशेषमध्ये। नमस्कार। दिनविशेष आपण ऐकत होतात, याचं संकलन होतं सचिन प्रभुणे यांचं। हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून।

0: श्रोते आपल्या प्रसन्न सकाळी आपल्यासोबत सातारा आकाशवाणी 103.1 MHz तसेच न्यूज ऑन AIR या ऍपवर सकाळचे 7 वाजलेत. ऐकूया आजचा सुविचार.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत मेसर्स बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी.
2: 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
3: सातारा आकाशवाणीवर जाहिरात, जिंगल किंवा 5 मिनिटांच्या मुलाखतीच्या निर्मितीसाठी संपर्क करा अमेय जोगळेकरांना 99-20-11-49-17 99-20-11-49-17.
2: मेसर्स बाय एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
0: ऐकूया आजचा सुविचार. राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं तर जगातल्या सर्व समस्या दूर होतात. आजचा सुविचार पुन्हा एकदा. राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं तर जगातल्या सर्व समस्या दूर होतात. आजचा सुविचार आपण ऐकलात.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते मेसर्स बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी.
2: 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
0: आकाशवाणी FM प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे.

0: 17 मजली।
1: हो 17 मजली। कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से लैंडमार्क टॉवर्स, क्लब, जिम, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रैक, पार्टी लॉन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सीनियर सिटीजन एरिया आणि अजून अशाच बऱ्याच अमेनिटीज न सुसज्ज कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से 17 मजली लैंडमार्क टॉवर्स प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड, शाहू स्टेडियम, सातारा। बुकिंग साठी संपर्क 90118 90118।
2: ओळख 17 मजली।
3: रिमझिम बरसती पाऊस धारा, इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा।
4: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा। रंगबिरंगी छत्र्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट, रेनसूट आणि टोप्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये।
3: म्हसवडकर ड्रेसेस सातारा, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी।
5: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती।
6: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आले रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी।
5: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
6: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
5: रोजच्या आयुष्यात लवकर परत।
6: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी।
5: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट।
6: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर, 95185 68006।

0: आमची पारदर्शकता हाच आमचा विश्वास. मसवडकर सराफ, मोती चौक, सातारा.
1: नटले सजले जणू मन मोहिनी.
2: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
3: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
2: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
3: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
2: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC, सातारा.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: 1983 पासूनची उज्ज्वल परंपरा जपणारे रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा आता ऑटोनॉमस झालंय.
2: नॅक आणि MBA मानांकित KBP मध्ये इंजिनिअरिंगच्या विविध शाखा, दर्जेदार शिक्षणामुळे प्लेसमेंटच्या अनेक संधी, सुरक्षित सुसज्ज कॅम्पस.
1: ऑटोनॉमस कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा. संपर्क 9665784.
3: 12th रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स.
4: नॅक ग्रेड अक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त. BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू.
3: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AI, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस.
4: वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी.
3: आजच प्रवेश निश्चित करा. ycis.ac.in. कॉन्टॅक्ट 9552504530 किंवा 9421874256.
5: रिमझिम बरसती पाऊस धारा, इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा.
6: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा. रंगबिरंगी छत्र्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट, रेनसूट आणि टोप्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
5: म्हसवडकर ड्रेसेस सातारा, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: 10वी 12वी ते 5वी पर्यंत
3: 29 वर्षांची परंपरा असलेल्या मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सातारा,
2: MSBT मुंबई मान्यता प्राप्त डिप्लोमा इंटीरियर डिझायनिंग 2 वर्ष कालावधी कोर्स, डिप्लोमा आर्किटेक्चर ड्राफ्ट्समन 2 वर्ष,
3: डिप्लोमा फॅशन डिझायनिंग
2: 2 व 1 वर्ष, कन्स्ट्रक्शन सुपरवायझर 1 वर्ष कोर्स करा आणि PWD लायसन्स मिळवा.
3: 11वी 12वी करण्याची गरज नाही,
2: डिप्लोमा नंतर ते 13वी मध्ये प्रवेश.
3: डिजिटल क्लासरूम,
2: साइट विजिट,
3: ST पास,
2: हॉस्टेलची सोय.
3: संपर्क मयूर चेंबर्स, दुसरा मजला, YC कॉलेज समोर, सातारा.
2: मोबाईल 99-60-13-59-15,
3: 021-62-22-45.
4: आकाशवाणी सातारा केंद्र, सकाळचे 7:08 होत आहेत. यानंतर 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत. तेव्हा जाऊया प्रादेशिक बातम्यांसाठी पुणे केंद्राकडे.

0: रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी कृपया कुठेही थुंकू नका आणि रोगराईला आमंत्रण देऊ नका. वाहन चालवत असाल किंवा रस्त्यानी तुम्ही चालत असाल तेव्हा कृपया वाहतुकीच्या सगळ्या नियमांचं पालन करा. मोबाईलवर अजिबात बोलू नका. वाहतुकीचे नियम पाळा. अपघात टाळा. श्वान प्रेमींसाठी पण एक सूचना आहे, विनंती आहे. आपलं श्वान रस्त्याने नेत असताना ते इतरांच्या घरासमोर घाण करणार नाही याची काळजी नक्की बाळगा. श्वानावर प्रेम असू द्या पण सार्वजनिक स्वच्छता पाळणं हे पण आपलं कर्तव्य याचं भान ठेवा.
1: माता भगिनींच्या जीवनाला पंख नवे पंखांना नाते नवे हे ब्रीद कोथरूडच्या वस्त्यांवर पोहोचवणारे एक संवेदनशील व्यक्तिमत्व राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी साकारलेल्या मानसी प्रेरणा या संस्थेच्या संचालिका मुग्धा भागवत यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत अवश्य पहा.
2: दूरदर्शन प्रस्तुत राजा माने आणि मंदा माने कृत जय हो ही मालिका गुरुवार दिनांक 18 जून रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 19 जून रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
3: आकाशवाणी पुणे, सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान आज फ्रान्समध्ये G7 देशांच्या परिषदेला उपस्थित राहणार. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै या कालावधीत मुंबईत. पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वे सेवेला उद्यापासून प्रारंभ. आणि विदर्भ वगळता राज्यात इतरत्र नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात. शाळा प्रवेशोत्सवाद्वारे विद्यार्थ्यांचं स्वागत. आता सविस्तर बातम्या. 52व्या G7 परिषदेला काल फ्रान्समधील एव्हियन शहरात प्रारंभ झाला. या परिषदेत जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांचे नेते महत्वाच्या आंतरराष्ट्रीय आव्हानांवर चर्चा करणार आहेत. या परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी एव्हियनमध्ये दाखल होत आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान G7 सदस्य देशांचे नेते, जागतिक बँकांचे प्रतिनिधी तसंच विविध देशांच्या प्रमुख नेत्यांची भेट घेणार आहेत. तत्पूर्वी काल पंतप्रधानांनी स्लोवाकियाची राजधानी ब्रातिस्लावा इथे स्लोवाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यासमवेत द्विपक्षीय चर्चा केली. दोन्ही देशांमध्ये विविध क्षेत्रात सामंजस्य करार करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काल स्लोवाकियाचा द ऑर्डर ऑफ द व्हाईट क्रॉस फर्स्ट क्लास हा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. इराण आणि अमेरिका यांच्या

शांतता करार करायला दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे. 19 जूनला स्वित्झर्लंडमध्ये शांतता कराराच्या अंतिम मसुद्यावर स्वाक्षऱ्या होणार आहेत. पश्चिम आशियातील संघर्ष संपवण्यासाठी होत असलेल्या या कराराचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केलं आहे. दरम्यान अमेरिका आणि इराण यांच्यात शस्त्रसंधीचे संकेत मिळाल्यानंतर देशातल्या शेअर बाजारात काल मोठी तेजी दिसून आली. राज्य विधिमंडळाचं आगामी पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै या कालावधीत मुंबईतील विधानभवनात भरणार आहे. कामकाज सल्लागार समितीच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय

0: महत्वाची विधेयकं, जनहिताचे प्रश्न आणि शासकीय कामकाज पूर्ण करण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न, कर्जमाफीचे विषय चर्चेला येण्याची शक्यता आहे. तसंच महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र ओळख देणारं महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक या अधिवेशनात मांडलं जाणार आहे. केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काल पुण्यात पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या गेल्या 12 वर्षांच्या कार्याचा लेखाजोखा मांडला. जनधन, उज्ज्वला, पीएम आवास यासारख्या योजना, पायाभूत सुविधांचा विकास, यामुळे नागरिकांचं आयुष्य अधिक सुलभ झाल्याचं ते म्हणाले. पुण्यातील मेट्रो प्रकल्पांचं तसंच पुणे विमानतळाचं विस्तारीकरण, 1000 ई बसेसना मंजुरी आदी निर्णयांचाही त्यांनी विशेष उल्लेख केला. पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वे सेवा उद्यापासून सुरू होत आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुण्यात उद्या या रेल्वे सेवेचा प्रारंभ होणार आहे. अहिल्यानगर रेल्वे स्थानकावर खासदार निलेश लंके रेल्वेला हिरवा झेंडा दाखवतील. पुणे अहिल्यानगर आणि साईनगर शिर्डी परिसरातील प्रवासी, विद्यार्थी, व्यावसायिक तसंच साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ही रेल्वेसेवा महत्वपूर्ण ठरणार आहे. येत्या 21 जून रोजी साजऱ्या होणाऱ्या 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कोलकाता इथं होणार आहे. केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी काल दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. संस्कृती मंत्रालयातर्फे देशभरातल्या 100 प्रसिद्ध ऐतिहासिक वारसास्थळांवर तसंच परराष्ट्र मंत्रालयातर्फे जगभरात 2500 ठिकाणी योग दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत असल्याची माहिती जाधव यांनी दिली. 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला काल मुंबईत सुरुवात झाली. केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन, राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं. यावर्षीच्या स्पर्धा विभागात 144 चित्रपटांचा समावेश आहे. यात 13 देशातल्या 52 आंतरराष्ट्रीय आणि 92 राष्ट्रीय प्रवेशिकांचा समावेश आहे. तर स्पर्धाबाह्य विभागात 46 सहभागी देशातील एकंदर 202 चित्रपट दाखवण्यात येतील. यावर्षी या महोत्सवात मराठी चित्रपट आणि एकोज फ्रॉम नॉर्थ ईस्ट असे दोन विभाग सुरू करण्यात आले आहेत. मिफमध्ये प्रथमच AI सिनेमा हॅकेथॉन आयोजित करण्यात आली असून त्यात 48 तासात चित्रपट निर्मितीचं आव्हान देण्यात आलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. उन्हाळी सुट्टीनंतर विदर्भ वगळता राज्यातल्या इतर सर्व विभागातल्या शाळा काल पुन्हा विद्यार्थ्यांच्या किलबिलाटानं फुलून गेल्या. नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं पुष्पगुच्छ तसंच पेढे देऊन स्वागत करण्यात आलं. काही ठिकाणी ढोल ताशांच्या गजरात तर काही ठिकाणी तुतारी संबळाच्या निनादात स्वागत करून प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. राज्यातल्या शाळा प्रवेशोत्सवाचा सविस्तर वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
1: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या भायखळा इथल्या मुंबई पब्लिक स्कूलमध्ये राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी प्रवेशोत्सवात भाग घेत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी नियमित शाळेत येऊन जिज्ञासू वृत्ती जोपासावी, प्रश्न विचारावेत आणि शिक्षणासोबतच मूल्याधिष्ठित संस्कार आणि कौशल्ये आत्मसात करावीत असं आवाहन राज्यपालांनी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रायगड जिल्हा परिषदेच्या वहाळ इथल्या PM श्री प्राथमिक शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. नव्यानं उभारण्यात आलेल्या आयडियल सेंटरचं उद्घाटन देखील फडणवीस यांनी केलं. जिल्हा परिषद शाळांमध्ये आता मूल्याधारित शिक्षण सुरू करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. या शाळेतल्या एका विद्यार्थिनीनं मुख्यमंत्र्यांची छोटी मुलाखत देखील घेतली. विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले,
2: एक काळ होता की जिल्हा परिषदेची शाळा म्हटल्यानंतर ती शाळा अतिशय मोडकळीस आलेली, व्यवस्था नसलेली अशा प्रकारची शाळा आपल्याला पाहायला मिळायची. पण आज आपण महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये जाऊन बघू शकतो, बहुतांश शाळा या कुठल्याही खासगी शाळेसारख्या किंवा कधी त्याही पेक्षा चांगल्या आपल्याला पाहायला मिळतात. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मूल्य शिक्षण देखील सुरू केलंय. संवैधानिक मूल्य हे आमच्या मुलांना माहिती असली पाहिजेत, हक्क आणि कर्तव्याची जाणीव असली पाहिजे, स्वच्छता, पर्यावरण या संदर्भातली जागृती असली पाहिजे. एक अतिशय चांगला भावी नागरिक हा या शाळांमध्ये तयार झाला पाहिजे.

0: हा आपला प्रयत्न आहे.
1: अभ्यासाचं टेन्शन घ्यायचं नाही, बिनधास्त अभ्यास करायचा असं सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महानगरपालिकेच्या किसन नगर येथील पालिका शाळा क्रमांक 23 मध्ये आठवणी जागवल्या. तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील पीएम श्री आदर्श केंद्र जिल्हा परिषद शाळेतील प्रवेशोत्सवामध्ये सहभागी होत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातल्या तोरणमाळच्या दुर्गम भागातल्या नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालयात विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. तुळजापूरमध्ये नगर परिषदेच्या 2 क्रमांकांच्या शाळेत इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांच्या पायाचे ठसे घेऊन त्यांचं औक्षण करण्यात आलं. सोलापूर जिल्ह्यात करमाळा तालुक्यात ढोकरी इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत सर्व विद्यार्थ्यांचं फेटे बांधून तसंच ओवाळून स्वागत करण्यात आलं. सोलापूर आणि नाशिक जिल्ह्यात फुगे आणि फुलं लावून सजवलेल्या बैलगाडीतून विद्यार्थ्यांची मिरवणूक काढण्यात आली. सिंधुदुर्ग, सांगली, रत्नागिरी, सातारा, धाराशिव इथं देखील विविध मान्यवरांनी स्वतः शाळेत जाऊन विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांसह प्रशांत जाधव, पुणे.
2: राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता 10वी आणि 12वी पुरवणी परीक्षेला आजपासून सुरुवात होत आहे. 10वीची परीक्षा 16 जून ते 30 जून दरम्यान आणि 12वीची परीक्षा 16 जून ते 8 जुलै दरम्यान होणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटीनं केलेली सामान्य बस सेवांवरची हंगामी 10% भाडेवाढ अजून 1 महिना म्हणजे 15 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इंधनाचे वाढते दर आणि कर्मचाऱ्यांवरील वाढत्या खर्चामुळे दरवाढीची मुदत वाढवल्याचं महामंडळानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. भीमाशंकर मंदिर कालपासून दर्शनासाठी सुरू करण्यात आलं. दररोज 1000 भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाईल. दर्शनासाठी पास आणि वैध ओळखपत्र अनिवार्य करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे. मंदिर व्यवस्थापन समितीच्या श्रीभीमाशंकर.com या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर भाविकांना पास उपलब्ध होणार आहे. हवामान. येत्या 24 तासात विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान आज फ्रान्समध्ये G7 देशांच्या परिषदेला उपस्थित राहणार. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै या कालावधीत मुंबईत. पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वे सेवेला उद्यापासून प्रारंभ. आणि विदर्भ वगळता राज्यात इतरत्र नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात. शाळा प्रवेशोत्सवाद्वारे विद्यार्थ्यांचं स्वागत. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
3: आकाशवाणी FM प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 7:20 झाली आहेत.
4: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
5: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
4: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं. होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
5: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव. तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 8661976772.
6: कॉफी चहाचा पहिला घोट सोबत बिस्किट खारी टोस्ट नान.

0: 12वीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स.
1: नॅक ग्रेड अॅक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त. BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू.
0: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AI, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी.

0: टेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस,
1: वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी.
0: आजच प्रवेश निश्चित करा. ycis.ac.in कॉन्टॅक्ट 9552504530 किंवा 9421874256.

आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 7:25 होत आहेत. आता दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, शेतकरी सुखी तर देश सुखी, देश समृद्ध असं म्हटलं जातं. मात्र शेतीसमोर अनेक गंभीर प्रश्न, गंभीर आव्हानं आज उभी आहेत. यामध्ये बदलतं हवामान, अनियमित पाऊस, जमिनीची घटती सुपीकता, वाढता उत्पादन खर्च यामुळे शेतकरी अडचणीत सापडताना दिसतो. अशा परिस्थितीत

0: शेतकऱ्यांना नवसंजीवनी देण्यासाठी राज्य शासनानं सुरू केलेला महत्वाकांक्षी उपक्रम म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प. हा प्रकल्प केवळ योजना नसून शेतीला आधुनिकतेची, विज्ञानाची आणि शाश्वततेची जोड देणारा परिवर्तनाचा मार्ग आहे. आणि याच विषयी आणखीन माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत या प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ माननीय श्री विजय कोळेकर सर आहेत. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन हा सुद्धा महत्वाचा मुद्दा असतो आणि तो बऱ्याच अंशी शेतकरी उपयोगात आणत आहेत आणि त्याचा खूप मोठ्या प्रमाणे फायदा होतोय. पण एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन हे काही शेतकरी अजूनही तेवढे आत्मसात करीत नाही, तर त्यांना काय सांगा?
1: त्यात एक सांगणं गरजेचं आहे की मुळातच आपल्याला कीड रोग ओळखता यायला पाहिजे. पहिली गोष्ट, माझ्या पिकावर काहीतरी आलेलं आहे बाबा, एखादं आक्रमण, हे कळलं पाहिजे मला. काय होतं, निसर्गामध्ये अनेक प्रकारचे कीटक आहेत, त्यातले काही मित्रही आहेत आणि काही शत्रू आहेत. पिका शत्रू कोण आहे, मित्र कोण, ओळखलं पाहिजे पहिली गोष्ट. आता ते शेतकऱ्यांना ज्ञान व्हायला पाहिजे. पण आम्ही देखील ह्यात काय करतो की मित्र कीटकांची ओळख परेड देतो आपण. हे बाबा मित्र आपले आहेत, त्यांनी यांना काही तुम्ही म्हणजे धोका पोचवू नका. पण शत्रू कीटकांची ओळख फार महत्वाची आहे. त्यातलं त्यात महत्वाचं काय, लक्षण म्हणजे कीड आम्हाला दिसते त्यावेळेला कदाचित ती नुकसान करून झालेली असते देखील. म्हणून किडींचं सुरुवातीचं लक्षण काय, अगदी सुरुवातीचं, जसं की एखादं म्हणजे आपण उदाहरण घेऊया सध्याचं फार मोठं, की कापसावरची बोंडाळी, त्याचं सुरुवातीचं लक्षण कधी आहे, तर ते बोंडातली आळी हे त्याचा फार शेवटचा आहे, टप्पा येतो अगदी. पण ती सुरुवात फुलाच्या अगोदर म्हणजे कळी ज्यावेळेला असते, म्हणजे कळी असतानाच त्याचे ते पतंग आहेत ते अंडी घालतात त्या कळीमध्ये, आणि तिथंच मग ती कळी उमलतानाच ते व्यवस्थित उमलत नाही, तर डोमकळी म्हणतो आपण. मग तिथं मला कळलं पाहिजे अरे काहीतरी झालेलं आहे. मग त्याच्या अगोदर आम्ही जर उपाय केला, समजा तिथे आम्ही निंबुळ्यासारखं फवारणी केली, तर त्या कळीवर अंडी घालण्याचं प्रमाण कमी होणार. एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा पहिला टप्पा, कीडीची लक्षणं ओळखा, रोगाची लक्षणं ओळखा आणि तात्काळ त्यावेळेला प्रतिबंध उपाय करा, हे त्यात महत्वाचं आहे. पण हे करताना आपला किडी रोग ओळखण्यासाठी किंवा किडींचं प्रमाण किती वाढलेलं आहे करण्यासाठी शेतामध्ये अनेक प्रकारचे आपण उपाय करू शकतो. साधे उपाय जसं की पक्षी थांबे, काय आहे त्यामध्ये आहे, पक्षी म्हणजे पक्ष्यांना थांबण्याकरता जागा. का थांबणं गरजेचं पक्ष्यांनी, पक्षी हे आपले मित्र आहेत, पक्ष्यांचं खाद्य म्हणजे किडे आहेत. कीटक किंवा अळ्या खाऊन पक्षी जगतात, मग त्यांना अळ्या खाण्यासाठी पिकावर त्यांना असं, आपली पिकं अशी असतात की ज्यावर पक्ष्यांना थांबता येत नाही, फांद्यांना येत ना पिकांना, लहान पिकात त्याच्यामध्ये आहे. म्हणून असे मध्ये आपण जर लाकडी भिट्टी आकाराचे करून ठेवले आणि त्यावर जर पक्षी बसतो मग, आणि मग ते किडी ओळखतो, खातो तो, आळ्या खातो तो, आणि त्यांचं अशा प्रकारे एक पोषण होतं पक्ष्यांचं आणि आपलं संरक्षण होतं. हे पक्ष्यांचं पोषण, पिकांचं संरक्षण, हे पक्षी थांब्यातून होऊ शकतं. तसे आपल्याकडे अनेक प्रकारचे सापळे आहेत, चिकट सापळे म्हणजे मावासारखे जे कीटक आहेत किंवा तुडतुडे आहेत, हे सगळे त्या सापळ्याला चिकटून बसतात आणि त्यामुळे आपोआप त्याची एक संख्या कमी होते, म्हणजे तो एक आपला परिणाम फायदा दिसून येतो. मग चिकट सापळ्यामध्ये रंग अनेक प्रकारचे असतात, पिवळे आहेत, पांढरे आहेत, निळे आहेत, अनेक प्रकारचे किडी प्रमाणात त्यामध्ये आपण असतात. शिवाय प्रकाश सापळे आहेत की जे काही कीटक हे रात्रीच्या प्रकाशाला आकर्षित होतात. अशा प्रकारे एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये हे सगळे जे काही पर्याय आहेत, हे पर्याय शेतकऱ्यांनी वापरले पाहिजेत आणि हे पर्याय कमी खर्चातले घरच्या घरी करण्यासारखे किंवा आपण सहजपणे ते करू शकतो असे आहेत त्यामध्ये.
0: आणि त्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत, कारण जेव्हा आपण सुरुवातीच्या काही वेळेस शेतकरी करतात आणि नंतर जेव्हा पीक येतं, डोलदार पीक येतं, त्यावेळेस काही गोष्टी विसरतात किंवा कटकट नाही त्या गोष्टी, मग त्यावेळेस सुद्धा अशा पद्धतीनं उत्पादनात घट होऊ शकते. तर हे सुद्धा तेवढेच सापळे असतील वेगवेगळ्या प्रकारचे, तर त्याचा अवलंब करणं सुद्धा गरजेचं आहे. आजही आपण पाहतो की रासायनिक कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात काही वेळा अतिवापर सुद्धा होतो आणि त्याचा सुद्धा अपाय होतो शेतकऱ्यांना, तर त्याविषयी.
1: अगदीच बरोबर आहे तुम्ही म्हणला, हे फार गंभीर बाब आहे. गेल्या अनेक वर्षापासून वर्षापूर्वी आपण पाहिलेलं आहे की काही भागामध्ये विषबाधा झालेली आहे. म्हणजे रासायनिक कीटकनाशकाचा वापर करताना होणाऱ्या विषबाधा ह्या अनेक कुटुंब उद्ध्वस्त करणाऱ्या ठरलेल्या आहेत. आणि मग त्यापासून उपाय करण्याकरता आपल्याला त्याचे फार महत्वाचं आहे. जेव्हा अगदी तुम्हाला पर्याय नाही असं दिसतच आहे, तुम्ही अगोदर काही समजा या ठिकाणी आपल्याला दुर्लक्ष झालं असेल किंवा एखादी साथ आली असेल, एखाद्या किडीचं मोठ्या प्रमाणात आक्रमण झालं असेल आणि त्यावेळी आपल्याला गरज पडते की आता रासायनिक कीटकनाशक वापरण्याशिवाय पर्याय नाही, तर त्यावेळी संशोधन झालेलं आहे. आणि त्या संशोधनाच्या अंत्य आपण जे काही चांगली कीटकनाशक सांगितलेली आहे ती वापरताना काळजी घेणं महत्वाचं आहे. आणि ती काळजी घेताना म्हणजे कसं की नाकाला मास्क लावणं असेल, हातामध्ये ग्लोव्ज घालणं असेल, वाऱ्याच्या दिशेनं या ठिकाणी म्हणजे फवारणी करताना काळजी घेणं असेल, म्हणजे कारण ते आपल्या अंगावर पण उडून येऊ नये.

0: या ठिकाणी आहे किंवा वेळा सकाळच्या वेळेला संध्याकाळच्या शाळिंगाच्या वेळेला फवारणी करणं गरजेचं आहे, दुपारच्या वेळेला करू नाही शकतो अशा उन्हाच्या वेळेला, किंवा हे सगळं करत असताना आपण कुठल्या प्रकारचं म्हणजे बऱ्याच लोकांना असं काही की तंबाखू वगैरे खाण्याची सवय असते काही मित्रांना असते, तर ते कृपया ते करू नये ह्या वेळेला. आणि मग जे काही झाल्यानंतर फवारणी केल्यानंतर स्वच्छ हात धुवून साबणानं वगैरे मगच तुम्ही या ठिकाणी पाणी पिणं असेल किंवा जेवण करणं असेल ते केलं पाहिजे आहे. हे करताना जे तुम्ही फवारता औषधं त्याच्या औषधं बाटल्या आणि ते बॉक्स ठेवतो कुठं पण हे महत्वाचं आहे, कारण आपल्या घरामध्ये कुटुंबामध्ये लहान मुलं जनावरं हे सगळ्यांना त्याला तोंड लावू शकतात, त्यापासून आपण त्याला बाजूला केलं पाहिजे आहे, सुरक्षित ठेवलं पाहिजे आहे, अशा अनेक प्रकारची काळजी घेणं देखील फार महत्वाचं आहे. हाही त्याचा भागच आहे, म्हणजे आपण पर्यावरणपूरक ज्यावेळेला आपण अशा प्रकारची काही शेती करतो त्यावेळेला काही स्वतःचं संरक्षण देखील तेवढंच महत्वाचं आहे. म्हणजे काही प्रमाणामध्ये रासायनिक कीटकनाशक वापरणं हे काय फार मोठं असं म्हणजे त्याला म्हणू आपण की चुकीचं आहे असं म्हणलं जाणार नाही, परंतु त्याचं काळजी मात्र घेऊन वापरलं पाहिजे आपण आणि योग्य प्रमाणात वापरलं पाहिजे. ते
1: आवश्यकतेनुसार ज्या मात्रा दिलेल्या आहेत त्याप्रमाणे आपण ते वापरणं फार गरजेचं आहे आणि अगदी गरज असेल तेव्हाच रासायनिक कीटकनाशकांचा खतांचा वापर करावा, मात्र ते करताना ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. पीक आल्यानंतर काढणी केली जाते आणि काढल्यानंतर मुख्यत्वे त्याची साठवणूक करणं, बाजारपेठेपर्यंत पोहोचेपर्यंत पूर्ण त्याचं व्यवस्थापन करणं हा एक महत्वाचा मुद्दा आहे, तर त्याविषयी सुद्धा शेतकऱ्यांना कशा पद्धतीने मार्गदर्शन करा.
0: जेव्हा आपण काढणीला पीक येतं त्यावेळेला आपण पिकाची काढणी योग्य वेळेस करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा परिपक्व पीक काढणं फार महत्वाचं आहे, अपक्व काढलं किंवा त्याच्यामध्ये आपल्याला जर त्यामध्ये आपण ओलावा ओला धान्याचा विचार आपण जर केला तर त्या ओलावा जर राहिला त्यामध्ये तर ते नुकसान त्याचं होतं, नंतर ते टिकत नाही. मग आणि इव्हन आपण असं बघतोय की त्यामध्ये ज्यावेळेला खरेदी होते आपण धान्याची त्यावेळी त्यातला ओलाव्याची टक्केवारी ही पाहिली जात असते, मग ती टक्केवारी जर तुम्ही जास्त असेल तर ती खरेदी देखील चांगल्या दराने होत नाही. त्यामुळे आपलं पहिलं काढणीच्या वेळेला लक्ष घेतलं पाहिजे की पक्व झालेलं नंतर व्यवस्थित वाळवलं गेलं पाहिजे आहे. मळणी यंत्राचा वापर आपण जर केला तर त्यामुळे नुकसान कमी होतं आपलं. म्हणजे काढणी यंत्र आणि मळणी यंत्र, कापणी यंत्र आणि मळणी यंत्र ही आताची गरज झालेली आहे, त्यामुळे त्याचा वापर आपण जर केला तर चांगल्या मार्गे स्वच्छ अशा प्रकारचं आपलं पीक येतं, धान्य येतं ह्याच्यामध्ये. फार नंतर फार महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्यावेळेला तुम्ही विक्री करायला जाता त्याच्या अगोदर तुम्ही धान्याचं ग्रेडिंग सॉर्टिंग करणं गरजेचं आहे, म्हणजे स्वच्छ करणं प्रतवारी करणं आवश्यक आहे. म्हणजे आता आमचा अनुभव असा आलेला आहे की सोयाबीनच्या खरेदी केंद्रावर शेतकरी सोयाबीन घेऊन गेलेले आहेत काही, आणि त्यावेळेला त्यांना जो काय दर मिळाला तो दर फार कमी मिळाल्याचं कारण तरी विचार त्यांनी सांगितलं की ह्याच्यामध्ये खडे आहेत की ह्याच्यामध्ये मातीचा भाग ह्यामध्ये आहे, स्वच्छ केलेले नाही तुम्ही, त्यामुळे हा दर कमी आहे. त्यांनी तो माल परत आणला, स्वच्छता प्रतवारी केंद्रावर नेला, त्या ठिकाणी पुन्हा त्याचे स्वच्छ करून घेतला, तर त्याच्यामध्ये क्विंटल मागे 800 ते 1000 रुपयाचा फरक पडला. म्हणजे केवळ प्रतवारी करण्यामुळे एवढा मोठा फरक पडत असेल तर आम्ही हे का केलं नाही पाहिजे, हे करणं गरजेचं आहे. जशा प्रकारे आपल्याकडे म्हणजे म्हणतो आपण की पिठाची गिरणी आहे तिथं आपण धान्य घेतो आणि पीठ करून आणतो, तसं या ठिकाणी स्वच्छता प्रतवारी केंद्र हे गावागावामध्ये भागाभागात पाहिजे आहेत. जेवढं काय धान्य आपलं तयार होतं धान्य बाजारात घेऊन जाण्यापूर्वी स्वच्छ करूनच घेऊन जायचं, त्यानंतर मिळू शकतो. ज्या शेतकऱ्यासाठी फार चांगली गोष्ट यामध्ये आहे, तेव्हा ह्याचा वापर आपण केला पाहिजे आहे.
1: आणि ग्रेडिंग केल्यामुळे आणि ती प्रतवारी केल्यामुळे सुद्धा तुम्ही त्या वेगवेगळ्या प्रतवारीमध्ये एकदम चांगल्या प्रतीचा माल आहे त्याला चांगला दर मिळतो, तर ही थोडीशी मेहनत घेतल्यावर सुद्धा त्याचा चांगलाच हे होईल. महिलांसाठी सुद्धा प्रकल्प अंतर्गत वेगवेगळे म्हणूया फायदे आहेत यांत्रिकीकरणाबाबत वगैरे, तर कशा पद्धतीने महिलांना सुद्धा त्याचा फायदा होईल?
0: फार चांगला मुद्दा आपण काढला की हे आपलं चालू 2026 हे वर्ष आहे, ते आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष आहे, आणि हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षामध्ये आम्ही असं ठरवलेलं आहे की प्रामुख्यानं महिलांना जे काबाड कष्ट करायला लागतात, कष्ट करण्याची तयारी महिलांची असते, पण काबाड कष्ट का त्यांनी करावे, नको ते जास्त खर्च त्यांनी खर्च कष्ट का करावे, हे कष्ट कमी कसे करता येतील यावर आपल्याला असा विचार करू शकतो की म्हणून की काही असं यांत्रिकरणाची गरज आहे की जी महिलांचे काबाड कष्ट कमी करेल, कमीत कमी कष्टामध्ये चांगल्या प्रकारे शेती करता येऊ शकते, शेतीत अनेक कामं महिला करतात, म्हणजे अनेक म्हणण्यापेक्षा सगळीच काम व्हायला करता म्हणलं हरकत त्यामध्ये नाहीये, तर त्यामुळे मग त्यांचं हे कुठेतरी आपल्याला कष्ट कमी करण्याची वेळ आलेली आहे. म्हणून आपण संकल्पना अशी मांडली आहे की हे जर करायचं असेल तर आम्हाला महिला संचलित अवजारे बँक, कृषी अवजारे बँक आम्हाला निर्माण करता येईल का, आणि कृषी अवजारे बँक जर गावामध्ये असेल सर्व शेतकऱ्यांना अवजारे घेणं परवडत नाहीये, त्यामुळे एक अवजारे बँक जर केली आणि ती महिला गटाने जर चालवली तर ती कशी राहील यावर आम्ही या प्रयत्न सुरू केले. आज आम्हाला सांगायला आनंद या ठिकाणी आहे की जवळपास आतापर्यंत आम्हाला म्हणजे 1000 महिला गटांनी या ठिकाणी सहभाग घेतलेला यामध्ये आहे, आणि त्याच्यापासून आता हळूहळू त्याचं पुढचे प्रोसेस सुरू झालेली आहे. या आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षामध्ये काही 1000 अशा कृषी अवजारे बँका तयार होतील राज्यामध्ये आपल्या,

0: की ज्याच्या माध्यमातून त्या गावामध्ये एक प्रकारे एक अवजारे सेवा उपलब्ध होऊ शकते भाडेतत्वावर, आणि त्याचा फायदा महिला गटाने होणार आहे. म्हणजे व्यवसाय म्हणून होईल, कष्टही कमी होईल, त्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं त्याच्यापुढे एक उपजीविका साधन तयार झालेलं असेल, म्हणजे व्यवसाय साधन तयार झालं असेल. आणि ह्या सगळ्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या म्हणजे जे काय म्हणतो आपण की प्रिसाइजनेस त्याला म्हणतो आपण, किंवा शेतीमधला काटेकोरपणा, वेळेवर कामं करणे, वेळेवर कामं होणं, कारण बदलत्या हवामानामध्ये फार महत्वाचा जो काही रिस्क आहे ती रिस्क जोखीम जे ही आहे. म्हणजे तुमची पेरणीची वेळेत पेरणी व्हायलाच पाहिजे, कारण पटकन मागे पुढे काय पाऊस झाला तर काय सांगता येत नाही. तसं काढण्याच्या वेळेला काढणे व्हायला पाहिजे, कारण अचानकपणे पाऊस आला तर तुम्ही काहीच करू शकत नाहीये. तसे मधले अंतर्मशागत जे कामं असतील ह्या सगळ्या कामामध्ये आता अचूकता आणली पाहिजे आहे, आणि अचूकता आणायचं असेल आम्हाला तर आम्हाला यांत्रिकरणाशिवाय पर्याय नाही. आणि मग यांत्रिकरण जेवढं महत्वाचं आहे तेवढंच ह्यामध्ये अचूकता आणण्यामध्ये महिलांचा ज्या प्रकारे उपजत गुणधर्म आपण त्यांना जो आहे तो त्यांचा गुण चांगला आहे की त्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये अचूकता आणण्याचा प्रयत्न करतात त्या. मग त्या आणण्यासाठी तुम्हाला यांत्रिकरण उपयोगी पडणार आहे, म्हणून महिला शेतकऱ्यांना उपयोगी होईल अशा प्रकारची ही संकल्पना आहे. निश्चितपणे याचा फायदा होणार आहे. त्यात आणखी एक गोष्ट महत्वाची आहे की त्यांना जशा प्रकारे यंत्र चालवता येऊ शकतात तशी यंत्र निर्माण करणं गरजेचं आहे. म्हणजे काही यंत्र अशी आहेत की यंत्राची निर्मितीच मुळात पुरुषांना समोर ठेवून केलेली असते, मग महिलांना समोर ठेवून यंत्रनिर्मिती होते का, ते उत्तर फार ठिकाणी नाही असं मिळतं. पण आता मी यावर कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून संशोधन सुरू केलेलं आहे, काही ठिकाणी झालेलं आहे, काही सुरुवात त्यामध्ये आहे की महिलांना समोर ठेवून तुम्ही अशा प्रकारे यंत्रनिर्मिती करा की जे त्यांना सहजपणे ते वापरता येऊ शकतील, चालवता येऊ शकतील, आणि त्याचा फायदा चांगला आपला होऊ शकेल, आणि ह्याच्यामध्ये मग काम मोठं आपलं आणखी चांगलं मोठं होऊ शकतं.
1: तर श्रोतेहो, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांच्या सक्षमतेसाठी अतिशय महत्वाचा असा हा उपक्रम आहे, आणि शेतकऱ्यांना होणारे फायदे, त्याचं महत्व आणि भविष्यातील शेतीसाठी या योजनेची गरज याबाबत आपण सविस्तर चर्चा करत होतो. आणि ही माहिती आपल्याला देत होते नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ विजय कोळीकर सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सुद्धा असाच सुरू राहणार आहे, तेव्हा ऐकत रहा दिलखुलास कार्यक्रम सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. आकाशवाणी एफएम प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 7:40 झाली आहेत. ग्राहक केंद्रित कार्यक्रम ऐकूया. अनुरूप विवाह संस्था.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार. अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. आजचा भाग खास आहे कारण विश्वास, परंपरा आणि काळानुसार बदलत गेलेली वाटचाल याचा सुंदर संगम असलेल्या अनुरूप विवाह संस्थेनं यावर्षी 51 वर्षांचा टप्पा पूर्ण केलाय. या प्रवासाबद्दल गप्पा मारण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत अनुरूपच्या मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर गौरी कानिटकर. नमस्कार गौरीताई.
3: नमस्कार.
2: आज अनुरूप इतक्या मोठ्या स्वरूपात आपल्या समोर उभं आहे, पण या सगळ्या प्रवासाची सुरुवात जिथून झाली त्या आठवणींकडे मागे वळून पाहताना नेमकं काय जाणवतं?
3: खरं सांगायचं ना तर खूप समाधान वाटतं. 1975 माझ्या सासूबाई अंजली कानिटकर यांनी अनुरूपची सुरुवात केली आणि त्या काळात बर का स्थळांची माहिती वहीत लिहिली जायची आणि त्यातूनच अनेक कुटुंबांची स्वप्न पूर्ण व्हायची. सुमारे 26 वर्षापूर्वी मी जबाबदारी स्वीकारली आणि कामाला नवी दिशा द्यायचा प्रयत्न केला. नंतर आमची पुढची पिढीही या प्रवासामध्ये सहभागी झाली. 2001 माझा मोठा मुलगा अमेय यांनी अनुरूपची पहिली वेबसाईट सुरू केली तेव्हा ती अगदी प्राथमिक स्वरूपात होती.
2: ओके.
3: पण आज ती अधिक विस्तृत आणि अद्ययावत आहे. 2004 सांगली इथे आमची पहिली शाखा सुरू झाली आणि आज महाराष्ट्रात आणि तसंच राज्याबाहेर मिळून सुमारे 14 कार्यालयं

0: 2014 मध्ये माझा धाकटा मुलगा तन्मय पूर्ण वेळ अनुरूप मध्ये सहभागी झाला आणि नवीन उपक्रमांना गतीच मिळाली जणू.
1: अच्छा.
0: 2015 मध्ये मोबाईल ऍप सुरू झालं आणि आज त्याचं अपडेटेड स्वरूप अनेक जण वापरत आहेत.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था आजच नाव नोंदणी करा आणि दोनाचे चार हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7991 आमची वेबसाईट www.anurupviwaha.com. आजच्या बदलत्या काळात लग्न जुळणं जितकं महत्वाचं आहे ना, तितकंच ते टिकणं आणि फुलणंही महत्वाचं आहे. तर अनुरूप या सगळ्या प्रवासात नेमकी कशी साथ देतं ते सांगा ना.
0: आमचं ब्रीदवाक्यच आहे इथे लग्न जमते, पण त्याच्याही पुढे जाऊन आम्ही म्हणतो इथे लग्न टिकते, फुलते आणि बहरते सुद्धा. म्हणूनच आम्ही फक्त स्थळ सुचवण्यापुरतं काम नाही करत, व्यक्तिगत मार्गदर्शन, काउन्सिलिंग तसंच विविध इव्हेंट्स, थेट भेट कार्यक्रम यामुळे जोडीदार शोधण्याचा प्रवास खूपच सुलभ होतो.
1: अच्छा.
0: भारतात आणि भारताबाहेर मिळून साधारण दरवर्षी 100% जास्त कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो. 2014 पासून आम्ही अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, लंडन, जर्मनी, न्यूझीलंड अशा वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा थेट भेट कार्यक्रम आयोजित करत आहोत. जगात जिथे जिथे लग्न करायची आहेत अशा सगळ्या ठिकाणी पोहोचण्याचा अनुरूपचा मानस आहे.
1: आणि अगदी अलीकडे अनुरूपने नवीन समुदायांपर्यंत सुद्धा आपली सेवा पोहोचवण्याचा निर्णय घेतलाय ना.
0: कोरोना नंतर असा विचार आला की इतक्या वर्षापासून मराठी समाजाला जी सेवा देतो आहोत ती इतर समुदायापर्यंत पण पोहोचायला पाहिजे. मराठी गुजराती नात्याची जवळीक लक्षात घेऊन 2023 मध्ये आम्ही गुजराती शाखेची सुरुवात केली. या नव्या प्रवासाला सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय. आमच्या भारताबाहेरच्या थेट भेट कार्यक्रमांना देखील गुजराती लोक सहभागी होतात.
1: अच्छा.
0: बडोदा, अहमदाबाद या ऑफिसेस नंतर आता सुरत, राजकोट इथे देखील ब्रँच लवकरच आम्ही सुरू करू.
1: गौरीताई, या संपूर्ण वाटचालीकडे पाहताना सगळ्यात मोठं समाधान कशात वाटतं?
0: आमच्यासाठी सगळ्यात मोठा आनंद म्हणजे आमच्याकडे जुळणारी लग्न आणि टिकणारी नाती. दरवर्षी साधारणपणे 7000 विवाह अनुरूपच्या माध्यमातून ठरतात. हीच आमच्या कामाची खरी प्रेरणा आहे.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था आजच नाव नोंदणी करा आणि दोनाचे चार हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7991 आमची वेबसाईट www.anurupviwaha.com. 51 वर्षांचा हा प्रवास म्हणजे विश्वासाची साठवण आणि नात्यांची सुंदर उभारणी. अनुरूप विवाह संस्थेला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा.
0: धन्यवाद.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: अनुरूप विवाह संस्था हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. 7:46 होत आहेत. ऐकूया यानंतरचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम. म्हसवडकर सराफ.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत म्हसवडकर सराफ.

0: तुमची पारदर्शकता हाच आमचा विश्वास. म्हसपडकर सराफ, मोती चौक, सातारा.
1: नटले सजले जणू मन मोहिनी.
2: नमस्कार श्रोते हो, म्हसपडकर सराफ प्रस्तुत गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मी रेणू मनपूर्वक स्वागत करते. म्हसपडकर सराफचे निमिष शहा सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार निमिष सर.
3: नमस्कार.
2: अधिक मास चालू आहे आणि त्यानिमित्ताने दुकानामध्ये आपल्याला चांदीच्या वस्तूंची विविध व्हरायटी बघायला मिळते, तर त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आपण जे लोकांना सांगतोय की प्युरिटी प्रमाणे, कॅरेट प्रमाणे आपण चांदीचा भाव देतोय, इतका पारदर्शक

0: व्यवहार आहे, तर त्याबद्दल आधी सांगा.
1: जसे आपण सोन्याचे भाव त्याच्या कॅरेट प्रमाणे काढतो, म्हणजे 22 कॅरेटचा भाव वेगळा, 18 कॅरेटचा भाव वेगळा, हा जसा प्रोपोर्शनेट असतो 24 कॅरेटच्या, म्हणजे 18 कॅरेटचा भाव हा 75% असतो. अशा पद्धतीने चांदीच्या ज्या वस्तू असतात त्याही वेगवेगळ्या प्युरिटीच्या असतात, म्हणजे काही 65% असू शकतात, काही 80% प्युरिटीच्या असू शकतात, काही 92.5% प्युरिटीच्या असतात. तर जनरली ह्या विविध प्युरिटींच्या चांदीच्या वस्तूंना बाजारात हा चोख चांदीचा भाव लावला जातो. सगळ्याला त्याची प्युरिटी किती टक्के असली, 65 असली किंवा 81 असली किंवा 100 असली, तरी चोख चांदीचा 100% भाव लावला जातो. पण आपण ज्या पद्धतीने पारदर्शक व्यवहार करतो त्या पद्धतीत तुमची चांदी जर तुम्ही 65% प्युरिटीची वस्तू घेतली तर त्याला चोखच्या 65%चाच भाव लागतो.
0: बर,
1: त्यामुळे वस्तू परत घेताना ही 65% प्युरिटीनेच घेतली जाते, विकताना ही 65% प्युरिटीनेच घेतली जाते, त्यामुळे ह्या पूर्ण व्यवहारात अजून पारदर्शकता निर्माण होते.
0: अरे वा, आणि हा जो अधिक मास आहे आता सध्या जो चालू आहे त्या दरम्यान तर या चांदीच्या वस्तूंची खरेदी केलीच जाते, लेकीला जावयाला या गोष्टी दिल्या जातात, तर त्यासाठी आपल्याकडे काय काय पर्याय उपलब्ध आहेत याबद्दलही सांगा.
1: आपल्याकडे अधिक मासानिमित्त चांदीच्या जोडवी, पैंजण, विरोध्या, जे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन्स वेगवेगळ्या वेट रेंज मध्ये अवेलेबल आहेत. अगदी फॅन्सी पासून ट्रेडिशनल जोडवी जी घातली जाते त्या सगळ्याच्या विविध डिझाईन्स अवेलेबल आहेत, वेगवेगळे कलेक्शन्स अवेलेबल आहेत. ताट, वाटी, निरंजन अशाही वस्तू ज्या दिल्या जातात त्याही वेगवेगळ्या डिझाईन मध्ये वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये अवेलेबल आहेत.
0: बर,
1: आता हे तर पारंपरिक
0: देणं
1: झालं, पण आता अशा प्रकारे अधिक महिन्याच्या निमित्त देण्यासाठी चांदीची घड्याळ, चांदीवर सोन्याचे प्लेटिंग असलेले दागिने किंवा कडे, अशा विविध गोष्टी, ब्रेसलेट म्हणू शकता, अशा विविध गोष्टी ही आपल्याकडे उपलब्ध आहेत ज्या रोजच्या वापरासाठी ही वापरल्या जाऊ शकतात.
0: एक्झॅक्टली, म्हणजे आता मुद्दा तोच होता की जनरली आपण ताट, वाटी हे काही रेग्युलर वापरू शकत नाही, पण म्हणजे दिलंय ते वापरलं जावं म्हणून इतकी छान छान व्हरायटी आपण ठेवलेली आहे. तसंच निमित्त सर आपण बघतो की पूर्वीच्या काळी जेव्हा जोडवी किंवा पैंजण खरेदी केले जायचे तेव्हा सराफांच्या दुकानातच ते घातले जायचे पाया मध्ये, तर आता ही पद्धत दिसत नाही, तर आपल्याकडे ही सेवा उपलब्ध आहे का?
1: हो, आपल्याकडे आधीपासूनच जोडवी पैंजण हे पायात घालून दिले जातात. आणि मुख्यतः जेव्हा जोडवी पायात घातले जातात तेव्हा जोडवी कसे एक स्टँडर्ड साईजचे असतात, पण आपला पाय किंवा बोटे स्टँडर्ड साईजची प्रत्येकाची नसतात, त्यामुळे त्याच्यातनं काही कट होती जोडवी, काही तुकडे निघतात, आणि मग ते तुकडेही आपण परत घेऊन तेवढी जोडव्याची कॉस्ट कमी होते.
0: बरोबर,
1: त्यामुळे जोडवी पायात ही घातली जाते, व्यवस्थित मापा ही होते, आणि एक्स्ट्रा जे तुकडे राहतात त्याचा कस्टमरचा लॉसही होत नाही.
0: बरोबर श्रोते हो, तेव्हा चांदीच्या दागिन्यांची खरेदी, चांदीच्या वस्तूंची खरेदी अधिक मासानिमित्त तुम्हालाही करायची असेल तर जरूर भेट द्या म्हसवडकर सराफ, सदाशिवपेठ, मोती चौक, सातारा इथे. संपर्क 96213 96 13 96 13 96 21 9621 13 9621. पुन्हा भेटूयात म्हसवडकर सराफ प्रस्तुत गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात निमिष शहा यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: आमची पारदर्शकता हाच आमचा विश्वास. म्हसवडकर सराफ, मोती चौक, सातारा.
3: नटले सजले जणू मन मोहिनी.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: म्हसवडकर सराफ हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. आकाशवाणी एफएम प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 7:51 झाली आहेत.
5: इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची. एक एक ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची. म्हणून तर आम्ही म्हणतो गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची.
2: म्हसवडकर सराफ, सदाशिवपेठ, मोती चौक, सातारा.

0: अंब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने.
1: हॉटेल विद्येचं नवं माहेर घर साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी कॉलेजचे BA in हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग
2: ट्रुली प्रोफेशनल सिलेबस.

0: त्याला साजेसं किचन, हाऊसकीपिंग, डेमो रेस्टॉरंट, बँकवेट, तज्ञ प्राध्यापक, स्टार रेंजचे अनुभव, माफक फी, 100% नोकरी संधी,
1: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग ऍट छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा, प्रवेश सुरू.
0: संपर्क 83 29 72 94 98.
2: आदेशवर ज्वेलर्स सुवाण अधिक मासाचा माण सोन्या चांदीचा अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट. आदेशवर ज्वेलर्स, सदाशिवपेठ सातारा.
3: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू. NBA मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, MSBT ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट.
4: उपलब्ध ब्रांचेस: डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग.
3: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा.
4: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा. 97 66 86 68 37.
5: प्रिये, मी तुझ्यासाठी चंद्र तारे देखील तोडून आणीन.
6: अय्या, खरच मी लाजले बर. ते राहू दे, आधी अंगठी आणि चमकी करा.
5: आई, आता झाली का पंचायत?
7: नाही, कारण सुरू झाला आहे श्री वर्धमान NX चा अंगठी कर्णफुले चमकी महोत्सव.
3: महोत्सवातील 101 नक्षीदार दागिन्यांच्या मजुरीवर सरसकट 40% सूट.
7: श्री वर्धमान NX चा अंगठी कर्णफुले चमकी महोत्सव, पंचमुखी गणपती समोर सातारा, आणि श्री वर्धमान ज्वेलर्स NX सम्राट गणपती चौक सातारा.
3: तेव्हा श्री वर्धमान NX मधून खरेदी करा, प्रियेला खुश करा.
7: श्री वर्धमान ज्वेलर्स NX, क्षण सोन्याचे करतात सोने क्षणांचे.
3: नियम अटी लागू.
8: श्रोतो, सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार हेमंत कुमार यांचा 16 जून हा जन्मदिवस. हिंदी आणि बंगाली भाषेमध्ये विपुल काम करणाऱ्या हेमंत कुमार यांनी मोजकीच मराठी गीतही गायली आहेत. ऐकूया हेमंत कुमार यांच्या वेगळ्याच धाटणीच्या स्वरातलं हे मराठी भावगीत.

आकाशवाणी एफएम प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे ठीक 8 वाजता समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत. तेव्हा जाऊया राष्ट्रीय बातम्यांसाठी दिल्ली केंद्राकडे.

0: यासारखी अत्याधुनिक सुविधा देखील ग्राहकांना दिली जात आहे. 24 तास वापरासाठी असणाऱ्या पाण्याला आपण फिल्ट्रेशन सिस्टीम बसवली आहे. संपूर्ण प्रकल्पातील कॉमन लाईट सिस्टीम ऑटोमॅटिक असणार आहे. या प्रकल्पात एकूण 2 एकरपैकी 8 गुंठे जागा खास राखीव ठेवण्यात आली आहे. भरपूर मोकळी जागा उपलब्ध असल्यामुळे सर्व मुले एकत्र खेळायला जरी आली तरी कुठलीही गर्दी जाणवणार नाही. त्याचबरोबर ओपन जिमची सुविधा पण आपण ग्राहकांना देतोय. आणि हो, सगळ्यात महत्वाचं छोटेखानी समारंभासाठी प्रशस्त ओपन स्पेसची सुविधा आपण उपलब्ध करून दिलेली आहे.
1: सही.
0: हा प्रकल्प सातारा शहराच्या न्यू विकासनगर भागात वसलेला आहे. तिथून शाळा, कॉलेज, दवाखाना, मंडई आणि बँका या सुविधा अगदी जवळ आहेत. या वास्तू प्रकल्पापासून सातारा पंढरपूर रोड केवळ 900 मीटर अंतरावर तर बॉम्बे रेस्टॉरंट पासून 2 किलोमीटर अंतरावर आहे. याशिवाय लवकरच सुरू होणारे नवीन शासकीय मेडिकल कॉलेज या ठिकाणाहून चालत जाता येईल इतक्याच जवळ आहे. त्यामुळे कुटुंबासहित निवांत सुरक्षित जीवन जगण्यासाठी तर ही जागा आदर्श आहेच, पण वेगाने होत असलेल्या परिसराचा विकास पाहता भविष्यातील गुंतवणुकीच्या दृष्टीने हा प्रकल्प उत्तम व भरघोस रिटर्न देणारा ठरणार आहे.
1: बरोबर आहे सर, अगदी खरं बोललात. सर, मला आता निघायला हवं. मी बाबांना घेऊन साईट व्हिजिटला परत नक्की येईन. मला तुमचा नंबर मिळेल?
0: नक्कीच, घ्या ना. 72-94-94-64-64.
1: 72-94-94-64-64.
0: करेक्ट. शेवटची 5वी विंग सुरू आवाक्यातल्या दाराची.
1: हो हो हो सर, थँक यू सो मच. सो फ्रेंड्स, तुम्हालाही सुसज्ज इमारत, प्रशस्त फ्लॅट, दर्जेदार बांधकाम आणि सर्व सोयींनी युक्त असं स्वतःच्या घराचं स्वप्न साकारायचं असेल तर आजच सातारच्या न्यू विकासनगर मधील 64 अव्हेन्यू मध्ये अवश्य भेट द्या. आणि हो, बाजारपेठेतील अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची आपल्या आवडत्या सातारा आकाशवाणीवर. आपल्या व्यवसायाची ओळख करून द्या ओळख बाजारपेठेची मध्ये. संपर्क वर्ड अँड इमेज सोल्युशन सातारा. फोन 960-432-13-40.
2: ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकल्यात ओळख बाजारपेठेची आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 8:20 झाली आहेत.
3: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
4: देत आहे 18 महिने मुदतीची
3: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
4: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
3: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
4: संपर्क 84-08-92-93-94. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
3: नियम आणि अटी लागू.
5: अल्पावधीतच कराड वासियांच्या विश्वासास पात्र ठरलेली आपली बँक पंचगंगा बँक
6: घेऊन येते आहे उत्सवाचे नवे रंग.
5: कारचे स्वप्न पूर्ण करा, हक्काचं घर घ्या, झटपट सोने तारण कर्जानं आपली निकट भागवा,
6: वास्तव व्याजदराचा फायदा घ्या.
5: शिवाय आधुनिक बँकिंग सेवेसह लॉकर सुविधा उपलब्ध.
6: पंचगंगा बँक कृष्णानाका कराड इथं स्ववास्तूत.
5: तत्पर कर्ज आणि आकर्षक ठेव योजनेसाठी संपर्क करा पंचगंगा बँक.
7: फर्स्ट क्राय इंटेली डॉट प्री स्कूल अँड डे केअर सातारा. इंटेलिसी करिक्युलम, स्क्रीन फ्री तंत्रज्ञान,
8: प्रत्येक क्लास साठी स्वतंत्र उच्च शिक्षित शिक्षक, मर्यादित स्टुडंट्स,
7: हँड्स ऑन लर्निंग, सायंटिफिक डिझाईन प्ले झोन, इनडोर आउटडोर गेम्स,
8: सीसीटीव्ही कॅम्पस आणि मेडिकल फॅसिलिटी.
7: फर्स्ट क्राय इंटेली डॉट प्री स्कूल अँड डे केअर सातारा.
8: 2 वर्षावरील मुलांसाठी ऍडमिशन सुरू. पत्ता: अजिंक्य बाजार चौक, गुरुकुल स्कूल रोड, शाहूनगर, सातारा. संपर्क 94-03-23-36-30.

श्रोता, पाणी ही नैसर्गिक साधन संपत्ती. पाण्याची बचत हे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. जून महिना निम्मा झाला तरी अद्याप पावसाची काही चिन्ह नाहीत. धरणातल्या घटत्या पाणीसाठ्याच्या, टँकरच्या पाणी पुरवठ्याच्या बातम्या वृत्तपत्रात आपण वाचतो आहोत. पाणी टंचाईच्या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी शासनस्तरावर उपाययोजना चालू आहेतच, पण व्यक्तिगत पातळीवरही आपण प्रत्येकानं जलसाक्षर होणं आवश्यक आहे. यासाठी अगदी लहान लहान उपाय आपण करू शकतो, जसं की शॉवरऐवजी बादलीतून पाण्याचा वापर, नळ सोडून ठेवण्याऐवजी मग किंवा तांब्यानं पाणी वापरायचं.

जास्तीत जास्त पाण्याचा पुनर्वापर करायचा. घरातले गळके नळ पाईप्स त्वरित बदलून टाकायचे. सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर पाणी गळती आढळली तर एक जागरूक नागरिक म्हणून संबंधित विभागाला लगेचच कळवायचं. या छोट्या उपायांमधून आपण अनेक लिटर पाण्याची बचत करू शकतो. म्हणूनच जलसाक्षर होऊया आणि पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवूया.

0: आकाशवाणी एफएम प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 8:25 होत आहेत. ग्राहक केंद्रित कार्यक्रम प्रसारित करत आहोत. सक्सेस अॅबॅकस अँड एज्युकेशन.
1: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सक्सेस अॅबॅकस.
3: नमस्कार श्रोते हो, सक्सेस अॅबॅकस प्रस्तुत मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. सक्सेस अॅबॅकसचे सीईओ किरण पाटील सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार पाटील सर.
4: नमस्कार मॅडम.
3: सक्सेस अॅबॅकस मध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अनेक विद्यार्थी जोडले गेलेले आहेत आणि या विद्यार्थ्यांना या क्लासचा वैदिक मॅथ्सचा अॅबॅकसचा खूप फायदा झालेला आहे. पण त्यांचे अनुभव कसे होते हे आम्हाला त्या मुलांकडनं किंवा त्यांच्या पालकांकडनं सुद्धा ऐकायला आवडेल. तुम्ही काय सांगाल याबद्दल?
4: निश्चित मॅडम, गेल्या 12 वर्षांमध्ये अनेक सक्सेस स्टोरीज आमच्या सक्सेस अॅबॅकसच्या माध्यमातून घडलेल्या आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिप असेल, नवोदय असेल, अगदी सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा असेल यामध्ये चांगलं यश मिळवलेलं आहे. अगदी सैनिक स्कूलच्या प्रवेश परीक्षेत राज्यात प्रथम आलेले देखील आपले विद्यार्थी आहेत. आणि मला सांगायला आवडेल आताच रिसेंटली घडलेली सक्सेस स्टोरी म्हणजे आमच्या साताऱ्यामधील जिया करपे ही आमची सक्सेस अॅबॅकसची विद्यार्थिनी. तिने एनडीए प्रवेश परीक्षेत भारतामध्ये ऑल इंडिया रँक सेकंड मिळवलेला आहे.
3: क्या बात है?
4: तर तिची प्रतिक्रिया आपण तिच्या शब्दामध्ये ऐकूया.
3: अगदी नक्कीच.
5: मी एनडीए मध्ये ऑल इंडिया रँक सेकंड आहे आता सप्टेंबरच्या अटेम्प्ट मध्ये. आणि मी एकच सांगेन की एनडीए मध्ये सगळ्यात अवघड मॅथ्सचा पेपर असतो सर. आणि सक्सेस अॅबॅकसच्या ह्या स्किलचा खूप उपयोग झालेला आहे. आणि ज्याला कुणाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स द्यायच्यात त्या सगळ्यांनाच त्याचा खूप उपयोग होईल. कारण तिथं जे क्विक आन्सर्स हवे असतात ते सगळे अॅबॅकस मध्ये तुम्हाला येतात. तुमचं माइंड आपोआपच डेव्हलप होतं. त्यामुळे मी सगळ्यांना सल्ला देईन की त्यांनी हे एक स्किल सेट त्यांचा इम्प्रूव्ह करावा.
3: श्रोते हो, जिया करपे हिचा हा इंटरव्ह्यू ऐकल्यानंतर तुम्हालाही लक्षात आलं असेलच की अॅबॅकस किंवा वैदिक मॅथ्समुळे मुलांची किती छान प्रगती होऊ शकते. तेव्हा मुलांच्या मनातली गणिताची भीती घालवण्यासाठी, पाढेपाठ करण्याच्या स्मार्ट ट्रिक शिकवण्यासाठी, कॉन्सन्ट्रेशन, कॉन्फिडन्स, मेमरी वाढवण्यासाठी तुम्ही देखील सक्सेस अॅबॅकसच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेसला जरूर तुमच्या मुलांची ऍडमिशन घ्या. सक्सेस अॅबॅकसला संपर्क करण्यासाठी नंबर आहे 88 56 00 11 88 56 00 11 88 56 00 11. सर, अजून कोणाची प्रतिक्रिया आज ऐकवणार आहात?
4: हो निश्चितच. आम्हाला ऑनलाईन सुद्धा आम्ही क्लास घेत असल्यामुळे बऱ्याच वेळेला पालकांचा प्रश्न असतो की ऑनलाईन मध्ये मुलांना रिझल्ट भेटेल का किंवा ऑनलाईन मध्ये मुलं शिकतील का. तर ऑनलाईन मध्ये देखील खूप सारे रिझल्ट आलेले आहेत. सक्सेस अॅबॅकस हा ऑनलाईन क्लास देखील 100% रिझल्ट ओरिएंटेड आहे. तर ऑनलाईन मधूनच पुण्यातून श्रीजय देशपांडे या विद्यार्थ्यांनी आमच्याकडे कोर्स पूर्ण केला होता. तर त्याच्या आईंची प्रतिक्रिया आपण आता ऐकूया.
3: नक्कीच.
6: नमस्कार, मी राधिका देशपांडे, सक्सेस अॅबॅकस ऑनलाईन बॅच स्टुडंट्स. हा श्रीजय माझा मुलगा, त्याची मी आई. मॅथ्स म्हणजे गणित हा फार मोठा प्रॉब्लेम आहे आज मुलांचा. सक्सेस अॅबॅकसची ऍड बघितली आणि त्याच्यातून आम्हाला असं वाटलं प्रगती होईल माझ्या मुलाची गणितामध्ये. हे साताऱ्याचे असल्यामुळे आणि आम्ही पुण्याचे तर हे कसं साध्य होणार? पण ऑनलाईन म्हटल्यावर परत मला प्रश्न असा निर्माण झाला की ऑनलाईनमधनं मुलं कसे काय शिकू शकतील? पण तरी

0: आम्ही ती सबसे ज्यादा जॉईन केलं आणि जसं जसं त्याच्या लेवल पुढे पुढे जात गेल्या तसं तसं आमच्या लक्षात आलं की ऑनलाईन मधून सुद्धा खूप चांगल्या प्रकारे प्रशिक्षण घेता येतं आणि त्यातून माझ्या मुलाला गणित आवडायला लागलं. तर मी सगळ्यांना हीच रिक्वेस्ट करेन की तुम्हीही सगळ्यांनी सक्सेस अबॅकस जॉईन करा. जरी तुम्ही कुठेही महाराष्ट्रात असलात किंवा कुठेही देशभरात असलात तरी सुद्धा तुम्हाला सक्सेस अबॅकस तुम्हाला कोचिंग घेता येतं घर बसल्या आणि ते सक्सेसफुल होतं आणि ह्याचा रिझल्ट आज माझ्या समोर आहे. माझा मुलगा आज प्लसमध्ये आहे ह्याच्या मॅथ्समध्ये आणि तो अख्ख्या क्लासमध्ये फर्स्ट आलेला आहे. तुम्ही सक्सेस अबॅकस ऑनलाईन बॅचचे तुम्ही जॉईन करा आणि आपल्या मुलांची ॲडमिशन घ्या.
1: श्रोते हो, ऑनलाईन असो की ऑफलाईन असो गणित शिकणं महत्वाचं. या गणिताची भीती घालवण्यासाठी पाढेपाठ करण्याच्या स्मार्ट ट्रिक शिकवण्यासाठी कॉन्सन्ट्रेशन कॉन्फिडन्स आणि मेमरी वाढवण्यासाठी तसंच स्पर्धा परीक्षांचा सुद्धा उत्तम अनुभव देण्यासाठी आजच तुमच्या मुलांना सक्सेस अबॅकसच्या क्लासला घाला. ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेससाठी संपर्क 88 86 56 00 11 88 86 56 00 11 88 85 00 11. पुन्हा भेटूयात सक्सेस अबॅकस प्रस्तुत मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट या कार्यक्रमात किरण पाटील सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
2: धन्यवाद मॅडम.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सक्सेस अबॅकस. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: सक्सेस अबॅकस अँड एज्युकेशन हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. आकाशवाणी एफएम प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. यानंतर लगेचच म्हणजे 8:30 मराठीतून बातम्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 8:30 वाजलेले आहेत. प्रसारित करतोय राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंदार कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 52व्या G7 परिषदेला फ्रान्समधल्या एव्हियन शहरात प्रारंभ. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सहभागी होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्लोव्हाकियाचा द ऑर्डर ऑफ द व्हाईट क्रॉस फर्स्ट क्लास हा सर्वोच्च सन्मान प्रदान. अमेरिका इराण शांतता कराराला गती मिळाल्यामुळे पश्चिम आशियातील तणाव निवळण्याची आशा. नीट फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह सचिवांकडून उच्चस्तरीय आढावा बैठक. आणि फिफा विश्वकरंडक स्पर्धेत केप वर्ड या छोट्या देशानं पदार्पणातच केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे स्पेन बरोबरचा सामना बरोबरीत. आता सविस्तर बातम्या. 52व्या G7 परिषदेला काल फ्रान्समधल्या एव्हियन शहरात प्रारंभ झाला. या परिषदेत जगातल्या प्रमुख देशांचे नेते महत्वाच्या आंतरराष्ट्रीय आव्हानांवर चर्चा करणार आहेत. या परिषदेला युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन आणि युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनिओ कोस्टा हे सुद्धा उपस्थित आहेत. 3 दिवस चालणाऱ्या या परिषदेत जागतिक असंतुलन कमी करणं, प्रमुख भूराजकीय संकटांचा सामना करणं, संघटित गुन्हेगारी तसंच बेकायदा आर्थिक व्यवहारांच्या विरोधातला लढा अधिक बळकट करणं या विषयांवर चर्चा होणार आहे. कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, ब्रिटन आणि अमेरिका हे या परिषदेचे सदस्य देश आहेत. या परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दाखल होत आहेत. आपल्या भेटीदरम्यान मोदी G7 सदस्य देशांचे नेते तसंच जागतिक बँक आणि आफ्रिकन विकास बँकेचे प्रतिनिधी यांची भेट घेतील. याच भेटीत पंतप्रधान मोदी कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्ने, इंग्लंडचे पंतप्रधान कीर स्टार्मर आणि संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष शेख अहमद बिन झायेद अल नाहयान यांची भेट घेतील. तसंच फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आयोजित केलेल्या भोजन समारंभाला उपस्थित राहतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काल स्लोव्हाकियाचा द ऑर्डर ऑफ द व्हाईट क्रॉस फर्स्ट क्लास हा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. स्लोव्हाकियाचे अध्यक्ष पीटर पेलेग्रिनी यांनी मोदी यांना हा सन्मान प्रदान केला. या सन्मानाबद्दल पंतप्रधान मोदी यांनी स्लोव्हाकिया सरकार आणि जनतेचे आभार मानले. हा सन्मान म्हणजे भारताच्या 140 कोटी जनतेचा सन्मान असल्याचं आणि भारत आणि स्लोव्हाकियाच्या दृढ मैत्रीचं प्रतीक असल्याचं त्यांनी नमूद केलं. अमेरिका आणि इराण यांनी संघर्ष समाप्त करण्याची भूमिका जाहीर केल्यामुळे पश्चिम आशियातला तणाव निवळण्याची आशा निर्माण झाली आहे. पश्चिम आशिया

संघर्ष समाप्त करत असल्याची घोषणा काल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. या संदर्भात इराणशी करार करण्यात आल्याचं ते म्हणाले. ट्रम्प यांनी या कराराबाबतचे तपशील अधिकृत स्वाक्षऱ्या झाल्यानंतर जाहीर करण्यात येतील असं सांगितलं आहे. उपाध्यक्ष जे डी व्हान्स यांनी करारावर डिजिटल स्वरूपात स्वाक्षऱ्या झाल्याचं स्पष्ट केलं आणि संघर्ष समाप्त करण्यासाठी हे महत्वाचं पाऊल असल्याचं नमूद केलं. इराणचे अध्यक्ष मसूद पेजेशकियान यांनीही हा युद्ध संपवण्यासाठीचा महत्वाचा टप्पा असल्याचं म्हटलं आहे. करारातल्या महत्वाच्या तरतुदी अजून दोन्ही बाजूंकडून अधिकृतपणे स्पष्ट करण्यात आलेल्या नाहीत. दरम्यान पश्चिम आशियातील संघर्ष संपवण्यासाठी अमेरिका आणि इराण यांच्यात झालेल्या कराराचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केलं आहे. या कराराच्या अंमलबजावणीमुळे या भागात शांतता आणि स्थिरता पुन्हा प्रस्थापित होण्यासाठी मदत होईल अशी आशा त्यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात व्यक्त केली आहे. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरस यांच्यासह जगभरातल्या नेत्यांनी या कराराचं स्वागत केलं आहे. दरम्यान अमेरिका आणि इराणनं संघर्ष संपवण्याची घोषणा केली असली तरीही इस्रायली सैन्य सीमेपलीकडच्या आपल्या जागांवरून माघार घेणार नाही अशी भूमिका इस्रायलनं घेतली आहे. नीट फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन यांनी काल उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. परीक्षेबाबत सुरक्षा आणि इतर तयारीचा त्यांनी आढावा घेतला. सर्व राज्य सरकारांनी, केंद्रशासित प्रदेशांनी आणि केंद्रीय विभागांनी सुरक्षाविषयक नियमांचं काटेकोर पालन करावं असे निर्देश त्यांनी दिले. विद्यार्थ्यांचा प्रवास सुकर करण्याची विनंतीही करण्यात आली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयातर्फे नवी दिल्लीत विकसित भारत युवा संसद 2026 आयोजन करण्यात आलं आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या हस्ते आज या परिषदेचं उद्घाटन होणार आहे. या उपक्रमामुळे युवकांना लोकशाही प्रक्रियेतला तरुणांचा सहभाग, प्रशासन, संसदीय कामकाज यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे. विकसित भारत युवा संसद देशातल्या तरुणाईची ऊर्जा, कल्पना आणि आकांक्षांना राष्ट्रीय प्रवाहात आणणारी चळवळ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 12 वर्षांमध्ये सबका साथ, सबका विश्वास आणि सबका प्रयास या तत्वाच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणावर बदल घडून आले आहेत. या काळात मोदी सरकारनं गरीब, शेतकरी, महिला आणि युवक यांचं कल्याण आणि सबलीकरणाबाबत अनेक कार्यक्रम राबवले आहेत. दहशतवादाविरोधात सरकारनं कडक भूमिका घेतली आहे. गेल्या वर्षी ऑपरेशन सिंदूर मोहिमेत भारतानं जगाला स्पष्ट संदेश दिला. भारताला युद्ध नको आहे, पण दहशतवादही सहन केला जाणार नाही असा संदेश भारतानं दिला. या मोहिमेत पाकिस्तानातले 9 महत्वाचे दहशतवादी स्थळ उद्ध्वस्त करण्यात आले. गेल्या वर्षी 9 आणि 10 मे रोजी एकाच कारवाईत पाकिस्तानातल्या 11 विमानतळांवरही हल्ला करण्यात आला. या कारवाईसाठी जगभरातल्या नेत्यांनी भारताला पाठिंबा दिला. भारतानं 7 शेजारी देशांबरोबर असलेल्या सीमेची सुरक्षा करण्यासाठी ठोस पावलं उचलली आहेत. येत्या 21 जून रोजी साजऱ्या होणाऱ्या 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कोलकाता इथं होणार आहे. केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सांस्कृतिक मंत्रालयातर्फे देशभरातल्या 100 प्रसिद्ध ऐतिहासिक वारसास्थळांवर तसंच परराष्ट्र मंत्रालयातर्फे जगभरात 2500 ठिकाणी योग दिनाच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत असल्याची माहिती जाधव यांनी दिली. अयोध्येतल्या श्रीराम मंदिरात मिळालेल्या देणग्या आणि मौल्यवान वस्तूंच्या बाबतीत गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारींवरून या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारनं एका विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. या पथकानं कालपासून तपासाला सुरुवात केली असून काल त्यांनी अयोध्येचे आयुक्त आणि जिल्हा दंडाधिकारी यांच्यासमवेत राम मंदिराची पाहणी केली. पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वे सेवा उद्यापासून सुरू होत आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुण्यात उद्या या रेल्वे सेवेचा प्रारंभ होणार आहे. अहिल्यानगर रेल्वे स्थानकावर खासदार निलेश लंके रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. पुणे, अहिल्यानगर आणि साईनगर शिर्डी परिसरातले प्रवासी, विद्यार्थी, व्यावसायिक तसंच साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ही रेल्वे सेवा महत्वपूर्ण ठरणार आहे. 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला काल मुंबईत सुरुवात झाली. केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन, राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं. यावर्षीच्या स्पर्धा

0: भागात 144 चित्रपटांचा समावेश आहे. या 13 देशांमधल्या 52 आंतरराष्ट्रीय आणि 92 राष्ट्रीय प्रवेशिकांचा समावेश आहे. फिफा विश्वकरंडक स्पर्धेत काल केप वर्ड या छोट्या देशानं पदार्पणातच आपल्या कौशल्याची चुणूक दाखवून दिली. या देशाच्या खेळाडूंनी केलेल्या कामगिरीमुळे स्पेन बरोबरचा सामना 0-0 असा बरोबरीत सुटला. केप वर्डच्या विझोना या 40 वर्षांच्या गोलरक्षकानं स्पेनचा झंझावात रोखून धरला. सौदी अरेबिया आणि उरुग्वे यांचाही सामना 1-1 असा बरोबरीत सुटला. आज संध्याकाळी 6:30 वाजता इराण आणि न्यूझीलंडमध्ये लॉस एंजेलिसमध्ये सामना होणार आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागानं अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, बिहार, केरळ, तमिळनाडू या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोकण आणि गोव्यासह मध्य प्रदेश, ओडिशा, पंजाबमध्ये विजांचा कडकडाट आणि जोरदार वारे वाहण्याचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तेलंगण आणि विदर्भात उष्णतेची लाट कायम राहील तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्ण आणि दमट हवामान कायम राहील असंही हवामान विभागानं म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 52व्या G7 परिषदेला फ्रान्समधल्या एव्हियन शहरात प्रारंभ. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सहभागी होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्लोव्हाकियाचा द ऑर्डर ऑफ द व्हाईट क्रॉस फर्स्ट क्लास हा सर्वोच्च सन्मान प्रदान. अमेरिका इराण शांतता कराराला गती मिळाल्यामुळे पश्चिम आशियातील पेच निवळण्याची आशा. नीट फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह सचिवांकडून उच्चस्तरीय आढावा बैठक आणि फिफा विश्वकरंडक स्पर्धेत केप वर्ड या छोट्या देशानं पदार्पणातच केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे स्पेन बरोबरचा सामना बरोबरीत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोतो, आपली प्रसन्न सकाळ सुरेल करणारी ही आहे सातारा आकाशवाणी 103.1 MHz तसंच न्यूज ऑन AIR या ऍपवर. सकाळचे 8:40 झाली आहेत. आनंद घेणार आहोत मराठी चित्रपट संगीताचा. कार्यक्रमाची सुरुवात करतो आहोत लता मंगेशकर यांनी गायलेल्या कीचकवध या चित्रपटातल्या गीतानं. ग. दि. माडगुळकर यांच्या गीताला संगीत दिलंय मास्टर कृष्णराव यांनी.

0: बदला बदला सवय बदला.
1: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
0: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना सतर्क राहा.
2: 12वीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स.
3: नॅक ग्रेड अक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त. BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू.
2: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AI, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस.
3: वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी.
2: आजच प्रवेश निश्चित करा. ycis.ac.in. कॉन्टॅक्ट 9552504530 किंवा 9421874256.
4: हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रातील UGC मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटी.
5: सातारा जिल्ह्यातील फक्त आणि फक्त एकमेव BSc हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज. 3 वर्ष डिग्री.
4: डिप्लोमा हॉटेल मॅनेजमेंट 2 वर्ष.
5: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी 1 वर्ष.
4: महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती.
5: महा DBT, NSP, अल्पसंख्याक स्कॉलरशिप,
4: स्वधार योजना, देश विदेशात नोकरीची संधी,
5: स्मार्ट क्लासरूम,
4: ST पास, हॉस्टेलची सोय, IT ट्रेनिंग प्लेसमेंट.
5: पात्रता 10वी ते 12वी पर्यंत सर्वांसाठी.
4: आजच प्रवेश निश्चित करा.
5: 30 वर्षांची यशस्वी परंपरा.
4: मंजू इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, YC कॉलेज समोर, सातारा.
5: मोबाईल 99 60 13 59 15
4: 0 21 62 22 25 45.

लक्ष्मण रेषा या चित्रपटातलं हे गीत गायलं होतं आशा भोसले यांनी. गदी माडगुळकर यांच्या गीताला संगीत दिलं होतं वसंत देसाई यांनी.

0: निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

धाकटी बहीण या चित्रपटातलं हे गीत होतं जगदीश खेबुडकर यांचं. संगीतकार होते सुधीर फडके आणि हे गीत गायलं होतं सुधीर फडके आणि आशा भोसले यांनी. श्रोत्या कार्यक्रमात आता ऐकूया मुंबईचा जावई या चित्रपटातलं गदी माडगुळकर यांचं गीत. आशा भोसले यांनी गायलेल्या गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं.

श्रोतो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं शेवटचं गीत आहे लक्ष्मीची पावले या चित्रपटातलं सुधीर मोघे यांचं. श्रीधर फडके यांनी संगीत दिलेलं हे गीत गायलंय सुरेश वाडकर आणि रंजना पेठे.

लक्ष्मीची पावले या चित्रपटातल्या या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. आकाशवाणी एफएम प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 9 वाजलेत. आनंद घेणार आहोत हिंदी चित्रपट संगीताचा. श्रोत्या, ज्यांच्या गायनातून भावनांची खोली आणि संवेदनशीलता सहज व्यक्त होत असे, असे मधुर, गंभीर आणि भावनिक स्वर लाभलेले संगीतकार, चित्रपट निर्माते आणि गायक हेमंत कुमार यांचा 16 जून हा जन्मदिवस. हेमंत कुमार मुखोपाध्याय किंवा मुखर्जी म्हणजे अस्सल बंगाली बाबू. बंगालची उच्च मध्यमवर्गीय ग्रेस, अभिरुची, अंतर्मुखता, वैचारिकता घेऊन आलेला, विविध भावभावनांचे रंग लीलया हाताळणारा, तरीही क्लास आणि मास अशा दोन्ही प्रकारच्या श्रोत्यांना जिंकणारा संगीतकार म्हणजे हेमंत कुमार. आजच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया हेमंत कुमार यांनी गायलेल्या आणि संगीत दिलेल्या 20 साल बाद या चित्रपटातल्या गीतानं.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: 12वीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स.
2: नॅक ग्रेड अक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त. BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू.
1: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AI, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस.
2: वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी.
1: आजच प्रवेश निश्चित करा. ycis.ac.in. कॉन्टॅक्ट 9552504530 किंवा 9421874256.
0: '1983 उज्ज्वल परंपरा जपणारे रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा आता ऑटोनॉमस झालंय.
3: नॅक आणि MBA मानांकित KBP मध्ये इंजिनिअरिंगच्या विविध शाखा, दर्जेदार शिक्षणामुळे प्लेसमेंटच्या अनेक संधी, सुरक्षित सुसज्ज कॅम्पस.
0: ऑटोनॉमस कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा. संपर्क 9665785484.
4: 10वी 12वी ते पदवी पर्यंत
5: 29 वर्षांची परंपरा असलेल्या मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सातारा.
4: MSBT मुंबई मान्यता प्राप्त डिप्लोमा इंटीरियर डिझायनिंग 2 वर्ष कालावधी कोर्स, डिप्लोमा आर्किटेक्चर ड्राफ्ट्समन 2 वर्ष,
5: डिप्लोमा फॅशन डिझायनिंग
4: 2 व 1 वर्ष, कन्स्ट्रक्शन सुपरवायझर 1 वर्ष कोर्स करा आणि PWD लायसन्स मिळवा.
5: 11वी 12वी करण्याची गरज नाही.
4: डिप्लोमा नंतर ते 13वी मध्ये प्रवेश.
5: डिजिटल क्लासरूम,
4: साइट विजिट,
5: ST पास,
4: हॉस्टेलची सोय.
5: संपर्क मयूर चेंबर्स, 2रा मजला, YC कॉलेज समोर, सातारा.
4: मोबाईल 9960139915,
5: 0121622545.
0: रिमझिम बरसती पाऊस धारा, इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा.
6: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा. रंगबिरंगी छत्र्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट, रेनसूट आणि टोप्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
0: म्हसवडकर ड्रेसेस सातारा, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी. 1983 उज्ज्वल परंपरा जपणारे रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा आता ऑटोनॉमस झालंय.
3: नॅक आणि MBA मानांकित KBP मध्ये इंजिनिअरिंगच्या विविध शाखा, दर्जेदार शिक्षणामुळे प्लेसमेंटच्या अनेक संधी, सुरक्षित सुसज्ज कॅम्पस.
0: ऑटोनॉमस कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा. संपर्क 9665785484.
7: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
8: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आले रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट सर्जरी.
7: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
8: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
7: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
8: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
7: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट.
8: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर, 95185 68.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत आहे अनाडी चित्रपटातलं मुकेश यांनी गायलेलं. शैलेंद्र यांच्या गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं.

0: लता मंगेशकर यांनी गेलेलं राजा मेहंदी अली खान यांचं गीत आपण ऐकलं. वो कौन थी या चित्रपटातल्या गीताला संगीत होतं मदन मोहन यांचं. श्रोतो, हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.
1: बारावीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स.
2: नॅक ग्रेड अक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त. BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू.
1: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AI, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस.
2: वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी.
1: आजच प्रवेश निश्चित करा. YCIS.ac.in. कॉन्टॅक्ट 9552505 4530 किंवा 9421874256.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध।
1: इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची। एक एक ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची। म्हणून तर आम्ही म्हणतो, गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची।
2: भस्वडकर सराफ, सदाशिवपेठ, मोती चौक, सातारा।

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 8661976772.
2: श्रोत्या, कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे महबूब की मेहंदी या चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं. लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी संगीत दिलेलं हे गीत गायलंय लता मंगेशकर यांनी.

0: हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रातील UGC मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटी.
1: सातारा जिल्ह्यातील फक्त आणि फक्त एकमेव BSc हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज, 3 वर्ष डिग्री.
0: डिप्लोमा हॉटेल मॅनेजमेंट 2 वर्ष.
1: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी 1 वर्ष.
0: महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती.
1: महाडीबीटी, NSP, अल्पसंख्याक स्कॉलरशिप.
0: स्वधार योजना, देश विदेशात नोकरीची संधी.
1: स्मार्ट क्लासरूम,
0: ST पास, हॉस्टेलची सोय, IT ट्रेनिंग प्लेसमेंट.
1: पात्रता 10वी ते 15 पर्यंत सर्वांसाठी.
0: आजच प्रवेश निश्चित करा.
1: 30 वर्षांची यशस्वी परंपरा.
0: मंजू इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, YC कॉलेज समोर, सातारा.
1: मोबाईल 99 60 13 59 15
0: 0 21 62 22 25 45.

0: आमची पारदर्शकता हाच आमचा विश्वास. म्हसवडकर सराफ, मोती चौक, सातारा.
1: नटले सजले जणू मन मोहिनी.
2: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
3: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
2: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
3: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
2: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC, सातारा.
4: रिमझिम बरसती पाऊस धारा, इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा.
5: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा. रंगबिरंगी छत्र्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट, रेनसूट आणि टोप्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
4: म्हसवडकर ड्रेसेस, सातारा. जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
6: 12वीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स.
7: नॅक ग्रेड अक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त. BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू.
6: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AI, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस.
7: वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी.
6: आजच प्रवेश निश्चित करा. YCIS.AC.IN. कॉन्टॅक्ट 9552505 4530 किंवा 9421874256.

इज्जत चित्रपटातलं लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. साहिर लुधियानवी यांच्या गीताला संगीत दिलं होतं लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी. श्रोतोया, या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 9:31 होत आहेत. मिश्र संगीताचा आनंद आता घेणार आहोत. घननीळ सागराचा घननाद येतो कानी, घुमती दिशा दिशात लहरी मधील गाणी. श्रोते हो, आपल्या प्रत्येकालाच आकर्षण असणारा समुद्र, सागर, रत्नागर, जलधी, दर्या, अर्णव अशी अनेक नावं असणारा समुद्र म्हटलं की आपोआपच त्याच्या अथांगतेत मनोमन आपण विरघळून जातो.

राव मराठे यांनी गायलेलं रंगात रंगला श्रीरंग या नाटकातलं नाट्यपद आपण ऐकलं. पदरचना होती योगिनी चोगळेकर यांची. श्रोत्या, प्रेमाचं, गुणाचं, बुद्धीचं, ज्ञानाचं परिपूर्ण असं मोजमाप करताना तुलना केली जाते ती सागराशीच. म्हणूनच तर संत जनाबाईंनी ज्ञानेश्वर माऊलींना ज्ञानाचा सागर म्हणून संबोधलंय.

शैला दातार आणि सहकाराने गायलेली संत जनाबाईंची ही भक्तिरचना आपण ऐकलीत. मिश्र संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

कवी कुसुमाग्रज यांनी म्हटलंय, आवडतो माझ अफाट सागर अथांग पाणी मिळे, निळ्या जांभळ्या जळात केशर सायंकाळी मिळे. कवी कुसुमाग्रज यांनी म्हटल्याप्रमाणे प्रत्येकाला भुरळ घालणारा हा समुद्र, समुद्राची ती धीरगंभीर गाज, वाळूचे किनारे, सूर्यप्रकाशात बदलत जाणारं मोहक रूप, डोळ्यात मावणार नाही इतकं त्याचं अथांग रूप, याच्या साक्षीनेच फुलतं उमलतं आणि बहरतं प्रेमिकांचं भावविश्व. ऐकूया हे भावगीत स्वप्नील बांदोडकर आणि अपर्णा संत यांनी गायलेलं.

समुद्र जीवनाशी निगडीत अशी खास संस्कृती असते. त्यांची लोककला, संगीत, सण, वेशभूषा, हे सण साजरे करण्याची पद्धत, बोलीभाषा या सगळ्यांमध्येच काहीसं वेगळेपण आहे जे नागर लोकांना भुलवतं. ऐकूया हे पारंपरिक कोळी गीत.

कविवर्य बाभा बोरकर यांचं काव्यविश्व बहरलं ते गोव्याच्या समुद्र किनाऱ्याच्या सान्निध्यातच. म्हणूनच समुद्राला ते आरशाची उपमा देताना म्हणतात, समुद्र विलोरियायना सृष्टीला पाचवा मेना. असा प्रतिभावंतांना प्रतिभेला कोंडण देणारा समुद्र, लाटेमागून येणारी लाट आणि असंख्य लाटा, लाटांची सततची गाज, अनादिकालापासूनच अखंडितपणे सुरू असलेलं हे चक्र, हा निर्मम सागर सार काही किनाऱ्यावर आणून सोडतो. अगदी निर्लेपपणे इदम्यमम या निरीच्छपणे अगदी साधू संतांप्रमाणे.

श्रोते मिश्र संगीत आपण ऐकत होतात. आज या कार्यक्रमात राम मराठे यांनी गेलेलं नाट्यपद, शैला दातार आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं भक्तिगीत, स्वप्नील बांदोडकर आणि

अपर्णा संत यांनी गायलेलं भावगीत, पारंपरिक कोळीगीत समूहस्वरातलं आणि रवींद्र जैन यांनी गायलेलं हिंदी गीत आपण ऐकलं. मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

0: आकाशवाणी एफएम प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 9:55 झाली आहेत.
1: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
2: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
3: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं. हो दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
2: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 8661976772.
4: कॉफी चहाचा पहिला घोट, सोबत बिस्किट खारी टोस्ट, नानकट.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: श्रोतो, शाहूपुरी पोलीस स्टेशन यांच्याकडून अनोळखी मयत व्यक्तीबाबत आलेलं एक निवेदन. एक अनोळखी इसम, वय वर्ष अंदाजे 80 वर्ष, दिनांक 13 जून 2026 रोजी सकाळी 10:30 दरम्यान मैत्री पार्क चेंबूर मुंबई ते कोल्हापूर एसटी महामंडळाच्या बसने प्रवास करत असताना वाढेफाटा सातारा इथं सदर बसमध्ये वाहक संतोष लिंबाजी लोखंडे यांना सदर इसम बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. उपचारासाठी त्यास सिव्हिल हॉस्पिटल सातारा इथं दाखल केलं होतं, मात्र उपचारापूर्वीच त्यांचं निधन झालं. या अनोळखी इसमासंबंधी काही माहिती असल्यास शाहूपुरी पोलीस स्टेशन सातारा यांच्याशी संपर्क साधावा. एक निवेदन आपण ऐकलं.

श्रोते, आज सकाळी 10:30 नाट्य संगीत, सकाळी 11 काही गझल, तर 11:30 मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेणार आहोत. ऐकत रहा सातारा आकाशवाणी 103.1 MHz, तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर.

आकाशवाणी एफएम प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 10 वाजतात ग्राहक केंद्रित कार्यक्रम प्रसारित करत आहे.

0: डॉक्टर महाजन स्किन केयर।
1: सूचना, ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
2: नमस्कार श्रोतेहो, महाजन स्किन केअर प्रस्तुत जपूया त्वचेचे आणि केसांचे आरोग्य या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। महाजन स्किन केअरचे डॉक्टर सुरेश महाजन सर आपल्या बरोबर आहेत। नमस्कार सर।
3: नमस्कार।
2: अजय म्हणून आपल्याकडे पेशंट होते की ज्यांनी पिंपल्स वरती ट्रीटमेंट घेतलेली आहे, त्यांचा अभिप्राय आपल्याकडे आहे, तो आधी ऐकूयात आणि मग कार्यक्रमाला सुरुवात करूयात।
4: माझे नाव अजय आहे, मी 28 वर्षाचा आहे। मला कॉलेजमध्ये गेल्यापासून पिंपलचा त्रास होत होता। मी त्यावेळी दुर्लक्ष केल्यामुळे माझ्या चेहऱ्यावरती खूप खड्डे पडले आहेत। बऱ्याच क्रीम वगैरे वापरल्या पण खड्डे काही गेले नाहीत। शेवटी मी डॉक्टर महाजन स्किन केअर येथे डॉक्टर आदित्य सुरेश महाजन यांना कन्सल्ट केले। त्यांनी मला लेझर उपचार करून घेण्यास सांगितले। सुरुवातीला मला लेझर विषयी भीती होती, पण सरांनी मला व्यवस्थित माहिती करून दिली व महिन्यातून एकदा लेझर घेण्यास सांगितले। आता माझे 4 सेटिंग झाले आहेत आणि खड्ड्यांमध्ये देखील बरीच सुधारणा झाली आहे। अजून 3-4 सेटिंग घ्याव्या लागतील, पण एकंदरीत मी खुश आहे। साताऱ्यातील उपचार पद्धती आहे हे मला माहितच नव्हते। धन्यवाद महाजन स्किन केअर।
2: सर, ही पिंपल्सची समस्या कशा पद्धतीने सॉल्व्ह केली जाऊ शकते आणि काय काय ट्रीटमेंट यासाठी उपलब्ध आहेत हे सांगणारच आहोत, पण तत्पूर्वी श्रोते हो, ब्लड टेस्ट, युरिन टेस्ट यांसारख्या महत्वाच्या तपासण्यांमध्ये उच्च गुणवत्ता आणि लवकरात लवकर अचूक निदानासाठी डॉक्टर महाजन्स पॅथॉलॉजी लॅब, महाजन हॉस्पिटल, पारसनेस कॉलनी, जगदंब चौक, मोनार्क हॉटेलजवळ सातारा येथे संपर्क 9658960960 9658960960 9658960960। डॉक्टर सुरेश महाजन सर, जसं अजय यांनी सांगितलं की त्यांना पिंपल्सचा त्रास होत होता, चेहऱ्यावर खड्डे पण खूप पडलेले होते आणि ट्रीटमेंट नंतर आता त्यांचा चेहरा नॉर्मल व्हायला सुरुवात झालेली आहे, तर काय ट्रीटमेंट उपलब्ध आहेत?
3: ऍक्च्युअली काय की अजयनी प्रॉपर ट्रीटमेंटच घेतली नाही।
2: बरं,
3: जर पिंपल्सची ट्रीटमेंट प्रॉपर घेतली तर खड्डे पडत नाहीत।
2: अच्छा।
3: पण त्यांनी ट्रीटमेंट न घेतल्यामुळं किंवा घरगुती काहीतरी उपचार केल्यामुळं त्यांना ही खड्ड्याची समस्या उद्भवली।
2: बरं,
3: आता खड्डे घेऊन आल्यानंतर त्यासाठी म्हटलं याला औषधाने काय ते खड्डे बरे होणार नाहीत, त्यासाठी लेझर ट्रीटमेंट करणंच आवश्यक आहे।
2: बरं,
3: त्यासाठी त्यांना CO2 नावाचं एक लेझर आहे, फ्रॅक्शनल CO2 म्हणतात, तर ते लेझर आम्ही चालू केलं। साधारणपणे 1-1.5 महिन्यानंतर एकदा असं 6-7 वेळा लेझर करावं लागतो। त्यांनी ऍक्सेप्ट केलं की ठीक आहे, म्हणलं काय हरकत नाही करूयात, कारण ते लग्नाचं वय असल्यामुळे त्याला तो जरा अडथळा येत होता। म्हणजे ट्रीटमेंट चालू केल्यानंतर ते इलॅस्टिक टिश्यू जे असतात ते पूर्णपणे ब्रेक झालेले असतात।
2: बरं,
3: मग त्या इलॅस्टिक टिश्यूचं रिअलाइनमेंट करणं महत्वाचं असतं।
2: ओके।
3: त्याच्या खाली जे फायब्रोसाइट्स असतात, फायब्रोब्लास्ट, ते डॅमेज करून म्हणजे त्या लेझर सायने डिस्ट्रॉय करून तो खड्डा जो असतो तो असा वर उचलला जातो आणि हे सगळं लेझर करतं, आपल्याला काहीच करावं लागत नाही।
2: अच्छा।
3: आणि मग ते लेझरची ट्रीटमेंट केल्यानंतर पहिल्या महिन्यामध्ये काय वाटत नाही, पण नंतर ते खड्डे असे उथळ उथळ होत जातात।
2: ओके।
3: आणि जो 70-80% त्यामध्ये इम्प्रुव्हमेंट दिसायला लागते 6 महिन्यानंतर। आणि ती ट्रीटमेंट चालू केल्यानंतर मात्र त्याचं आणि साईड बाय साईड पिंपल्स येऊ नयेत म्हणून त्याची ट्रीटमेंट चालू केली।
2: ओके।
3: नवीन खड्डे पडू नयेत म्हणून मग ते पिंपल्स येणं तर 1-2 महिन्यामध्येच बंद झालं।
2: बरोबर।
3: आणि ह्या खड्ड्यामध्ये बऱ्यापैकी इम्प्रुव्हमेंट झाली आणि नाऊ ही इज व्हेरी हॅपी, खूप छान वाटतंय त्यांना। आणि याच्यामुळे काय होतं, खड्डे गेल्यामुळे खड्ड्यामध्ये जो काळसरपणा आलेला असतो तोही कमी होतो, चेहऱ्याला असा ग्लो आल्यासारखा होतो आणि चेहरा असा थोडा सतेज दिसायला लागतो।
2: बरोबर। म्हणजे त्या खड्ड्यांच्या मुळे जो काही एक सरफेस वर खाली झालेला असतो तो सुद्धा
3: खडबडीत झालेला असतो, तो असा स्मूथ होतो,
2: प्लेन सरफेस दिसतो आणि त्यामुळे लाईट प्लेन सरफेस वरती कधीही पडला तर तो ग्लो करतो। अगदी खरे। श्रोते हो, ब्लड टेस्ट, युरिन टेस्ट यांसारख्या महत्वाच्या तपासण्यांमध्ये उच्च गुणवत्ता आणि लवकरात लवकर अचूक निदानासाठी डॉक्टर महाजन्स पॅथॉलॉजी लॅब, महाजन हॉस्पिटल, पारसनेस कॉलनी, जगदंब चौक, मोनार्क हॉटेलजवळ सातारा येथे संपर्क 9658960960 9658960960 9658960960। पुन्हा भेटूयात। महाजन स्किन केअर प्रस्तुत जपूया त्वचेचे आणि केसांचे आरोग्य या कार्यक्रमात डॉक्टर सुरेश महाजन यांच्यासह, तोपर्यंत नमस्कार।
3: नमस्कार।
1: निर्मिती संकल्पना मेसर्स बाळ एम जोगळेकर।
0: महाजन स्किन केअर हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात। हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला। आकाशवाणी FM प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे। 10:05 होत आहेत। आणखी एक ग्राहक केंद्रित कार्यक्रम

0: श्वास हेल्थकेयर सांगली।
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: श्रोतेहो नमस्कार. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्वास लाईफलाईन सेंटरचे श्वसन विकार तज्ञ डॉक्टर आशिष मडके आहेत आपल्या सोबत. डॉक्टर आशिष सर नमस्कार.
4: नमस्कार
3: सर. आता श्वास मध्ये बऱ्याच प्रकारचे पेशंट येत असतील, त्यातले काही पेशंट अगदी सिरियस सुद्धा असतात की ज्यांना डायरेक्ट आयसीयूत ऍडमिट करायला लागतं. मग अशा गंभीर रुग्णांना बऱ्याच उपचारांनी बरं करावं लागतं, व्हेंटिलेटर हा त्यातला एक भाग असतो. असे काही पेशंट तुमच्याकडे झालेले आहेत अशा एखाद्या केस बद्दल सांगा.
4: हो, 70 इथल्या एक गृहिणी होत्या आणि त्यांना त्यांचे नातेवाईक घेऊन आले. ते म्हणजे त्यांना आयसीयू मध्ये ऍडमिट करण्यासाठीच. आयसीयू मध्ये बघितलं असता त्यांचा हार्ट रेट वाढलेला होता, ऑक्सिजन लेवल फार कमी झाली होती, शुद्ध त्यांची बऱ्याच टक्क्यांनी कमी झाली होती.
3: ओके.
4: आणि त्यांना पाहिले असता त्यांना दीर्घकालीन आजार म्हणजे क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज ज्याला आपण सीओपीडी या नावाने ओळखतो तो आजार होता. बरेच दिवस त्यांनी हे अंगावर काढले होते आणि तो त्रास त्यांना भरपूर वाढला होता. पण शुद्ध हरपल्यावर नातेवाईक त्यांना घेऊन आले आणि ही जेव्हा आम्ही पाहिलं तेव्हा त्यांच्यामध्ये कार्बन डायऑक्साईडची लेवल ही फार प्रमाणात वाढली होती. ह्यासाठी आम्ही त्वरित त्यांना ट्यूब टाकली. ट्यूब म्हणजे श्वसन नलिकेत नळी टाकून त्यांना व्हेंटिलेटर लावला आणि तो कृत्रिमरित्या त्यांना श्वास पुरवला. यामुळे काय झाले की तो जो साचलेला कार्बन डायऑक्साईड होता हा सगळा बाहेर काढला गेला आणि पुरेसा ऑक्सिजन त्यांना सप्लाय केला गेला.
3: अच्छा.
4: ह्यामुळे त्यांची स्थिती सुधारली आणि ते त्यातून बाहेर आले.
3: ओके. याबद्दल तुमच्याकडून अधिक ऐकायचं आहे, पण त्याआधी श्रोतेहो श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73-850-63-934 73-850-63-934 7385063934. डॉक्टर आशिष सर तुम्ही सांगताय आयसीयू जे पेशंट येतात त्यांना जेव्हा व्हेंटिलेटर लावतात त्या केस बद्दल.
4: हो, तर व्हेंटिलेटर किंवा इंट्युबेशन ह्या गोष्टी किंवा ह्या टर्म्स ऐकल्यानंतर पेशंटला घाबरल्यासारखं वाटतं किंवा नातेवाईकांना घाबरल्यासारखं वाटतं.
3: हो, हो.
4: पण हे जेव्हा गरज असते तेव्हाच हे केलं जातं. दुसरी गोष्ट म्हणजे हे फक्त सीओपीडी मध्ये होतं का, तर नाही. हे बऱ्याच विकारांमध्ये होतं, जसे की एआरडीएस म्हणजे छातीमध्ये पाणी साठणे, क्रॉनिक निमोनिया किंवा वाढलेले निमोनियाज, मेंदूचे आजार ज्यांच्यामध्ये श्वसनाचा कंट्रोल गेलेला आहे.
3: श्रोते हो श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 83-850-63-934 83-850-63-934 7385063934.
4: बऱ्याच मल्टिपल गोष्टींसाठी पेशंटला इंट्युबेट म्हणजे नळी टाकली जाते आणि कृत्रिम श्वास पुरवला जातो.
3: ओके.
4: आणि हे पेशंटच्या भल्यासाठीच केलं जातं.
3: बरोबर.
4: ह्यामध्ये बऱ्याच लोकांना वाटतं की त्रास होतो नळी टाकल्यामुळे, त्यांना अस्वस्थ होत, पण हे नळी टाकताना थोड्याशा प्रमाणात भूल दिली जाते आणि पेशंटला त्रास रहित ही नळी टाकली जाते.
3: अच्छा.
4: व्हेंटिलेटर हा शब्द ऐकताच बऱ्याच नातेवाईकांच्या किंवा बऱ्याच पेशंटच्या मनामध्ये ही एंड स्टेज किंवा हा अखेरचा ट्रीटमेंट असं मानलं जातं. पण असं नसून व्हेंटिलेटर ही संजीवनी असून पेशंटना थोड्याशा कालावधीनंतर ह्यातून पेशंट बाहेर येऊ शकतात आणि ह्यामध्ये पेशंटच्या प्रकृतीमध्ये आणि लाईफमध्ये सुधारणा होऊ शकते.
3: अच्छा.
4: श्रोतेव, रुग्ण जेव्हा स्वतः श्वास घेण्यासाठी सक्षम नसतो तेव्हा बाहेरून कृत्रिम श्वास द्यावा लागतो. पुरेसा प्राणवायू दिला जातो आणि या अवधीत मूळ आजार बरा केला जातो. रुग्णाच्या आजारानुसार व्हेंटिलेटरचा कालावधी ठरतो, त्यामुळे व्हेंटिलेटरला घाबरून जाऊ नका.
3: खूप छान आहे केस तुम्ही एक्सप्लेन केलीत, वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 83-850-63-934 83-850-63-934 7385063934 श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रम डॉक्टर आशिष मडके यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
4: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.

0: श्वास हेल्थकेअर सांगली हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. 10:10 झाली आहेत. ऐकूया ग्राहक केंद्रित कार्यक्रम नंदादीप हॉस्पिटल.
1: कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक नंदादीप हॉस्पिटल.
3: श्रोते हो नमस्कार. नंदादीप किडनी अँड युरोलॉजी हॉस्पिटल सातारा प्रस्तुत हेल्थ फॉर ऑल या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत. नंदादीप किडनी अँड युरोलॉजी हॉस्पिटल सातारा येथील युरोलॉजिस्ट डॉक्टर तन्मय शेट्टे सर आहेत आपल्या सोबत. डॉक्टर तन्मय सर नमस्कार.
4: नमस्कार.
3: नंदादीप हॉस्पिटल मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पेशंट्स येत असतात आणि यांच्यावरती उपचार केले जातात, ते सगळ्याविषयी आपण बोलत असतो. आता एक केस फाईल मी बघितली, तिथे त्या मुलाचं वय खूपच लहान आहे, 3.5 वर्षांचा एक मुलगा नंदादीप मध्ये पोटात दुखतंय म्हणून ऍडमिट झाला होता. तर त्या मुलाची केस काय होती, एवढ्या लहान वयात मुलांना काही प्रॉब्लेम्स असतात का आणि ते कसे ओळखायचे, काय टेस्ट करायच्या, या सगळ्याबद्दल.
4: लहान मुलाला घेऊन त्याचे आई वडील आले होते आमच्याकडं, तेव्हा त्याला गेल्या 8-10 दिवसापासून पोटात उजव्या बाजूला दुखत होतं. तो फक्त रडत होता आणि रडताना उजवीकडं पोटाला हात लावून रडत होता.
3: अच्छा.
4: तर त्याची सोनोग्राफी केल्यावर असं लक्षात आलं की किडनी मधून जी नलिका येते, युरेटर, मूत्र नलिका ज्याला म्हणतात, त्यामध्ये एक 11 mm चा खडा येऊन अडकला होता आणि त्याच्यामुळे किडनीला सूज येऊन त्या बाळाला पोटामध्ये दुखत होतं. तर प्रथमतः मला असं सांगायचंय की लहान मुलांमध्ये पण किडनी स्टोनचं प्रमाण आहे आणि ते खूप कॉमनली आता दिसायला लागले आपल्याला.
3: म्हणजे एवढ्या लहान वयात सुद्धा किडनी स्टोन होतोय.
4: हो, एवढ्या लहान वयात सुद्धा किडनी स्टोन होतात आणि बरेच लहान मुलांना आता किडनी स्टोन डिटेक्ट व्हायला लागलेलं आहे.
3: अच्छा.
4: ह्याचं कारण म्हणजे ह्याच्यामध्ये बरेच मेटाबॉलिक रिझन्स असतात, ज्याच्यामध्ये बॉडी मेटाबॉलिझम, काही काही पेशंट्सना ऑक्झॅलेट एक्सक्रिशन जास्त असतं, ऍब्सॉर्प्शन मध्ये प्रॉब्लेम असतो, माल नरिशमेंट आहे आणि बाकी इतर अनेक कारणांमुळे, इन्फेक्शनमुळे लहान मुलांना सुद्धा वारंवार स्टोन होण्याची शक्यता असते. असंच हा मुलगा आला होता, त्याला उजव्या किडनीच्या ट्यूब मध्ये मोठा स्टोन होता.
3: अच्छा. आता हा स्टोन किती आकाराचा होता, त्याच्यावरती काय ट्रीटमेंट करण्यात आली नंदादीप मध्ये, या सगळ्याबद्दल ऐकूयात. पण त्याआधी श्रोते हो, प्रोस्टेट ग्रंथीचे आजार, किडनीचे आजार, मूत्राशयातील खडे आणि इतर आजार या संदर्भातील प्रश्न किंवा शंका विचारण्यासाठी संपर्क करा नंदादीप हॉस्पिटलच्या डॉक्टर तन्मय शेट्टे यांना 95-97-44-50-69 या नंबरवरती. तुम्ही व्हॉट्सअपवरतीही प्रश्न पाठवू शकता 95-97-44-50-69 या नंबरवर 9597-44-5069. डॉक्टर तन्मय सर, तुम्ही सांगताय या लहान मुलाची केस.
4: तर सोनोग्राफी आणि एक्सरे केल्यानंतर लक्षात आलं की किडनीची जी ट्यूब आहे त्याच्या खालच्या बाजूला एक 11 mm चा खडा येऊन अडकला होता आणि त्यामुळेच बाळाला पेन होत होतं.
3: अच्छा.
4: तर अशा वेळी प्रथम आपण, जर एवढा मोठा स्टोन किडनीतून येऊन नलिकेत अडकला असेल तर तो गोळ्यांनी आणि औषधांनी त्याची ट्रीटमेंट करणं शक्य होत नाही, कारण त्या नलिकेची साईज लहान मुलांमध्ये कमी असते, साधारण 5-6 mm असते किंवा त्याहूनही कमी असते. त्यातून 11 mm चा स्टोन पडण्याची शक्यता खूप कमी किंवा नव्हतीच, त्यामुळे आम्ही पहिल्यांदा युरेट्रोस्कोपी, सिस्टोस्कोपी करून, स्टेंट म्हणून एक बारीक ट्यूब असते ती किडनीतून लघवीच्या पिशवीपर्यंत असते ती ठेवली, त्याच्यामुळे त्या बाळाचं युरेटर डायलेट होण्यास मदत झाली आणि त्याच्यानंतर 2 आठवड्यांनी आपण दुर्बिणीद्वारे लेझरचा उपयोग करून, TFL उपयोग करून तो खडा पूर्णपणे पावडर करून काढण्यात आला.
3: अच्छा. आता याचं वय बघता हा मुलगा खूप लहान होता, तर पालकांनी कशी काळजी घेतली पाहिजे.
4: तर प्रथम आपण हा स्टोन काढल्यानंतर त्याचं स्टोन अनालिसिसला पाठवतो, त्याच्यामध्ये आपल्याला हा कुठल्या प्रकारचा स्टोन आहे ते कळतं आणि त्यानुसार आपण लहान बाळाच्या आहारामध्ये काय बदल करायचे किंवा त्याला दुसरा कोणता आजार आहे का, मेटाबॉलिक काही अबनॉर्मॅलिटी आहे का ज्याच्यामुळे त्याला स्टोन होतोय, या सर्वांची तपासणी करून आपण त्यानुसार त्याला ट्रीटमेंट देतो जेणेकरून त्याला परत खड्याचा त्रास होणार नाही.
3: अच्छा. एकूणच अशा सगळ्या वयाच्या पेशंट्सवरती नंदादीप हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येतात आणि या सर्व उपचारांमध्ये पेशंटचा वेळ वाचतो, कारण आपण

0: त्याला परत खड्याचा त्रास होणार
1: नाही. अच्छा, एकूणच अशा सगळ्या वयाच्या पेशंटवरती नंदादीप हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येतात आणि या सर्व उपचारांमध्ये पेशंटचा वेळ वाचतो कारण आपण अत्याधुनिक सगळी साधनं इथं वापरतो. या माहितीबद्दल धन्यवाद. श्रोते, वेळ झाली इथंच थांबण्याची. प्रोस्टेट ग्रंथीचे आजार, किडनीचे आजार, मूत्राशयातील खडे आणि इतर आजार या संदर्भातील प्रश्न किंवा शंका विचारण्यासाठी संपर्क करा नंदादीप हॉस्पिटलच्या डॉक्टर तन्मय शेट्टे यांना. आमचा पत्ता: नंदादीप किडनी अँड युरोलॉजी हॉस्पिटल, न्यू आरटीओ रोड, कुबेर गणपती मंदिराजवळ, सातारा. तुमचे प्रश्न तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता 9597445069 या नंबरवर. 9597445069. 9597445069. नंदादीप किडनी अँड युरोलॉजी हॉस्पिटल प्रस्तुत हेल्थ फॉर ऑल या कार्यक्रमात डॉक्टर तन्मय शेट्टे यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना मेसर्स बाळ एम जोगळेकर.
3: नंदादीप हॉस्पिटल हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. 103.1 मेगाहर्ट्झवर आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत. 10:15 झाली आहेत. ग्राहक केंद्रित कार्यक्रम ऐकूया, ओळख बाजारपेठेची.
4: हॅलो हॅलो हॅलो, मी आहे अमेझिंग आदिती आणि तुम्ही ऐकत आहात
5: ओळख बाजारपेठेची. इथं भरपूर काही नवे नवे नवे नवे.
4: आजच्या या धावपळीच्या जीवनात योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी गुंतवणूक करणं अत्यंत महत्वाचं बनलंय. साताऱ्यासारख्या झपाट्यानं विकसित होत असलेल्या शहरात विकासनगर हा भाग सध्या गुंतवणुकीसाठी एक प्रमुख हॉटस्पॉट ठरतोय. नव्या प्रोजेक्ट्समुळे या परिसराची किंमत दिवसेंदिवस वाढतीये. पण फक्त लोकेशनच नाही, तर आजच्या काळात घर खरेदी करताना एक अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे पार्किंगची सुविधा. कारण वाढत्या वाहन संख्येमुळे सुरक्षित, प्रशस्त आणि व्यवस्थित पार्किंग असणं ही आता लक्झरी नसून गरज बनलीय. आणि याच गरजेचा विचार करून तयार करण्यात आलेला एक खास आणि आकर्षक प्रोजेक्ट म्हणजे 99 अवेन्यू. नावातच एक वेगळी स्टाईल आणि क्लास जाणवतो, नाही का? पण फक्त नावच नाही, तर या प्रोजेक्टची स्मार्ट रचना, उत्कृष्ट लोकेशन आणि विशेषतः सुव्यवस्थित आणि सुरक्षित पार्किंगची सोय यामुळे हा प्रोजेक्ट खरोखरच वेगळा ठरतो. म्हणूनच चला तर मग वेळ न दवडता 99 अवेन्यूच्या शेखर पवार सरांसोबत थेट गप्पा मारूया आणि जाणून घेऊया या प्रोजेक्ट बद्दल अधिक माहिती. नमस्कार सर.
6: नमस्कार
4: सर. मला आपल्या 99 अवेन्यू या प्रोजेक्ट बद्दल माहिती हवी होती.
6: हो, सांगतो. विकासनगर येथे स्थित असलेला 99 अवेन्यू हा 21 गुंठ्यांमध्ये विस्तारलेला एक आकर्षक प्रोजेक्ट आहे. शहराच्या वाढत्या गरजा आणि ग्राहकांच्या अपेक्षा लक्षात घेऊन या प्रोजेक्टची सुयोग्य आखणी करण्यात आलेली आहे. यामध्ये आम्ही 1 BHK आणि 2 BHK असे दोन उत्कृष्ट पर्याय ग्राहकांना दिलेले आहेत. 1 BHK 47 तर 2 BHK 52 फ्लॅट असे या प्रोजेक्ट मध्ये उपलब्ध आहेत.
4: ओके सर, या फ्लॅट्सचा स्क्वेअर फूट एरिया नेमका किती असणार आहे?
6: 1 BHK फ्लॅटचा एरिया साधारण 462 स्क्वेअर फीट तर 2 BHK फ्लॅटचा एरिया साधारण 631 स्क्वेअर फीट पासून पुढे आहे. इमारतीच्या नकाशामध्ये दिल्याप्रमाणे हॉल आणि बेडरूम मध्ये मोठ्या विंडोज दिल्या आहेत, ज्यामुळे भरपूर नैसर्गिक प्रकाश आणि उत्तम व्हेंटिलेशन मिळते. तसेच प्रोजेक्ट मध्ये उत्कृष्ट दर्जाचे मटेरियल वापरण्यात येणार आहे.
4: खूपच छान सर. या प्रोजेक्ट मधील इतर सुविधा आणि लोकेशनचे फायदे याच्याबद्दल काय सांगाल?
6: 99 अवेन्यूची एक मोठी जमेची बाजू म्हणजे प्रत्येक फ्लॅट धारकाला इथे स्वतंत्र पार्किंगची सुविधा दिली जाते. याशिवाय 24 तास पाणी पुरवठा आणि पॉवर बॅकअप असणारी लिफ्ट अशा सर्व सुविधा दिल्या जाणार आहेत. लोकेशनच्या दृष्टीने पाहिलं तर सातारा रेल्वे स्टेशन, मेडिकल कॉलेज, बाजारपेठ, मंडई आणि दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाणारं संगम हौली मंदिर हे सर्व अगदी जवळ आहे. विकासनगर हा नावाप्रमाणे अगदी झपाट्याने विकसित होत असल्याने येथील प्रॉपर्टीचे दर वाढत आहेत. त्यामुळे इथे गुंतवणूक करणं हे गुंतवणुकीसाठी आणि राहण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे.
4: ग्रेट सर. या प्रोजेक्टसाठी कोणकोणत्या बँकांकडून होम लोनची सुविधा उपलब्ध आहे?
6: नामांकित राष्ट्रीयकृत तसेच सर्व प्रायव्हेट बँकांकडून तुम्हाला होम लोन सहज मिळू शकतं आणि तेही 90% लोन प्रक्रियेबाबतीत आमच्याकडून पूर्ण मार्गदर्शन केलं जातं.
4: वा, पहिल्यांदाच घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी काहीच टेन्शन नाही मग तर. सर

0: 19 अव्हेन्यू मधील फ्लॅटच्या किमती बद्दल थोडस सविस्तर सांगाल?
1: नक्कीच. आमच्या 99 अव्हेन्यू प्रोजेक्ट मध्ये 1 BHK फ्लॅटची सुरुवातीची किंमत फक्त 17,25,000 तर 2 BHK फ्लॅट तुम्हाला साधारण 24,20,000 तेही सर्व खर्चांसहित उपलब्ध होतात. सध्याच्या मार्केटनुसार पाहिलं तर या किमतीमध्ये इतक्या सुविधा आणि लोकेशन मिळणं हे खरंच एक चांगली संधी आहे.
0: ग्रेट सर, या प्रोजेक्टला 99 अव्हेन्यू असं नाव का दिलं?
1: खूपच छान प्रश्न विचारलात. तर हा प्रोजेक्ट 99 फ्लॅटचा असल्या कारणाने आपण या स्कीमला 99 अव्हेन्यू असं नाव दिले. आणि हो, साधारण 26 एप्रिलला 99 अव्हेन्यूचं भूमिपूजन झाल्यावर लगेचच काम सुरू होणार आहे आणि साधारण 1.5 ते 2 वर्षात फ्लॅट धारकांना पोजेशन देखील मिळणार आहे.
0: मी माझ्या मित्रमैत्रिणींना नक्कीच ही माहिती शेअर करेन. सर, मला तुमचा नंबर देता?
1: हो, 97972999.
0: 97972999. थँक्यू सर. सो फ्रेंड्स, तुम्ही देखील दर्जेदार बांधकाम असलेल्या प्रशस्त 1 BHK आणि 2 BHK च्या शोधात असाल तर आजच सातारच्या विकास नगर इथल्या 99 अव्हेन्यू प्रोजेक्टला अवश्य भेट द्या. आणि हो, बाजारपेठेतील अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची.
2: ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलत ओळख बाजारपेठेची. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 10:20 झाली आहेत. ऐकूया ग्राहक केंद्रित कार्यक्रम पुन्हा गाडगिळ अँड सन्स.
3: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
4: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगिळ आणि सन्स, राजपथ रोड सातारा आणि फलटण.
5: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पुन्हा गाडगे आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पुन्हा गाडगे आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पुन्हा गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
4: श्रोते हो, गळ्यात घालायच्या सोन्याच्या माळांपैकी गहू मण्यांची माळ आणि व्हर्टिकल माळांचे प्रकार व्हरायटी म्हणून महिलांना हवे असतात. पण हे गहुमणी किंवा व्हर्टिकल माळा म्हणजेच नक्की कशा असतात, त्यांचे प्रकार जास्त प्रचलित कुठले आहेत आणि कोणत्या भागात प्रचलित आहेत याची माहिती आज आपल्याला देणार आहेत पूना गाडगिळ आणि सन्स या लोकप्रिय सराफी कंपनीचे संचालक श्रीयुत अमित मोडक सर. मोडक साहेब, कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत.
6: नमस्कार. गहुमणी हा खूप म्हणजे जुन्या पद्धतीची माळ असायची. म्हणजे तुम्ही परंपरागत खूप जुन्या स्त्रियांचे जे फोटो बघितले तर त्याच्यामध्ये अगदी दोऱ्यामध्ये ओलेल्या अशा सिंगल पदरी माळा किंवा 2 पदरी 3 पदरी 4 पदरी माळा, त्यातला जो मणी असतो तो आपली तांदुळाची साळ जशा आकाराची असते त्या आकाराचा साधारण असतो ना, हॉलो असतो, पोकळ असतो, त्यामुळे वजनाने खूप हलका असतं. त्यामुळे साधारणपणे गहुमणीची माळ आपण 22 ते 24 इंचाची 4 पदरी अगदी केली. पूर्वीच्या सारखी दोऱ्यात नाही ओली, ती अगदी सोन्याच्या तारांमध्येच गुंफत गेलो आपण. जशा मंगळसूत्राच्या तारा असतात तर ती साधारणपणे 33 ते 35 ग्रॅम मध्ये बनते. 4 पदरी ठसठशीत दिसायला, त्याला वेगवेगळे म्हणजे आकार दिलेले असतात त्यामुळे त्याचं चमक उठून दिसते आणि ती साधारणपणे 33 ते 35 ग्रॅम मध्ये होते. आजच्या हिशोबाने परत जर विचार करायचा आला 1.5 लाख रुपये समजा 10 ग्रॅमला सोनं आहे तर साधारणपणे 5.5 ते 6 लाख रुपयाचं सोनं आणि त्याला 16% जर मजुरी म्हटली तर 7 लाख रुपये, तर 7.5-7 लाख रुपयापर्यंत 4 पदरी गहू मण्याची माळ होऊ शकते. दिसायला फार सुंदर दिसते आणि ते म्हणजे एखाद्या फंक्शनल यूज करता म्हणून वापरता येण्यासारखी असते कारण ठसठशीत दिसल्यामुळे.
4: अगदी पेशवेकालीन दागिना आपण जो म्हणतो तर त्याप्रमाणे आपल्याला तो बनवता येतो. सर, व्हर्टिकल मणिमाळ ही सुद्धा याच टाइप मध्ये येते?
6: नाही, व्हर्टिकल मणिमाळ हे तुम्हाला आता माहितीये कारण तुम्ही आत्ताच्या 20व्या 21व्या शतकातल्या आहेत म्हणून, पण अदरवाईज व्हर्टिकल मणी हे आत्ताचा आधुनिक प्रकार आहे.
4: बर,
6: व्हर्टिकल मणीला आपले जसे कंठीमणीला तास असतात तसेच तास असतात पण ते वेगवेगळ्या प्रकारचे असतात. म्हणजे असे एक धाटणीतले नसतात, ते कधी गोलही असतात त्याच्यावर तास असतात, षटकोनी असतात तास असतात, लंब गोलाकृती असतात त्याच्यावर तास असतात. आणि हे राजकोटला बनतं. आता इंडियामध्ये जर आपण विचार केला तर ते राजकोटला प्रामुख्याने बनतं. आणि व्हर्टिकल मण्यामध्ये काय असतं की सगळे मणी एकसारखे असतात पण पदक जे

0: असतं आपलं जनरली चेनचं किंवा नेकलेसचं किंवा कुठल्याही माळ्याचं, तर त्या पदकाच्या जागी जे मणी वरती वापरलेले असतात त्याच्यातलेच पण जवळजवळ तिप्पट चौपट आकाराचे मणी 5-6 खाली पदकाच्या जागी वापरले जातात. साधारणपणे एक व्हर्टिकल मणीची माळ म्हटली तर 23-24 इंचाची माळ 15-16 ग्रॅम पर्यंत होते, आणि जर हे मोठे मणी जर लावलेले असतील पदकासारखे त्याला खाली तर त्याचे आणखीन 2-1 ग्रॅम वजन वाढू शकतं, म्हणजे 17-18 ग्रॅम पर्यंत होते. परत 1,50,000 रुपये 10 ग्रॅम आणि जीएसटी 15-16% मजुरी, तर 3-3,20,000 पर्यंत ही एक पदरी माळ जाते. याच्यातही मल्टीपदर माळा बनतात.
1: बरोबर.
0: आता मोहनमाळ आणि जोंदळी माळ हे ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागात प्रसिद्ध आहेत आणि तिथे वापरल्या जातात. तुम्ही जर कंठीमणी आणि व्हर्टिकल मणी म्हणाल की ज्याला तास असतो षटकोन असतो, तर ते जास्त करून शहराकडे वापरलं जातं, गावाकडे कमी वापरलं जातं. आणि गहू माळ जी आहे, गहू मणी माळ ही खूपच परंपरागत आहे. ती ग्रामीण भागात तर वापरली जातेच, पण तुम्हाला माहिती आहे की आता आधुनिक जुन्या पद्धतीच्या किंवा ग्रामीण पद्धतीच्या माळा अटायर फॅशन म्हणून वापरायची शहरात पद्धत निघाली आहे, त्यामुळे आता त्या शहरातही वापरल्या जातात.
1: मोडक सर, गहू माळ आणि व्हर्टिकल माळ या सोन्याच्या माळा कशा असतात, त्याचं सौंदर्य कसं असतं, या कोणत्या भागात प्रचलित आहेत, याची संपूर्ण माहिती आज आपण आपल्या श्रोत्यांना दिलीत, त्याबद्दल मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, राजपथ रोड, सातारा आणि फलटण.
2: पूना गाडगीळ आणि सन्स हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 10:26 होत आहेत.
3: बदला बदला सवय बदला.
4: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
3: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना, सतर्क रहा.
5: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
6: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
5: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
6: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
5: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC, सातारा.

निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1444 वर संपर्क साधा.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई गृह कर्ज वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याज दर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था गणपती आळी भाजी मंडई वाई. श्री गणेश नागरी पतसंस्था जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.
2: मावशी मला असं कॉलेज हवंय जिथे माझं करिअरही घडेल आणि आत्मविश्वासही वाढेल.
3: मग तुझ्यासाठी अगदी योग्य ठिकाण म्हणजे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय सातारा.
2: खरंच?
3: अगं आर्टिफिशियल इंटेलिजन्स सह आधुनिक शिक्षण, स्मार्ट इंटरॅक्टिव्ह पॅनलने परिपूर्ण डिजिटल क्लासरूम्स आणि BCA BCom IT सारखे व्यावसायिक अभ्यासक्रम.
2: आणि पारंपरिक कोर्सेस
3: BA BCom BCom IT MA MCom MCom IT हे तर आहेच, शिवाय रयत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रासह विविध प्रकारचे शॉर्ट टर्म कोर्सेसही आणि स्पोर्ट्स मध्ये आंतरराष्ट्रीय कामगिरी, शिवाय कल्चरल मध्ये सुद्धा देश पातळीवर अव्वल.
4: मुलींसाठी सुरक्षित वातावरण आणि आधुनिक गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा, रयत शिक्षण संस्थेचे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय ओवाई नाका सातारा. संपर्क 98 90 55 94 64.
5: अल्पावधीतच कराड वासियांच्या विश्वासास पात्र ठरलेली आपली बँक पंचगंगा बँक
6: घेऊन येते आहे उत्सवाचे नवे रंग.
5: कारचे स्वप्न पूर्ण करा, हक्काचं घर घ्या, झटपट सोने तारण कर्जानं आपली निकट भागवा,
6: वास्तव व्याजदराचा फायदा घ्या.

0: आधुनिक बँकिंग सेवेसह लॉकर सुविधा उपलब्ध.
1: पंचगंगा बँक कृष्णा नाका कराड इथं स्ववास्तूत.
0: तत्पर कर्ज आणि आकर्षक ठेव योजनेसाठी संपर्क करा पंचगंगा बँक.
2: पंचगंगा बँक पंचगंगा बँक.
3: फर्स्ट क्राय इंटेलिटॉट्स प्री स्कूल अँड डे केअर सातारा. इंटेलिसी करिक्युलम, स्क्रीन फ्री तंत्रज्ञान,
4: प्रत्येक क्लास साठी स्वतंत्र उच्च शिक्षित शिक्षक, मर्यादित स्टुडंट्स,
3: हँड्स ऑन लर्निंग, सायंटिफिक डिझाईन प्ले झोन, इनडोर आउटडोर गेम्स,
4: सीसीटीव्ही कॅम्पस आणि मेडिकल फॅसिलिटी.
3: फर्स्ट स्टार इंटेलिटॉट्स प्री स्कूल अँड डे केअर सातारा.
4: 2 वर्षावरील मुलांसाठी ऍडमिशन सुरू. पत्ता: अजिंक्य बाजार चौक, गुरुकुल स्कूल रोड, शाहूनगर, सातारा. संपर्क 94 03 23 36 30.
5: बदला बदला सवय बदला.
6: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
5: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
7: आकाशवाणी FM प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. 103.1 MHz तसंच न्यूज ऑन AIR या ऍपवर. सकाळचे 10:30 झाली आहेत. नाट्यपदांचा आनंद आता आपण घेणार आहोत नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात. श्रोतेहो, मराठी रंगभूमीवरचे लोकप्रिय गायक नट श्रीपादराव नेवरेकर यांचा 16 जून हा स्मृती दिवस. गंधर्व नाटक मंडळीत बालगंधर्व, गणपतराव बोडस अशा दिग्गज कलाकारांसमोर त्यांनी भूमिका केल्या. स्वयंवर, द्रौपदी, सौभद्र, एकच प्याला, संशय कल्लोळ अशा विविध नाटकातल्या त्यांच्या भूमिका गाजल्या. आजच्या नाट्यसंगीताच्या कार्यक्रमाची सुरुवात श्रीपादराव नेवरेकर यांनी गायलेल्या सौभद्र नाटकातल्या या नाट्यपदानं करूया.

0: हॉटेल विद्येचं नवं माहेर घर साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी कॉलेजचे BA इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग
1: ट्रुली प्रोफेशनल सिलेबस त्याला साजेसं किचन हाऊसकीपिंग डेमो रेस्टॉरंट बँक्वेट तज्ञ प्राध्यापक स्टार रेंजचे अनुभव माफक फी 100% नोकरी संधी
0: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग ऍट छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा प्रवेश सुरू
1: संपर्क 83 29 72 94 98
2: सांधेदुखीने त्रस्त आहात का आता आली एक नवी क्रांती
3: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी
2: अधिक अचूक अधिक सुरक्षित
3: कमी वेदना जलद रिकव्हरी
2: रोजच्या आयुष्यात लवकर परत
3: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी
2: वेदांत हेल्थ केअर सेंटर वेअर केअर कम्स फर्स्ट
3: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95 185 68 006 इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची एक एक ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची म्हणून तर आम्ही म्हणतो गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची
4: हसवडकर सराफ सदाशिवपेठ मोती चौक सातारा
5: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
6: देत आहे 18 महिने मुदतीची
5: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
6: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
5: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना
6: संपर्क 84 08 92 93 94 धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
5: नियम आणि अटी लागू
1: गरजेच्या वेळचे तत्पर तारणहार सातारा DCC सहज सुलभ सोने तारण कर्ज
7: कमीत कमी कागदपत्र सोन्याचे योग्य मूल्यांकन त्वरित मंजुरी मोफत विमा संरक्षण नो चार्जेस ऑन प्री और पार्ट पेमेंट नो एनी हिडन चार्जेस
1: शिवाय व्यवसायासाठीच्या सोने तारण कॅश क्रेडिट योजनेत जेवढे पैसे वापरले तेवढ्यावरच व्याज
7: तेव्हा करा संपर्क व्हा निश्चिंत
1: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सोने तारण कर्ज गरजेच्या वेळचे तत्पर तारणहार

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: बारावीचा रिझल्ट लागलाय. अरे दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स.
3: नॅक ग्रेड अक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त. BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू.
2: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AI, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस.
3: वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी.
2: आजच प्रवेश निश्चित करा. ycis.ac.in. कॉन्टॅक्ट 9552504530 किंवा 9421874256.
4: आला अधिक महिना मास, सोने चांदीच्या खरेदीसाठी खास
5: आदेशवर ज्वेलर्स. अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव.
4: आता आकर्षक असे सोने चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव. सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी, पाटली,
5: आकर्षक मिनी गंठन, गंठन, फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा. तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी, पायल, ताटवाटी, ताम्हण आणि बरंच काही. जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव.
4: आदेशवर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
6: नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया मानापन या नाटकातलं कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं नाट्यपद. स्वर आहे प्रभाकर कारेकर.

0: श्रोतेहो, नाट्यपदांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.
1: मॅनेजर मॅडम, गुड मॉर्निंग. आमची लोन फाईल पास झाली?
2: होईल, पण एक सुचवू, तुमचं हे नवं फॅब्रिकेशन युनिट बेस्ट चालायचं तर वेल्डिंग इक्विपमेंट्स मंदार ट्रेडर्समधूनच घ्या. अहो, आमच्याकडच्या बऱ्याचशा वेल्डिंग शॉपच्या फाईल्समध्ये मंदार ट्रेडर्सचीच बजेट्स असतात. एकदा व्हिजिटही केली होती. अगदी नंबर वन आणि ऑल ॲट वन. भेटास त्यांना.
3: मंदार ट्रेडर्स, वेल्डिंग मशीन्स, कट ऑफ मशीन, ग्राइंडर्स, ड्रिल मशीन, गॅस कटर, रेग्युलेटर्स, प्रेशर गेजेस, वेल्डिंग केबल, वेल्डिंग वायर स्पूल, लेजर डिस्टन्स मेजर्स, मॅग्नेटिक ट्राय स्क्वेअर, प्रेस डिझाईन, फिटिंग्स, वेल्डिंग हेड स्क्रीन, लेदर ॲपरन, सेफ्टी शूज, कलर स्प्रे, चेन पुली ब्लॉक, असे बरेच काही.
4: मंदार ट्रेडर्स .com 30 वर्षीय इंडस्ट्रियल सप्लायर, अगदी नंबर वन आणि ऑल ॲट वन. H39 जुनी MIDC सातारा, 98 22 801 804. प्री प्रायमरी आणि प्रायमरी टीचर होण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा 1 वर्षाचा टीचर्स ट्रेनिंग प्रोग्राम
3: ऍट ईशा टीचर्स ट्रेनिंग, मोती चौक, सातारा, 88 05 98 99 08.
4: ईशा टीचर्स ट्रेनिंग, थेट अनुभव पण उत्तम करिअर पण.
5: डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूड क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ज्ञ चिकित्सा, सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा, 90 21 28 45 70.

0: आमची पारदर्शकता हाच आमचा विश्वास. म्हसवडकर सराफ, मोती चौक, सातारा.
1: नटले सजले जणू मन मोहिनी.
2: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू. एनबीए मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, एमएसबीटी ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट.
3: उपलब्ध ब्रांचेस: डिप्लोमा इन इंस्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग.
2: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा.
3: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा. 97-66-86-37.
4: बारावीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स.
5: ग्रेड अक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त, BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू.

0: फिजिक्स केमिस्ट्री बॉटनी जॉलॉजी मैथमेटिक्स माइक्रोबायोलॉजी इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी तसेच कॉम्प्युटर सायन्स डेटा सायन्स AI अॅनिमेशन सायन्स स्टॅटिस्टिक्स बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस
1: वायफाय कॅम्पस अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी
0: आजच प्रवेश निश्चित करा ycis.ac.in कॉन्टॅक्ट 9552504530 किंवा 9421874256
2: रिमझिम बरसती पाऊस धारा इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा
3: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा. रंगबिरंगी छत्र्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट रेनसूट आणि टोप्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
2: म्हसवडकर ड्रेसेस सातारा, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.

0: कीर्ती शिलेदार यांनी गायलेलं एकच पेला या नाटकातलं विठ्ठल सीताराम गुर्जर यांचं पद आपण ऐकलं.
1: 10वी 12वी ते पदवी पर्यंत
2: 29 वर्षांची परंपरा असलेल्या मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सातारा
1: MSBT मुंबई मान्यता प्राप्त डिप्लोमा इंटीरियर डिझायनिंग 2 वर्ष कालावधी कोर्स, डिप्लोमा आर्किटेक्चर ड्राफ्ट्समन 2 वर्ष,
2: डिप्लोमा फॅशन डिझायनिंग
1: 2 व 1 वर्ष, कन्स्ट्रक्शन सुपरवायझर 1 वर्ष कोर्स करा आणि PWD लायसन्स मिळवा.
2: 11वी 12वी करण्याची गरज नाही.
1: डिप्लोमा नंतर ते 13वी मध्ये प्रवेश.
2: डिजिटल क्लासरूम,
1: साइट विजिट,
2: ST पास,
1: हॉस्टेलची सोय.
2: संपर्क मयूर चेंबर्स, दुसरा मजला, YC कॉलेज समोर, सातारा.
1: मोबाईल 99 60 13 59 15,
2: 0 21 62 22 45.
3: अल्पावधीतच कराडवासियांच्या विश्वासास पात्र ठरलेली आपली बँक पंचगंगा बँक
4: घेऊन येते आहे उत्सवाचे नवे रंग.
3: कारचे स्वप्न पूर्ण करा, हक्काचं घर घ्या, झटपट सोने तारण कर्जानं आपली निकट भागवा,
4: वास्तव व्याजदराचा फायदा घ्या.
3: शिवाय आधुनिक बँकिंग सेवेसह लॉकर सुविधा उपलब्ध.
4: पंचगंगा बँक कृष्णा नाका कराड इथं स्ववास्तू.
3: तत्पर कर्ज आणि आकर्षक ठेव योजनेसाठी संपर्क करा पंचगंगा बँक.
5: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
6: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
5: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं.
6: होऊ दे ना पूर्ण
5: आमचं बाळाचं स्वप्न.
6: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्ही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866 91 676 72.

आदेश्वर ज्वेलर्स वाण अधिक मासाचा माण सोन्या चांदीचा अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट. आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिवपेठ, सातारा.

0: अँब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने।
1: श्रोत्या, नाट्य संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत। हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून।

आकाशवाणी एफएम प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 11 वाजलेत. ऐकूया काही गझल. श्रोतो, ज्ञानपीठ पुरस्कारानं सन्मानित ख्यातनाम उर्दू शायर अखलाक मोहम्मद खान तथा शहरयार यांचा जन्म 16 जूनचा. बुद्धिवादी कवी म्हणून ते ओळखले जात. उमरावजान, गमन, अंजुमन अशा चित्रपटांसाठी गझल लिहिण्याबरोबरच शहरयार यांनी पारंपरिक उर्दू शायरीचा बाज कायम ठेवत आधुनिक जीवनातल्या समस्या जसं की एकटेपणा, मानसिक ताण यांना आपल्या शायरीत स्थान दिलं. प्रेमाचा निरागसपणा आणि दुःखाची खोली एकाच वेळी त्यांच्या शायरीमध्ये पाहायला मिळते. आजच्या त्यांच्या जन्मदिनी पुन्हा एकदा त्यांच्या शायरीचं स्मरण करून ऐकूया उमरावजान चित्रपटासाठी लिहिलेली त्यांची ही गझल.

0: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू. एनबीए मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, एमएसबीटी ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट.
1: उपलब्ध ब्रांचेस: डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग.
0: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा.
1: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा. 97-66-86-37.
2: प्रिये, मी तुझ्यासाठी चंद्र तारे देखील तोडून आणीन.
3: अय्या, खरच? मी लाजले बर. ते राहू दे, आधी अंगठी आणि चमकी करा.
2: आई, आता झाली का पंचायत?
4: नाही, कारण सुरू झाला आहे श्री वर्धमान एनएक्सचा अंगठी कर्ण फुले चमकी महोत्सव.
0: महोत्सवातील 101 नक्षीदार दागिन्यांच्या मजुरीवर सरसकट 40% सूट.
4: श्री वर्धमान एनएक्सचा अंगठी कर्ण फुले चमकी महोत्सव, पंचमुखी गणपती समोर सातारा, आणि श्री वर्धमान ज्वेलर्स एनएक्स, सम्राट गणपती चौक सातारा.
0: तेव्हा श्री वर्धमान एनएक्स मधून खरेदी करा, प्रियेला खुश करा.
4: श्री वर्धमान ज्वेलर्स एनएक्स, क्षण सोन्याचे करतात सोने क्षणांचे.
0: नियम अटी लागू.
5: हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रातील UGC मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटी,
6: सातारा जिल्ह्यातील फक्त आणि फक्त एकमेव BSc हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज, 3 वर्ष डिग्री.
5: डिप्लोमा हॉटेल मॅनेजमेंट 2 वर्ष,
6: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी 1 वर्ष.
5: महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती,
6: महाडीबीटी, NSP, अल्पसंख्याक स्कॉलरशिप,
5: स्वधार योजना, देश विदेशात नोकरीची संधी,
6: स्मार्ट क्लासरूम,
5: ST पास, हॉस्टेलची सोय, IT ट्रेनिंग प्लेसमेंट.
6: पात्रता 10वी ते 15वी पर्यंत सर्वांसाठी.
5: आजच प्रवेश निश्चित करा.
6: 30 वर्षांची यशस्वी परंपरा.
5: मंजू इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, YC कॉलेज समोर सातारा.
6: मोबाईल 99-60-13-59-15,
5: 0-21-62-22-25-45.
7: आला अधिक महिना मास, सोने चांदीच्या खरेदीसाठी खास
8: आदेश्वर ज्वेलर्स. अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव,
7: आता आकर्षक असे सोने चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव. सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी, पाटली,
8: आकर्षक मिनी गंठन, गंठन, फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा. तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी, पायल, ताटवाटी, ताम्हण आणि बरंच काही. जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव.
7: आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिव पेठ सातारा.
9: मावशी, मला असं कॉलेज हवंय जिथे माझं करिअरही घडेल आणि आत्मविश्वासही वाढेल.
10: मग तुझ्यासाठी अगदी योग्य ठिकाण म्हणजे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय सातारा.
9: खरंच?
10: अगं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स सह आधुनिक शिक्षण, स्मार्ट इंटरॅक्टिव्ह पॅनलने परिपूर्ण डिजिटल क्लासरूम्स आणि BCA, BCom, IT सारखे व्यावसायिक अभ्यासक्रम.
9: आणि पारंपरिक कोर्सेस?
10: BA, BCom, BCom IT, MA, MCom, MCom IT हे तर आहेच, शिवाय रयत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रासह विविध प्रकारचे शॉर्ट टर्म कोर्सेसही, आणि स्पोर्ट्स मध्ये आंतरराष्ट्रीय कामगिरी, शिवाय कल्चरल मध्ये सुद्धा देश पातळीवर अव्वल.

0: मुलींसाठी सुरक्षित वातावरण आणि आधुनिक गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा रयत शिक्षण संस्थेचे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय ओवाई नाका सातारा. संपर्क 9895594464.
1: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
2: देत आहे 18 महिने मुदतीची
1: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
2: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
1: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
2: संपर्क 84082993994. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
1: नियम आणि अटी लागू.
3: कार्यक्रमात आता ऐकूया हेमंत कुमार यांनी गायलेली मधुकर राजस्थानी यांची गझल.

0: हॉटेल विद्येचं नवं माहेर घर साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी कॉलेजचे BA इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग
1: ट्रुली प्रोफेशनल सिलेबस त्याला साजेसं किचन हाऊसकीपिंग डेमो रेस्टॉरंट बँक्वेट तज्ञ प्राध्यापक स्टार रेंजचे अनुभव माफक फी 100% नोकरी संधी
0: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग ऍट छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा प्रवेश सुरू
1: संपर्क 83 29 72 94 98
2: रोज रोज हवे हवे
3: ताजे ताजे नवे नवे
2: हेल्दी बाईट हॅपी लाईफ रुची अँब्रोसिया
4: अँब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने
5: फर्स्ट क्राय इंटेली टॉट्स प्री स्कूल अँड डे केअर सातारा इंटेलिसी करिक्युलम स्क्रीन फ्री तंत्रज्ञान
6: प्रत्येक क्लाससाठी स्वतंत्र उच्च शिक्षित शिक्षक मर्यादित स्टुडंट्स
5: हँड्स ऑन लर्निंग सायंटिफिक डिझाईन प्ले झोन इनडोअर आउटडोअर

0: गेम्स,
1: सीसीटीव्ही कॅम्पस आणि मेडिकल फॅसिलिटी.
0: फर्स्ट स्टार इंटेरी टॉट्स प्री स्कूल अँड डे केअर सातारा.
1: 2 वर्षावरील मुलांसाठी ऍडमिशन सुरू. पत्ता: अजिंक्य बाजार चौक, गुरुकुल स्कूल रोड, शाहूनगर, सातारा. संपर्क: 94 03 23 36 30.
2: रिमझिम बरसती पाऊस धारा, इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा.
3: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा. रंगबिरंगी छत्र्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट, रेनसूट आणि टोप्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
2: म्हसवडकर ड्रेसेस सातारा, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.

0: तुमचं हे नवं फॅब्रिकेशन युनिट बेस्ट चालायचं तर वेल्डिंग इक्विपमेंट्स मंदार ट्रेडर्स मधूनच घ्या. अहो, आमच्याकडच्या बऱ्याचशा वेल्डिंग शॉपच्या फाइल्स मध्ये मंदार ट्रेडर्सचीच बजेट्स असतात. एकदा व्हिजिटही केली होती. अगदी नंबर वन आणि ऑल ॲट वन भेटास त्यांना.
1: मंदार ट्रेडर्स, वेल्डिंग मशीन्स, कट ऑफ मशीन, ग्राइंडर्स, ड्रिल मशीन, गॅस कटर, रेग्युलेटर्स, प्रेशर गेजेस, वेल्डिंग केबल, वेल्डिंग वायर स्पूल, लेजर डिस्टन्स मेजर्स, मॅग्नेटिक ट्राय स्क्वेअर, प्रेस डिझाईन, फिटिंग्स, वेल्डिंग हेड स्क्रीन, लेदर ऍपरन, सेफ्टी शूज, कलर स्प्रे, चेन पुली ब्लॉक, असे बरेच काही.
2: मंदार ट्रेडर्स .com 30 वर्षीय इंडस्ट्रियल सप्लायर, अगदी नंबर वन आणि ऑल ॲट वन. H39 जुनी MIDC सातारा, 98 22 801 804.
3: श्रोते, गझल आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

0: होती जगजीत सिंग यांनी.
1: प्री प्रायमरी आणि प्रायमरी टीचर होण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा एक वर्षाचा टीचर्स ट्रेनिंग प्रोग्राम
2: ऍट ईशा टीचर्स ट्रेनिंग, मोती चौक, सातारा, 88 05 98 98 08.
1: ईशा टीचर्स ट्रेनिंग, थेट अनुभव पण उत्तम करिअर पण.
3: डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूड क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ज्ञ चिकित्सा, सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा, 90 21 28 45 70.
4: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई, गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याजदर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था, गणपती आळी, भाजी मंडई वाई. श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.
2: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू. एनबीए मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, एमएसबीटी ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट.
1: उपलब्ध ब्रांचेस: डिप्लोमा इन इंस्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग.
2: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा.
1: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा. 97 66 86 68 37.
5: आदेशवर ज्वेलर्स, सुवर्ण अधिक मासाचा मान सोन्या चांदीचा. अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट. आदेशवर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
6: 12वीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स.
7: नॅक ग्रेड अक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त. BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू.
6: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AI, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस.
7: वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी.
6: आजच प्रवेश निश्चित करा. ycis.ac.in. कॉन्टॅक्ट 9552504530 किंवा 9421874256.
8: प्रिये, मी तुझ्यासाठी चंद्र तारे देखील तोडून आणीन.
9: अय्या, खरच मी लाजले बर. ते राहू दे, आधी अंगठे आणि चमकी करा.
8: आई, आता झाली का पंचायत?
10: नाही, कारण सुरू झाला आहे श्री वर्धमान NX अंगठी, कर्णफुले, चमकी महोत्सव.
2: महोत्सवातील 101 नक्षीदार दागिन्यांच्या मजुरीवर सरसकट 40% सूट.
10: श्री वर्धमान NX अंगठी, कर्णफुले, चमकी महोत्सव, पंचमुखी गणपती समोर, सातारा, आणि श्री वर्धमान ज्वेलर्स NX, सम्राट गणपती चौक, सातारा.
2: तेव्हा श्री वर्धमान NX मधून खरेदी करा, प्रियेला खुश करा.
10: श्री वर्धमान ज्वेलर्स NX, क्षण सोन्याचे करतात सोने क्षणांचे.
2: नियम अटी लागू.

ही रचना आहे पयाम सईद यांची, संगीतबद्ध केली आहे ललित सेन यांनी आणि स्वर अनुराधा पौडवाल आणि पंकज उधास यांचा.

अनुराधा पौडवाल आणि पंकज उधास यांनी गायलेल्या या रचनेबरोबरच गझल गीतांचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

103.1 मेगाहर्ट्झवर आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत. सकाळचे 11:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. श्रोते हो, प्रश्न पडणं हे माणसाच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. का, कसं, केव्हा, कोण, कुठं अशा साऱ्या प्रश्नांच्या गराड्यात माणूस असतो. जगण्याच्या लढाईत तर त्याला अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागतं. मात्र या प्रश्नांच्या आवर्तात क्षणभर का होईना त्याला विसावा देतात ती गाणी. या गाण्यात काही प्रश्न असतात. या प्रश्नांची उत्तरं त्या गाण्यात असतील किंवा नसतीलही अशीच काही प्रश्नांची

ही गाणी आजच्या मराठी चित्रपट संगीतात. आपल्याला पडणाऱ्या प्रश्नांची सुरुवात होते ती लहानपणापासून. या बाह्य जगातल्या सगळ्याच गोष्टींची अनुभूती नव्यानंच होत असताना लहान मुलांमधलं कुतूहल जागृत होतं आणि विचारले जातात असंख्य प्रश्न.

जीवनाच्या वाटेवर प्रश्न समोर असताना मनात संभ्रम असतो, काहीच उत्तर सापडत नाही अशीही स्थिती होते। अशावेळी आपसुकच श्रद्धाळू मन ईश्वराच्या चरणी धाव घेतं, आपल्या सगळ्या चिंता शंका निर्णय त्याच्या हाती सोपवून त्या सर्वसाक्षी परमेश्वरालाच साकडं घातलं जातं।

प्रेमिकांसाठी जेव्हा एकमेकांपासून दूर राहायची वेळ येते तेव्हा तर प्रश्नांचं काहूरच मनात येतं. भेटीची आस मनात असते, आठवणींचा सहवास असतो, तरीही मन विचारत राहतं, कधी येशील तू, कसा संपेल हा काल. विरहाच्या वेदनेला स्वर देणारं हे गीत ऐकूया आता.

कोडी किंवा उखाणे म्हणजे ही प्रश्नच. एखादा छोटासा संकेत द्यायचा आणि उत्तर शोधायचं. मेंदूला खुराक आणि थोडी गंमत. सांगा मित्र हो, सांगा बंधू हो, सांगा दोस्त हो, सांगा.

श्रोतेहो, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. तमाशातले सवाल जबाब हा लोकपरंपरेचा भाग. वेद, पुराण, निसर्ग, अध्यात्म, प्रकृती, परमेश्वर याची सुंदर सांगड घालत दोन पक्षांमध्ये रंगणारी ही काव्यमय जुगलबंदीच.

0: सांग हा आपसातला खुळ्या परी हार जीतीची हौसच खोटी तुझी न माझी बरोबरी.
1: जीवनाच्या पटावर प्रत्येक जण आपली स्वप्न आपल्या आशा आणि अपेक्षा घेऊन वावरत असतो. पण नियती नावाची अदृश्य शक्ती काही वेगळंच घडवते. फुलांच्या जागी काटे सुखाच्या बरसातीऐवजी दुःखाची धग सोसावी लागते. पण माझ्याच वाट्याला हे सारं का असा प्रश्न माणूस विचारतो करा, त्याचं उत्तर मात्र मिळत नाही. उरते ती फक्त नियतीच्या खेळाची खंत आणि वेदना.

श्रोत्यांनो, काही गाण्यातले प्रश्न मात्र आपल्याला अंतर्मुख करतात, विचार करायला लावतात. चौकट राजा चित्रपटातल्या नंदूचा प्रश्न आठवतोय? तो प्रसंग आणि तो प्रश्न अक्षरशः हेलावून टाकतो.

श्रोतो, आजच्या गीतांच्या प्रवासात काही प्रश्नांना आपण भेटलो. जीवन म्हणजेच प्रश्नोत्तरांचा अखंड संवाद. काही प्रश्नांची उत्तरं काळ देतो, काहींची उत्तरं अनुभवातून मिळतात, तर काही प्रश्न कायमसाठी मनाच्या कप्प्यात जपून ठेवावे लागतात. पण या प्रश्नांमुळेच तर जीवनाची उत्सुकता टिकून राहते, संवेदना जाग्या राहतात आणि माणूस सतत शोध घेत राहतो. तेव्हा तुम्ही प्रश्न विचारत रहा, शोध घेत रहा आणि मनातलं कुतूहल जिवंत ठेवा. श्रोतो, मराठी चित्रपट संगीत आपण ऐकत होतात. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. दुपारचे 12 वाजतात. आता वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात. लेखन केलं आहे स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले आहेत दिनेश अडावतकर, मधुलिका नेरूरकर आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात.

0: खरं तर जेवढ्याच तेवढा गूळ किंवा साखर घातलं तरी चालतं का? थोडी जास्त घेऊ? मुरंबा थोडा गोडच बरा वाटतो.
1: सुखदा, अगं जून महिना निम्मा संपला, अजून तुझा आंबा पुराण संपला नाही का?
0: जूनचं काय घेऊन बसलायस? अरे आंबा पुराण तर पार ऑगस्ट पर्यंत चालू राहणार आहे.
1: हो, तुझं ते काय तर म्हणे उशिरा येणारे ते दशहरा चौसा लंगडा वगैरे ऑगस्ट पर्यंत चालू असत. मी तर बाबा फक्त हापूस आंबा खाणारा माणूस.
0: आणि मी तर फक्त आंबा खाणारी बाई माणूस आहे. मग तो कोणताही आंबा असो, आंबा इज आंबा, फळांचा राजा.
1: हो, मी तुला आज का ओळखतोय. आपण नाही का कोकणात मामांकडे जायचो, तेव्हा सुद्धा तू सकाळी लवकर उठून आधी वाडीत जायचीस
0: आणि टोपला भर बिटके आंबे गोळा करून आणत असे. रोहित बाबू तुम क्या जानो बिटके आंबे का स्वाद.
1: हा, वी आर क्लास अपार्ट, ओनली अँड ओनली हापूस बस.
0: हाय कंबक, तुने असली आंबा खाया ही नाही, केवळ हापूस को कवटाळ कर बैठे हो. रोहित तुला आठवतंय का, सधू मामाने त्याच्या वाडीतला केशर आणि राजापुरी पाठवला होता.
1: हो तर, त्या राजापुरीचे तू केवढे प्रकार बनवलेस आणि काही आंबे पिकत घालून रस सुद्धा काढला होतास.
0: हो, पण तू त्याला हातही लावला नाहीस. जाऊ दे, पण तू फार मोठ्या आनंदाला मुक्तोयस हे मात्र खरे.
1: असू दे ग.
0: हे डायलॉग आपण गेली अनेक वर्ष असेच मारत आलो.
1: आणि त्या गावाकडच्या आंब्यांची नावं सुद्धा काय तर म्हणे खोबऱ्या आणि काय तर म्हणे शेंदऱ्या, बोरशा, बैंगनपल्ली.
0: नको जाऊस मोजायला, आपल्याकडे आंब्याच्या 1300 जाती आहेत.
1: काय?
0: हो, म्हणजे व्यापारी दृष्ट्या असतील 31 जाती जास्त ओळखीच्या.
1: खरं सांगू का सुखदा, तूच हल्ली म्हणजे मला ओरडत असतेस की वजन वाढलंय म्हणून. आता आंबा खायला घालून आणखी वजन कशाला वाढवतेस माझं?
0: अरे रे रे, नका रे बदनाम करू बिचाऱ्या त्या फळांच्या राजाला. कोणतीही गोष्ट प्रमाणात आणि नियमानुसार खाल्ली तर काही बिघडत नाही.
1: हे तुझं काही पण हा, अगं खाताना कसले नियम आणि अटी हे काय?
0: जाऊ दे, आपण विक्रम आणि वेताळ आहोत, कुणीच आपला हट्ट सोडणार.
1: बघ हे बघ, हट्टीपणा तू करतेस, मी करत नाहीये. मी कसं म्हणजे एकूण सर्व बाबतीत एकदम फ्लेक्सिबल.
0: बाहेरच्या कुणालाही सांग हे तुझं कौतुक म्हणे फ्लेक्झिबल. रोहित, तुझ्या त्या फ्लेक्झिबल शब्दावरून आठवलं.
1: झालं, मला माहिती आहे. आता तू ते मंगळा गौरीचे खेळ आणि फ्लेक्झिबिलिटी वगैरे सांगायला घेणार. काय ते गाठोड गोफ आणि काय बस फुगडी?
0: अरे काय हे, नाही रे यातलं काहीच नाही. काल बातम्यांमध्ये मल्लखांबाची प्रात्यक्षिक दाखवत होते. अचाट, अफाट आणि अद्भुत म्हणावं असं कौशल्य.
1: आमच्या शिवमची मुलगी ती तर थेट राष्ट्रीय पातळीवर खेळते बरं का मल्लखांब.
0: वा,
1: आणि तो या खेळाचं एवढं कौतुक करत असतो की बस.
0: खरंय रे, मुळात मल्लांनी साथीदाराच्या अनुपस्थितीत सराव करण्यासाठी म्हणून मल्लखांबाचा वापर सुरू केला. म्हणजेच कुस्तीला पूरक व्यायाम प्रकार म्हणून हा प्रकार प्रसिद्ध झाला.
1: हो ना, कमीत कमी वेळात शरीराच्या प्रत्येक भागाला जास्तीत जास्त व्यायाम देणारा जगातला एकमेव क्रीडा प्रकार असं मल्लखांब खेळाचं वर्णन केलं जातं.
0: काल 15 तारखेला मला वाटतं आंतरराष्ट्रीय मल्लखांब दिवस होता, आणि म्हणूनच एका चॅनलवरती याची माहिती कुणी सांगत होतो. कुणी म्हणे रामायण काळापासून हा खेळ खेळला जातो.
1: हो, आणि कोणी म्हणतं याची सुरुवात म्हणे महाराष्ट्रात झाली, कोणी म्हणतं ओडिशामध्ये झाली. ते जे काही असेल, पण हा खेळ किंवा व्यायाम प्रकार कमाल आहे. ट्राय करून बघायला पाहिजे एकदा.
0: पडला उजेड पडला
1: कशाला?
0: अरे रोज घरात सुद्धा व्यायाम करायला जो माणूस काचकूच करत असतो, ते म्हणे मल्लखांब ट्राय करणार. वा रे वा, वाजवा रे वाजवा, टाळ्या वाजवा.
1: हे बघ सुखदा, तुझ्याशिवाय कोण इथे टाळ्या वाजवायला? हा सांग बरं, कशाला टाळ्या वाजवा?
0: बरे, आणखी कोणी इथे तिसरं नाहीये. नाहीतर
1: काय काय काय सांग सांग, नाहीतर काय झालं असतं?
0: अरे नाही तर तुझ्या या विनोदावर तिसरी

0: ती मनमुराद हसली असती.
1: अजिबात नाही, नवऱ्याच्या प्रत्येक गोष्टीवर हसायची, टीका करायची तुम्हा बायको लोकांची सवयच असते. पण बाहेरचं कोणी अजिबात हसलं नसतं तुला सांगतो.
0: अच्छा.
1: हो, उलट माझ्या या जोशपूर्ण वक्तव्यावर माझं कौतुक केलं असतं.
0: नको रे नको, एवढे विनोद एका पटपटेक नको करू.
1: विनोद नाही करत आहे.
0: यापेक्षा मला एका कामात थोडी मदत कर.
1: अरे बापरे, नाही नाही, आज मला म्हणजे संध्याकाळी काय माहिती,
0: काहीही कारण सांगू नकोस. आज तुला कुठेही जायचं नाहीये.
1: अगं,
0: आणि ऑनलाईन मीटिंग किंवा प्रत्यक्ष सुद्धा काहीही नाहीये.
1: अच्छा, म्हणजे माझ्या शेड्यूलची पूर्ण माहिती गुप्तहेरांनी आधीच काढून ठेवलेली दिसते. अच्छा अच्छा अच्छा, बरं. आज्ञा करा बाईसाहेब, या दासाने काय करणे अपेक्षित आहे?
0: दासाने एकट्याने काहीही करायचं नाहीये, तर आपण दोघांनी मिळून थोडीशी झाडलोट करायची आहे.
1: का, तुझ्या माहेरचं कोणी येणार आहे की काय? दया मामी किंवा अविनाश आजोबा?
0: एक मिनिट, ना माझ्या माहेरचं ना सासरचं कुणी येणार आहे. स्वच्छता काय फक्त कुणी येणार असेल तरच करतात का रे?
1: अगं तसं नाही ग, पण म्हणजे कोणी येणार म्हटल्यावर तुझ्या अचानक अंगामध्ये येतं हे घास ते धू हे झटक ते पटक सुरू होत, आणि मग काय मला बापड्याला यासाठी वेठीला धरतेस तू, म्हणून म्हटलं.
0: अतिरेक करू नकोस रोहित, खर तर या रोज करायच्या गोष्टी आहेत आणि बऱ्याचशा मी करत असते, पण कुणी येणार म्हटल्यावर घर कसं 100% टक्काटक दिसलं पाहिजे.
1: अगं मग तुझ्या त्या लाडक्या रेखाला घे की हाताशी आणि कर तुझी साफसफाई काय करायची ती.
0: वाटलंच मला, स्वतःवर आलेली चिमूटभर जबाबदारी सुद्धा सहजपणे झटकली जाणार आणि ती गेली.
1: बघ सुखदा, मी तुला मदत करणार नाही असं अजिबात म्हटलेलं नाही.
0: हा हा हा हा, तुझ्या या वाक्यावर माझं ऑब्जेक्शन आहे.
1: का?
0: तू मला मदत कर असं मी म्हटलं नाहीये, तर आपल्या घरातलं काम आपण दोघं मिळून करूया असं म्हटलं मी.
1: अच्छा अच्छा, म्हणजे तुला मदत नकोय? तर
0: मला मदत नकोय, मला सहकार हवाय.
1: अच्छा,
0: माझं किंवा तुझं असं हे काम नसून घरातलं आपलं काम आहे, इतकंच म्हणायचंय मला.
1: वा वा वा वा, वो खूब लड़ी मर्दानी थी, वो झासी वाली राणी थी.
0: अरे हे काय मध्येच?
1: नाही, तुझा आवेश बघून ना मला झाशीची राणी लक्ष्मीबाई आठवली. फक्त ती शत्रूंविरुद्ध लढली आणि तू मात्र नवऱ्याविरुद्ध लढली.
0: मी अजिबात लढत वगैरे नाहीये, मी कोणत्याही सर्वसामान्य स्त्रीच्या मनातली भावना मांडली इतकंच.
1: हो हो हो हो,
0: स्त्री पुरुष समानता वगैरे आपण बाहेर तावातावाने बोलतो, पण घरात मात्र.
1: पण सुखदा, मला एक सांग, म्हणजे प्रामाणिकपणे सांग की मी तुला मदत करतच नाही का? सॉरी, म्हणजे आपण दोघे मिळून घरात काम करतच नाही का असं मला विचारायचं होतं.
0: करतोस रे, पण हे असं झाशीची राणी आठवली वगैरे म्हणून माझी थट्टा करतोय.
1: तुला वाईट वाटलं असेल तर सॉरी.
0: अरे नाही, झाशीची राणी खूप ग्रेट.
1: काय माहिती का, समोर ते कॅलेंडर वरती मोठं कॅलेंडर आहे की नाही, तिथे लक्ष्मीबाई हे नाव मला दिसलं आणि तेवढ्यात तू जोश मध्ये काहीतरी बोललीस आणि म्हणून या दोन गोष्टी आपल्या एक झाल्या आपसुकपणे.
0: कॅलेंडर मध्ये काय? अच्छा,
1: अगं बघ ना, तू पण बघ.
0: रोहित, उद्याचा दिवस बघ किती भारी आहे.
1: काय?
0: उद्या 17 जूनला महाराणा प्रताप जयंती आहे आणि गोपाळ गणेश आगरकर पुण्यतिथी.
1: जिजाऊ साहेबांची पुण्यतिथी आहे आणि ज्यावरून आपली मिनी चकमक झडली ती झाशीची राणी लक्ष्मीबाई पुण्यतिथी सुद्धा आहे म्हटलं.
0: ही अशी सगळी नावं वाचली ना की मन झरकन त्या काळात फिरून येतं. ही माणसं नसती तर आपला देश, आपलं राष्ट्र आपल्याला इतकं सुंदर मिळालं नसतं रे.
1: खरे ग, म्हणजे हे सगळे थोर लोक आपल्या देशासाठी, देशातल्या लोकांसाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लढले आणि म्हणून आज आपण सुखाचे दिवस बघतोय, नाही का? या सगळ्या थोर व्यक्तिमत्वांमुळे आज आपण आहोत.
0: मला असं वाटतं की आपल्या देशाचा इतिहास मुळातून वाचावा. त्या काळात ते काय म्हणतात ते टाइम मशीन मध्ये बसून फेरफटका मारून यावं.
1: अच्छा, म्हणजे तू चाललीस की काय?
0: चालले? मी कुठे चाललोय?
1: अगं तूच म्हणालीस ना टाइम मशीन मध्ये बसून फेरफटका वगैरे, म्हणून म्हटलं म्हणजे आजचा आपला बेत रद्द असणार.
0: कसला बेत आणि काय रद्द?
1: घ्या, स्वतःच म्हणायचं साफसफाई करायची आणि स्वतःच विसरून जायचं. कठीण आहे तुझं सुखदा.
0: ते ना, नाही नाही नाही, छे अजिबात रद्द वगैरे काही नाही. तर आज किचन आवरायचं आहे, उद्या हॉल आणि रविवारी दोन्ही बेडरूम. बाकी बाल्कनीज मी माझ्या करून घेईन.
1: चालतंय चालतंय, आपण मस्तपैकी दुपारसाठी छोले वगैरे मागवूया बाहेरून आणि संध्याकाळी काम आवरलं की मग मस्तपैकी डोसा खायला जाऊया.
0: देवा परमेश्वरा, सफाई मधलं काय कधी करायचं हे राहिलं बाजूला आणि या माणसाला छोले पुरी आणि डोशाची स्वप्न पडायला सुरुवात झाली.

0: आज मैं ऊपर आसमान नीचे, आज मैं आगे जमाना है पीछे।
1: अगं अगं शर्वरी शर्वरी, कोणी मागे लागले की काय तुझ्या? नाही, जमाना है पीछे म्हणतेस म्हणून विचारलं।
0: अरे त्याचं काय झालं, रिक्षासाठी आम्ही तीन जण एकदम पुढे आलो, पण मी बाजी मारली, ते राहिले मागे, म्हणून म्हटलं आज मैं आगे।
2: अगं ए बाई, असं ढकलाढकली करून वगैरे रिक्षेत घुसायला, तू काय शाळेतली मुलगी आहेस का ग?
1: पण मला ऐकून मजा आली। करायचा का असा, म्हणजे चावटपणा अधून मधून करायचा, मी तुझ्या बाजूनी आहे।
0: वा वा वा, अगं पण सुखदा, म्हणजे मी अशी ढकला ढकली वगैरे अजिबात केली नाही बर का।
1: हे बघ ते जाऊ दे, मला सांग शर्वरी, तुला छोले पुरी चालेल की आणखी काय सांगायचंय?
0: अरे वा, छोले पुरी ही तर माझी फेवरेट, पण आमच्या बाबांना छोले आवडत नाही म्हणून आमच्याकडे कधी होतच नाहीत। मला चालतील छोले
2: उंदराला मांदर साक्ष। विषय काय चाललाय हे सगळं जाणून घेण्याऐवजी डायरेक्ट हो मला छोले चालतील असं म्हणते मुलगी।
0: रोहित दादाने विचारलं, मी माझा चॉईस सांगितला एवढंच। काय रे रोहित दादा, बरोबर आहे ना?
1: 100% बरोबर आहे। आणि संध्याकाळी डोसा खायला जायचंय, त्याच्याबद्दल काय म्हणतेस? व्हाट्स आहे
0: क्या बात, आजचे दोन्ही बेत एकदम माझ्यासाठीच केल्यासारखे वाटतंय।
2: एक एक मिनिट, या दोन्ही बेतांच्या मधला बेत सुद्धा ऐका, त्याप्रमाणे काम करा आणि मग छोले खा डोसे खा।
0: आई शपथ, याच्यामध्ये आणखीन तिसरा वेद, वा वा वा, काही चाट आयटम वगैरे वाटतं।
1: हो हो हो शर्वरी, आता मात्र फटके मिळणार बर का, शांत बस जरा आता।
2: बस बीस काही नाही, कामाला लागायचंय, किचन ट्रॉलीज बाहेर काढून साफ करायचे आहेत। आणि रोहित तू ओट्यावर चढू।
1: सुखदा तुला माहिती आहे मला उंचीचा फोबिया आहे, तेव्हा ते काम तेवढं तू मला सांगू नकोस, तू आपलं त्या सर्व्हिसेस वाल्यांना बोलावून घे सरळ।
2: तुला उंचीचा नाही तर कामाचा फोबिया आहे रोहित।
1: अगं असं नाही ग।
2: बरं आज काम टाळण्यासाठी दुसरी काही सबबही नाहीये तुझ्याकडे?
0: अगं पण सुखदा खरंच त्या सर्व्हिस वाल्यांना बोलव, मस्त काम करून देतात, तू म्हणशील ते साफ करून देतात।
2: उद्या साबण लावायला आंघोळ घालायला सुद्धा येतील माणसं। काय एक एक नवीन नवीन फॅड काढतील ना।
1: पण मला सांग सुखदा, काय हरकत आहे अशी, म्हणजे छोटी मोठी कामं असतात ती अशी प्रोफेशनल लोकांकडून करून घ्यायला काय हरकत आहे? आयुष्यभर आपण करतच होतो की हजार कामं।
0: खरंच सुखदा, अधून मधून करून घ्यावीत कामं त्यांच्याकडून, फार तर आपण त्यांच्या आसपास थांबून काय हवंय काय नकोय ते सांगावं, आणि खरं सांगू का त्याची सुद्धा गरज भासत नाही।
1: आणि शारीरिक आरामापेक्षा ना मानसिक शांतता महत्वाची असते हो की नाही? होतं काय की मदत करायला मी तयार असतो, पण या सगळ्या गोष्टी तू डोक्यात घेऊन बसतेस।
2: अरे रोहित,
0: मग सगळं प्लॅनिंग तूच करणार, साफसफाई तूच करणार, रोजची कामं स्वयंपाक सगळं तूच करणार,
1: आणि हे सगळं होता होता दमून जाणार, मग चिडचिड होणार, मूड खराब होणार।
2: एवढं काही नाही, पण संध्याकाळपर्यंत थोडीशी चिडचिड होते खरी काम झाल्यावर।
0: एकदा फक्त एकदा ट्रायल म्हणून बोलावून बघ त्यांना, सगळं घर नको करून घेऊस, फक्त सोफे खुर्च्या टेबल पंखे एवढं साफ करून घे।
2: ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर बघेन एकदा बोलावून।
1: तूच म्हणतेस ना की कुठल्याही गोष्टीत टोक नको, करेनच किंवा करणार नाहीच असंही नको।
0: सुखदाचा आवड

0: छान स्वयंपाक करतात त्या.
1: अरे पण आमच्याकडे उलटच व्हायचं,
0: म्हणजे
1: त्या येणाऱ्याचं सुखदाला कोण टेन्शन. मग ही भाज्या धुवून चिरून ठेवणार, कुकरची तयारी करून ठेवणार आणि काय काय.
0: अरे पण स्वयंपाक मावशी करतात की सगळं.
1: अगं काय तुला सांगायचं.
2: पण काय रे रोहित, तू म्हणतोयस खरं, पण त्यांच्या भाज्या आमट्या रोज एकाच चवीच्या असतात असं तुलाच लक्षात आलं होतं नाही का.
0: पण मी काय म्हणते, आपण आपल्या पद्धतीचं त्यांना करायला सांगायचं किंवा वेगवेगळे मसाले वापरायला सांगायचं, झालं.
1: छे छे छे, हे तर भलतच बोलतीयस तू शर्वरी. अगं सुखदाचं म्हणणं असतं, आलेल्या बायकांना शिकवत बसायला मी काय इथं ट्रेनिंग स्कूल उघडलेलं नाहीये.
0: पण सुखदा मी काय म्हणते, बदलत्या काळाबरोबर आणि वाढत्या वयाबरोबर आपण थोडं बदलायला हवं की नको.
2: कळलं कळलं मला, पण थोडा अवधी द्या हे सगळं पचवण्यासाठी.
1: पचवण्यासाठी तू ना सुखदा फ्रूट सॉल्ट घेऊन टाक एकदा हे सगळं पचवायला.
0: हो ना, आणि छोले पुरी पचवायला सुद्धा थोडा सोडा लागेलच मला, लेमन फ्रेश. हा
2: पुरे झाला तुमचा दोघांचा पांचटपणा, कधीतरी सिरियसली घ्या रे. मी काय म्हणते ते
1: घेऊ ग घेऊ ग, पण आज तू आम्हाला सिरियसली. बरं मला सांग, घरात सोडा आहे का.
2: सोडा हा आहे, आहे थोडासा.
1: ठीक आहे, थोडा तर थोडा. आपण मस्त सोडा पिऊया थोडा थोडा. सगळ्यांसाठी झक्कास वाला मोहितो बनवतो मी.
2: मोहितो की मोजितो, जाऊ दे जाऊ दे काय असेल ते. हा हे घे सरबतासाठीचं सगळं साहित्य टेबलवरती ठेवलं होतं. साखर पुदिना लिंबाच्या फोडी 3 ग्लासांमध्ये घालून रवीने जरासे रगडलेत.
1: हा मी घातला बर्फ. ये बात. आणि हा होतला शुद्ध सोडा. आहा, आणि ही पुदिन्याची पानं ही पण घालूया.
0: वा वा वा, मी काहीच बोलू शकत नाहीये, माझ्या तोंडाला पाणी सुटलंय, भन्नाट झालंय हे प्रकरण. बाबो
2: प्या आणि गारे गार व्हा.
3: श्रोतेहो, कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं स्मिता जोगळेकर यांनी, आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर, मधुलिका नेरुरकर आणि नेहा खरे.

श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहोत कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग. वर्षा दीक्षित यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत.

0: श्रोते हो नमस्कार. लहानपणी आपल्याला सूर्य नमस्कार घालायला सांगितले जात असत. 12 नमस्कार त्या वयात पटापट घालून होत. मुलगे आणि मुली सर्वांसाठीच हा व्यायाम असायचा. त्याचप्रमाणे खेळ सुद्धा लंगडी, डॉजबॉल, बॅडमिंटन, दोरीच्या उड्या, आट्या पाट्या असे सगळे खेळ असायचे. घरातली मोठी माणसं म्हणजे स्त्री पुरुष सुद्धा काही प्रमाणात का होईना शारीरिक श्रमाची कामं करत असत. परंतु आता अभ्यास, जेवण, ऑफिसचं काम सगळंच खुर्ची टेबलवर आलंय. यामुळे शारीरिक कष्ट कमी झालेत. तसंच आपल्या आहारात सुद्धा बदल झाले आहेत. आपल्याला दीर्घकाळ कार्यरत राहायचं असेल तर योगमार्ग तर सर्वात उत्तम. याशिवाय कुणी जिम लावतं, कुणी एखाद्या खेळाचं प्रशिक्षण घेतं, त्याचा सराव करत असतं. एकूण काय तर आपला आहार आणि विहार याचा विचार व्हायला हवा. यापैकी विहार हा मुद्दा लक्षात घेऊन कौटुंबिक स्वास्थ्याचा विचार आज आपण करणार आहोत. त्यासाठी आपण आमंत्रित केले योग शिक्षिका, योग मार्गदर्शक वर्षा दीक्षित यांना. गेली 10 वर्ष त्या योग मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी स्वतः योगशास्त्राचं 4 वर्षांचं औपचारिक शिक्षण पूर्ण केले आणि सगळ्या वयोगटातल्या विद्यार्थ्यांना त्या मार्गदर्शन करतात, अगदी 9 वर्षापासून ते 70-72 वर्षापर्यंत. 2015 पासून ऑनलाईन तसंच प्रत्यक्ष योग वर्ग आणि योग थेरपिस्ट म्हणून सुद्धा त्यांना अनुभव आहे. योग विद्या निकेतन तर्फे आयोजित योग प्रशिक्षकांच्या वर्गामध्ये त्यांनी योग शिक्षण विषयक जो डिप्लोमा केला त्यात शुद्धिक्रिया विषयात उत्कृष्ट कामगिरी, डिप्लोमामध्ये द्वितीय क्रमांकाने त्या उत्तीर्ण झाल्या आणि योगशास्त्रामध्ये सर्वाधिक गुण तसंच शरीर रचना आणि शरीर क्रियाशास्त्रामध्ये सुद्धा सर्वाधिक गुण त्यांना मिळालेले आहेत. वेगवेगळ्या संस्थांमध्ये कार्यशाळा आणि कार्यसत्र ही योगविषयक घेत असतात, त्याबद्दलचं मार्गदर्शन करत असतात. वर्षाते नमस्कार.
1: नमस्कार.
0: वर्षाते, कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांच्या आरोग्य रक्षणासाठी योग कसा उपयुक्त आहे?
1: कुटुंबाच्या सगळ्यांचं स्वास्थ्य, आरोग्य रक्षण हा जो मुद्दा आहे आपला, त्याच्यासाठी की आहार, विहार, आचार आणि विचार हे

0: चार मुद्दे येतात जेव्हा आपण कुटुंबाच्या स्वास्थ्याचा विचार करतो. पण आता योगशास्त्रामध्ये या चार मुद्द्यांवर काय दिलंय ते आपण पाहू. त्याच्यात सुद्धा तुम्ही म्हणता तसं विहार या मुद्द्यावर काय आहे हा मुद्दा लक्षात घेऊन योगशास्त्रात काय काय सांगितलंय पण त्याचा विचार करू. तर विहार हा शब्द सर्वात पहिल्यांदा आप मनात काय येतं, तर जैन मुनी आणि बुद्ध धर्माचे गुरु हे जेव्हा विहार म्हणजे जेव्हा एका स्थानावरून दुसऱ्या स्थानावर जातात, स्थलांतर करतात, तेव्हा तिथे विहार हा शब्द वापरला जातो.
1: बरोबर.
0: ते हे स्थलांतर का करतात की एका जागी राहून त्यांच्या साधनेमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात, कारण त्या जागेत त्यांचं मन गुंतू शकतं. मन गुंतलं की क्लेश आले, क्लेश आले की साधनेत अडथळे आले,
1: म्हणून आसक्ती सोडायची.
0: तर ह्यासाठी ही जी धर्मगुरु आहेत हे स्थलांतर करीत असतात. तर याला आपण विहार म्हणतो ऍक्च्युली.
1: बरं,
0: आता आपल्या कुटुंब व्यवस्थेमध्ये हा विहार म्हणजे काय आहे, तर इथे फिरणं होऊ शकतं, दिनचर्या होऊ शकते. आणि अजून एक खूप महत्वाचा मुद्दा जो कुटुंबातल्या सर्व सदस्यांनी शिकण्यासारखा या धर्मगुरूंच्या कडून, की कुटुंबाचा चेहरा मोहरा हा जसा काळ पुढे जाईल तसा बदलत जातो. आपलं वय वाढतं, रंगरूप बदलतं, तसं कुटुंबाचा पण चेहरा बदलत असतो.
1: बरं,
0: मग तेव्हा आपल्या ड्युटीज बदलत असतात, आपली कर्तव्य बदलत असतात, आपली आपल्या कुटुंबियांबरोबरचे जे संबंध आहेत त्याच्यातही फरक पडत असतो. आणि आपण ज्या घरामध्ये खूप साऱ्या वस्तू हौसे मोजेने घेऊन ठेवलेल्या असतात त्याच्यामध्ये आपलं मन अडकलेलं असतं, तर अशा वेळेला हे जे बदल घडत असतात ह्या बदलांना अतिशय आनंदाने स्वीकारणं आणि हे जे वस्तू आपण जमा करून ठेवल्यात त्याच्यामध्ये न अडकता आपला उपभोग घेऊन झाल्यावर इतरांनीही त्याचा उपभोग घ्यावा म्हणून त्या वस्तू सोडता आल्या पाहिजेत. हे आपण या धर्मगुरूंकडनं शिकण्यासारखं आहे की जे एका स्थानावरून दुसऱ्या स्थानी जाताना काहीही न घेता पुढे जातात. तर ही जर वृत्ती आपल्यामध्ये आली तर हा पुढे यमनियम आपण डिस्कस करणार आहोत त्याच्यात हा मुद्दा येणारच आहे. पण हे आपण जर प्रत्येक कुटुंबातला सदस्य शिकला तर आपल्या कुटुंबामध्ये सुख शांती समाधान राहील आणि तेच आरोग्याची मुख्य गुरुकिल्ली आहे असं मला वाटतं.
1: अरे वा, हा किती विशाल दृष्टिकोन आहे भारतीय संस्कृतीने दिलेला असं म्हणायला हवं, नाही का? मुळात योग ही जगाला भारताने दिलेली देणगी आहे आणि त्याच्यामध्ये इतक्या सूक्ष्म गोष्टींचा विचार केलेला दिसतो आपल्याला.
0: यामध्ये अजून काही गोष्टी अशा आपल्याला सांगता येतील विहार या मुद्द्या अंतर्गत, की ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये शतपावलीचा उल्लेख केलाय. की ज्ञानेश्वरांनी सांगितलंय की तुम्ही जेवण झाल्यावर 100 पावलं संथ गतीने चाला, म्हणजे तुमचं पचन चांगलं होईल. पचन चांगलं असेल तर आरोग्याच्या बऱ्याचशा तक्रारी तशाच दूर होतात. तर ही एक साधी गोष्ट आहे जी आपण आपल्या कौटुंबिक जीवनात सामावून घेतली तर सगळ्यांचं पचन चांगलं होऊ शकतं घरामध्ये
1: आणि
0: सहज करण्यासारखं आहे. आता कोरोना नंतर आपण बरेच जण वर्क फ्रॉम होम, बरीच मुलं करतायत, मोठी माणसंही करतायत,
1: बरेच वेळा
0: बैठी जीवनशैली आहे आणि बरेच वेळा असं दिसतं की बाजूला डबा ठेवला, चमच्यानी खातो, इकडे काम चालू आहे वर्क फ्रॉम होम असल्यामुळे. तर मग अशा वेळेला आपल्याला ही गोष्ट कटाक्षाने केली पाहिजे की अर्धा तास जो आपल्याला ऑफिसमध्ये जेवणासाठी दिलेला आहे त्यातला 15 मिनिटं जेवण आणि 15 मिनिटं फेरफटका मारून या. तशी जागा नसेल तर जिन्यामध्ये चढ उतार करा सावकाश. याच्यामध्ये तुमच्या जे चलनवलन होईल त्याच्यामुळे तुमचं पचन चांगलं होईल. म्हणजे दिवसा काम करताना सुद्धा हे आपण सामावून घेऊ शकतो. ही एक छोटीशी गोष्ट. मनाचं आरोग्य सांभाळण्यासाठी महर्षी पतंजलींनी एक उपाय सांगितला आहे, मैत्री करुणा मुदितोपेक्षाणाम सुख दुःख पुण्या पुण्य विषयाणाम भावना चित्त प्रसादनम. म्हणजे आपल्या बरोबरच्या ज्या व्यक्ती काम करणाऱ्या असतात, आपल्या बरोबर राहणाऱ्या असतात, त्यांच्या बरोबर मैत्रीपूर्ण संबंध ठेवायला शिकलं पाहिजे. करुणा म्हणजे आपल्यापेक्षा जे दुःखात आहेत, जास्त कष्ट करणारे लोक आहेत आपल्या आजूबाजूला, त्यांच्याबद्दल आपल्याला करुणा वाटली पाहिजे, ती भावना आपण जोपासली पाहिजे. त्यानंतर मैत्री करुणा मुदितोपेक्षाणा. मुदिता म्हणजे काय, तर आपल्यापेक्षा जेव्हा सक्सेसफुल लोक आपल्या बरोबर असतात तेव्हा त्यांच्याकडनं शिकण्याची आपली भावना असली पाहिजे. पुढे येतं उपेक्षा, म्हणजे अतिशय मनाला त्रास देणारा प्रसंग समजा आपण पाहिला तर एक तर त्याच्याकडे दुर्लक्ष करून पुढे निघून जाणं हा एक मार्ग असतो, किंवा तिथे तो जो काही प्रसंग आहे तिथनं मार्ग काढणे हे आपण करू शकतो. तर हा मार्ग जेव्हा आपण काढतो तेव्हा भावना त्याच्यात गुंतवायच्या नाहीत, मार्ग काढून पुढे जायचं, भावनेने गुंतायचं नाही. तर हे महर्षी पतंजलीने आपल्याला सांगितलंय समाजात वावरताना.
1: हे खूप छान सांगितलं, म्हणजे आपल्या दिनचर्येमध्ये छोटासा बदल केला तरी त्याचा चांगला फायदा होईल.

0: मोठा फायदा होऊ शकतो. त्यानंतर दिनचर्या म्हटलं की आजकाल असं दिसतं की सकाळी बरेच आपल्या घरात पण असा एखाद दुसरा मेंबर असतो जो 9 ऑफिस असेल तर 8 उठणार, घाईघाईनी तयार होणार आणि 9 ऑफिसमध्ये पोहोचणार सुद्धा, वेळेवर पोहोचेल. पण 8 ते 9 मध्ये सगळे सकाळचे सोपस्कार पूर्ण करून सकाळचा ब्रेकफास्ट जो आपला खूप महत्वाचा असतो कारण आपण 8-10 खात असतो, तर तेव्हा आपण तरुण मुलं पण बघत असू की कॉफीचे मग घेऊन गाडीत बसतात, मुली हातामध्ये सँडविच घेऊन खात खात ट्रेन पकडतात, ऍपल खात ट्रेन पकडतात. तर आपण हे सगळं बघतो तेव्हा लक्षात येतं की ही मुलं सकाळची सुरुवातच किती ताणात करतायत आणि हा सुद्धा अनावश्यक ताण. म्हणजे इथेच थोडंसं घरातल्या मोठ्यांनी लक्ष देऊन की जी काही वेळ आहे थोडा अर्धा तास अजून आधी उठलं तर हेच सगळं सकाळचं आवरणं खाणं हे जर वेळेवर झालं तर सकाळची सुरुवात चांगली होईल आणि हा जो अनावश्यक ताण आहे हा आपल्याला टाळता येईल. कारण ताणामुळे सुद्धा अनेक आरोग्याच्या तक्रारी सध्या आपल्याला दिसत आहेत.
1: खरं आणि हे आपलं निसर्ग चक्राच्या विरुद्ध वर्तन होत आहे की रात्रीची जागरण खूप जास्त आणि त्यामुळे सकाळी उठायला उशीर हा जीवनाचा भाग झालेला आहे, विशेष नव्या पिढीचा असं म्हणता येईल.
0: हो,
1: त्यात हा बदल करता
0: येऊ शकतो. अजून एक तुम्हाला दोन छान उदाहरणं सांगते. एक अनुभवी योग शिक्षक आहेत, त्यांच्या पुस्तकामध्ये त्यांनी हे लिहिलेलं आहे की त्यांच्या योग वर्गामध्ये एक व्यावसायिक गृहस्थ, ज्यांचा व्यवसाय आहे असे गृहस्थ, नियमितपणे आसन आणि प्राणायामाच्या प्रॅक्टिसला यायचे. 3-4 महिने ते आले आणि नियमित यायचे. 3-4 महिन्यांनी त्यांनी योग शिक्षकांना सांगितलं की मला छान वाटतं आसनं प्राणायाम करून, पण माझी बद्धकोष्ठतेची जी समस्या आहे ती काही दूर होत नाहीये.
1: बरं,
0: मग मार्गदर्शक त्यांना बसवतात आणि त्यांच्याशी बोलतात, पूर्ण त्यांची दिनचर्या जाणून घेतात, त्यांच्या आवडीनिवडी जाणून घेतात आणि नंतर त्यांना एक सल्ला देतात की तुम्ही रोज 1/2 तास आपल्या कुटुंबियांसमवेत पत्ते खेळा.
1: अच्छा,
0: 1/2 तास वेळ काढा तुमच्या सगळ्या बिझी दिनक्रमातून आणि 1/2 तास तुम्ही पत्ते खेळा. आता कसं असतं, योग वर्गात येणाऱ्या साधारण मंडळींचा आपल्या शिक्षकावर विश्वास असतो, तेव्हाच ते एवढे येऊ शकतात. त्यामुळे त्यांनी ऐकलं आणि त्यांनी ते केलं की ते 1/2 तास आपले कधी पत्नी बरोबर कधी घरातल्या मुलांबरोबर ते पत्ते खेळायला लागले आणि 2 महिन्यांनी त्यांनी मार्गदर्शकांना सांगितलं की माझी बद्धकोष्ठतेची समस्या संपली, आता मला नाहीये त्रास.
1: काय संबंध या गोष्टींचा?
0: तर आसन आणि प्राणायाम करून उपयोग झाला नाही, पण ह्यानी का उपयोग झाला, कारण की त्यांना पत्ते खेळायची आवड आहे हे मार्गदर्शकांना कळलं.
1: बर,
0: तर आपल्या दिनचर्येमध्ये आपला असा 1/2 तासाचा तरी वेळ असावा, काही मिनिटांचा, की जो फक्त स्वतःसाठी असेल.
1: अरे वा,
0: की ज्याची आपल्याला आवड आहे ते जेव्हा आपण करतो तेव्हा आपण बाकीच्या सगळ्या समस्या विसरून जातो आणि मग आपल्या मनावरचा ताण निघून जातो. आता योगशास्त्रामध्ये काय सांगितलंय की शरीरातल्या व्याधी या सर्वप्रथम तुमच्या मनातल्या ज्या चिंता असतात, समस्या असतात, जे नकारात्मक विचार असतात, तेच शरीरावर प्रतिबिंबित होतं आणि मग आजार होतात. तर मग आता तिथेच पहिल्यांदा आपल्याला दुरुस्ती करायची. मग त्या माणसाला तशी सवय लागली की आपण आपल्यासाठी 1/2 तास काढायचा आणि एवढ्या छोट्या बदलांनी त्याचा मोठा प्रॉब्लेम जो तो त्याला त्रास होत होता तो सुटला,
1: दूर होऊ शकला.
0: आणि बद्धकोष्ठता ह्या एका गोष्टीमुळे किती आजार होतात ते साधारण आता आपल्याला माहितीये.
1: बरोबर,
0: तर हे असं उदाहरण आहे की ज्याच्यावरनं लक्षात येतं की आपण जेव्हा घराच्या बाहेर पडतो तेव्हा आपल्याला अनेक लेबलं लागलेली असतात, कोणी शिक्षक आहे, कोणी डॉक्टर आहे, वकील आहेत. तर ह्या लेबलांबरोबर आपल्याला अहंकार असतो. जसे आपण घरी येतो तसे आपण ही लेबल काढून ठेवली पाहिजेत, म्हणजे त्याच्याबरोबर आपला अहंकार आपोआप कमी होतो. आणि एक वेळ असा पाहिजे की जिथे लहान मुलांबरोबर घरातल्या व्यक्तींबरोबर आपण एक फक्त कुटुंबातला सदस्य बनून छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद घ्यायचा. तुमचा काय छंद आहे तो जोपासा, कुटुंबियांबरोबर कुठल्याही प्रकारचा छोटासा खेळ खेळा, जेणेकरून तुमचं मन फक्त तुमचंच नाही घरातलं सगळंच वातावरण निवळेल आणि एक छान हलका वेळ जाईल तुमचा, आनंदी वेळ जाईल आणि सगळ्यांचा ताण कमी होईल.
1: म्हणजे असं म्हणतात तसं की ऑफिसमधला कोट आहे तर ऑफिसमध्ये तिथे उतरवून मग गेटच्या बाहेर पडा.
0: अगदी बरोबर,
1: तुम्ही कुटुंबात आल्यानंतर घरात आल्यानंतर तुम्ही त्या घरातले एक आहात, तर हे जमलं पाहिजे.
0: हे जमलं पाहिजे किंवा ह्या गोष्टीचा प्रयत्न केला पाहिजे की प्रत्येक जण घरातलं हे करेल. त्यानंतर अजून एक छान उपाय असा आहे की योग वर्गामध्ये जर तुम्ही जात असाल किंवा गेला असाल किंवा माहिती असेल की सुरुवात ही ओंकारानी आणि प्रार्थनेनी होते. तर ही जी प्रार्थना आहे ही सामूहिक प्रार्थना असते जी सगळ्यांच्या कल्याणासाठी दिलेली असते, पण सामूहिक प्रार्थना केली जाते योगामध्ये, योगाच्या वर्गामध्ये. तर तशीच सामूहिक प्रार्थना समजा आपण घरी केली जेव्हा संध्याकाळी सगळे सदस्य

0: घरी येतात तेव्हा एक वेळ ठरवून त्या वेळेमध्ये सगळ्यांनी बसून डोळे मिटून ओंकाराचा उच्चार आणि प्रार्थना केली तर त्याची एक सकारात्मक ऊर्जा आपल्या घरातल्या वातावरणात निर्माण होते आणि त्याचाही आपल्या शरीर आणि मनावर खूप चांगला परिणाम होतो.
1: म्हणजे सगळं कुटुंब टीव्हीच्या समोर जसं एकत्रितरित्या बसतं
0: हो
1: तर त्याऐवजी बाकीच्या आपल्या दिनक्रमात सुद्धा आपण एकमेकांना साथ देणं हे खूप गरजेचं आहे. जसं की जेवायला सुद्धा एकत्र सगळे बसले तर दोन घास अधिक जाऊ शकतात आणि टीव्ही बंद असेल त्यावेळेला तर तुम्ही पूर्णपणे जेवणामध्ये त्याचा आनंद घेऊन घेऊ शकतात. अष्टांग योगामध्ये आसन प्राणायाम याच्याबरोबरच यम नियम सांगितलेले आहेत तर हा भाग जरा स्पष्ट करून सांगाल का मला.
0: असं आहे की महर्षी पतंजलींनी अष्टांग योग जो सांगितलाय तो आपल्या गृहस्थांसाठी जे कुटुंबात राहतात त्यांच्यासाठी सांगितलाय. आता आसन प्राणायाम हे आपण दिवसातले किती वेळ करू, जास्तीत जास्त एक किंवा दीड तास, आणि मग उरलेले 22 तास जर आपण कसेही वागत असू, आपल्या वागण्यामध्ये अनुशासन नसेल आणि परत बाहेरच्या जगात वेगवेगळे अनुभव येतात त्याच्यामुळे आपलं मन दूषित होत असतं, नकारात्मक गोष्टी मनात येत असतात, मग या एक तासाच्या आसन प्राणायामाचा आपल्याला उपयोग खूप कमी होतो. कारण उरलेले 22 तास वेगळ्याच विषयांचा भडीमार आपल्या मनावर होत असतो. म्हणून अशा वेळेला स्वतःला कसं वाचवायचं किंवा ह्या गोष्टींना सामोरं कसं जायचं, 22 तास जगाला सामोरं कसं जायचं, याच्यासाठी त्यांनी यमनियम दिलेत.
1: अच्छा,
0: तर यमनियमांचं पालन केलं की आपलं कौटुंबिक स्वास्थ्यही चांगलं राहणार, आपली प्रगती पण होणार, वैयक्तिक प्रगती पण होणार, आणि ओव्हरऑल आपल्या घरातलं वातावरण सुख शांती समाधानात राहीलच पण समाजातही ते वातावरण निर्माण होईल. म्हणून त्यांनी यमनियम दिलेले आहेत. तर हे यम काय आहेत, तर 5 यम सांगितलेत, अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. हे 5 यमांचं पालन करून आपण समाजात कसं वागायचं ते शिकतो. आणि 5 नियम दिले, शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रेरणा. हे 5 नियम हे आपल्या समाजात राहून वैयक्तिक प्रगतीसाठी त्यांनी दिले. तर ह्याचं पालन केलं की सगळ्या समाजाचं कल्याण त्याबरोबर आपलं स्वतःचंही कल्याण.
1: मला वाटतं पहिला भाग अहिंसा ना, तर अहिंसा म्हणजे कशा प्रकारची?
0: तर अहिंसा हा पहिला यम आहे. तर त्याचं पालन कसं करायचं, तर अहिंसा 3 प्रकारची होऊ शकते, शारीरिक, मानसिक आणि वाचिक. आता आपण कुटुंबात राहणाऱ्या व्यक्ती एकमेकांशी शारीरिक हिंसा करण्याची शक्यता फार कमी, एकमेकांना मारणं वगैरे, पण मानसिक आणि वाचिक हिंसा आपल्याकडनं होऊ शकते.
1: म्हणजे एखादा अपशब्द बोलणं,
0: कसं वाचिक हिंसा म्हणजे रागवणं, पालक मुलांना रागवतात काही वेळेला, पटकन ओरडतात. तर कसं आहे की शारीरिक ज्या जखमा होतात त्या बऱ्या होतात, पण मानसिक हिंसा जी होते म्हणजे आपण काहीतरी कोणाला वाईट शब्द बोललो घरात की तो लक्षात राहतो, ते विसरणं फार कठीण आहे. त्याचबरोबर मानसिक हिंसा म्हणजे कसं की वाईट विचार मनात येणं. बरे आपण बोलणार नाही, घरातले काही सदस्य असतात आदराने आपण त्यांच्या म्हणजे आपण वाईट शब्द काढणार नाही, पण मनात काही वाईट विचार समजा आला तर कसं असतं. पतंजलींनी सांगितलंय की तुम्ही मनामध्ये काय विचार करता ते जास्त पॉवरफुल आहेत. तर ते जेव्हा त्या विचारांची स्पंदनं ही वातावरणात निर्माण झाली की मी भले तुमच्याशी आता खूप छान गोड बोलते, पण माझ्या मनात जर तुमच्याबद्दल वाईट विचार आहेत की ह्या म्हणजे जे काही वाईट विचार असतील तेच तसेच विचार मी अट्रॅक्ट करते.
1: बरं,
0: म्हणजे समोरची व्यक्ती पण तसेच वाईट विचार मनात आपल्यासाठी तिच्या मनात पण
1: द्यावं तसं घ्यावं,
0: द्यावं तसं घ्यावं. त्यामुळे आपल्याला शारीरिक, मानसिक आणि वाचिक सर्व प्रकारची हिंसा टाळायची आहे, जेणेकरून आपण जी काही प्रयत्न करतोय चांगलं आयुष्य काहीतरी आयुष्यात घडवायचं त्याच्यात कमीत कमी अडथळे निर्माण व्हावे.
1: बरोबर,
0: अशा तऱ्हेने त्यांनी अहिंसेचं पालन करायला द्यायचं. दुसरा यम दिला त्यांनी सत्य. सत्य म्हणजे काय, एक संस्कृत म्हण आहे त्याचा मराठीत अर्थ आहे की सत्य आणि प्रिय आहे ते लगेच बोला, पण सत्य आणि ऐकायला अप्रिय आहे ते बोलू नका, तिथे शक्यतो मौन पाळा. आणि दरवेळेला काही मौन पाळून आपण पुढे नाही जाऊ शकत, मग मार्ग शोधा, पण भावनिकरित्या गुंतायचं नाही त्याच्यात. अशा तऱ्हेने तुम्ही सत्याचं पालन करा. तर हे 2 यम झाले अहिंसा, सत्य. तिसरं आहे अस्तेय. अस्तेय म्हणजे नॉन स्टिलिंग, म्हणजे चोरी न करणे. आता ऍक्च्युअल फिजिकल चोरी घरात तर होऊ नाही शकत, पण कोणी काही चांगलं काम केलं तर त्याचं क्रेडिट त्याला लगेच द्यायचं, ह्याला अस्तेय म्हणतात.
1: ज्याचं श्रेय त्याला द्या,
0: त्याचं श्रेय त्याला, आणि ते ताबडतोब द्या. तेव्हा आपण तो मोठेपणा दाखवून घरातल्या सदस्यांनी ताबडतोब त्याला ते श्रेय दिलं पाहिजे.
1: व्यक्त होत नाही,
0: व्यक्त होत नाही काही वेळेला, मुद्दामून पालक व्यक्त होत नाहीत की नाही थांब त्याला अजून करू देत चांगलं काहीतरी. तर हे महर्षीने सांगितलंय की तुम्ही अस्तेयाचं पालन करा, त्याच्यामुळे एक पॉझिटिव्ह

0: पॉझिटिव्हिटी एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आपण बरेच वेळा पाहतो की ऑफिसेसमध्ये असं खूप होतं की एक जण काम करतो श्रेय दुसरा घेऊन जातो. तर हे जर नाही झालं तर जास्त चांगल्या प्रकारे काम होऊ शकतं ऑफिसमध्ये सुद्धा. साधी गोष्ट म्हणजे आता मी तुमच्याशी बोलतेय, मी काहीतरी विवेकानंदांच्या पुस्तकातलं काहीतरी वाचलंय योगाबद्दल, तर मी जेव्हा त्याचं उदाहरण तुम्हाला देईन सांगेन तेव्हा मी विवेकानंद असं म्हणतात असं म्हटलं पाहिजे.
1: बरोबर.
0: तर हे अशा तऱ्हेने आपण अस्तेयाचं पालन केलं पाहिजे. तर हा तिसरा यम झाला अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य. तर ब्रह्मचर्य म्हणजे काय की कुठल्याही सुखोपभोगाचा अतिरेक करायचा नाही. आता आपल्याकडे पैसे आहेत, आपल्याकडे वेगवेगळी ऍप्स आहेत, तर आपण वाटेल तेव्हा वाटेल ते मागून खाऊ शकतो
1: म्हणजे.
0: पण मग
1: अगदी खरं, अलीकडे एक उदाहरण पाहिलं होतं की रात्रीच्या वेळेला विशेषतः 1:30-2 वाजता पोटॅटो चिप्स बटाट्याचे वेफर्स वगैरे मागवले जातात आणि याच्यामध्ये तरुण मुली दिसतात.
0: खरंय. तर ह्या सगळ्या अतिरेकामुळे काय होणार आहे, तब्येतीवर फार वाईट परिणाम ह्याचे होतात आणि ते झाल्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये दुरुस्ती करतो. तर हेच महर्षींनी सांगितलं की कुठल्याही सुखोपभोगाचा अतिरेक करू नका. तुम्हाला काही गोष्टी आवडतात तर त्या त्या वेळेला खा.
1: बरोबर.
0: योग आपल्याला अनुशासन शिकवतो, म्हणजे एक वेळा ठरवा जेवणाच्या खाण्याच्या आणि तेव्हा तुम्हाला काय हवंय ते कधीतरी मागवून खाल्लं तर ठीक आहे.
1: बरोबर.
0: पण जो हा सध्या अतिरेक दिसतोय तो आपल्याला टाळायला,
1: त्याची सवय नाही होता,
0: सवय होता कमा नये. त्याचबरोबर ब्रह्मचर्य याचा असाही अर्थ होतो की कुटुंबातल्या प्रत्येक सदस्यामध्ये ब्रह्माचा अंश आहे ह्याची जाणीव जर आपण ठेवली तर आपण त्या माणसाला जास्त चांगल्या रीतीने समजून घ्यायचा प्रयत्न करू.
1: वा.
0: आणि मग घरामधलं वातावरण जास्त चांगलं राहील.
1: म्हणजे प्रत्येकामध्ये ईश्वराचा
0: अंश आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे वागताना बोलताना.
1: वा.
0: तर हा एक ब्रह्मचर्याचा अर्थ आपण कुटुंबाशी संबंधित घेऊ शकतो. आणि त्याच्यानंतरचा यम आहे ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. अपरिग्रह हा खूप महत्वाचा विषय आहे. जसं की आपल्याकडे खूप साड्या असतात कपाटात, जेवढ्या रिक्वायर्ड आहेत त्याच्यापेक्षा थोड्या जास्तच असतात, पण तरी सुद्धा आपण काही सण आला, काही एक्झिबिशन्स आली की आपण अजून 2 घेऊन येतो आणि घरात साठवून ठेवतो. तर ह्याच्यामुळे आपल्या घरात खूप संग्रह झालेला असतो. तो संग्रह झाला की तिथे आपलं मन अडकतं, मग आपण आपला स्वतःचा व्यक्ती विकास बाजूला राहतो आणि घरातल्या या सगळ्या गोष्टींमध्ये आपण अडकून पडतो. महर्षी सांगतात की हे करू नका. अपरिग्रह म्हणजे जेवढं गरजेचं आहे तेवढं जवळ ठेवा, तरच तुमचं लक्ष पुढे कुठल्या तरी दुसऱ्या चांगल्या गोष्टीमध्ये लागेल. तर असे त्यांनी 5 यम आपल्याला सांगितलेत.
1: म्हणजे आजकाल मिनिमलिस्टिक लाईफस्टाईल म्हणतात, तिथपर्यंत पोहोचणं तर कठीण आहे, पण निदान आपल्या गरजा काही प्रमाणात आपण कमी करू शकतो तरी उपयोग होऊ शकतो. खरंच आहे. हा, हे झाले यम,
0: हे 5 यम झाले. अशा तऱ्हेने जर आपण हे यम पालन केलं, ऍटलीस्ट जाणीव ठेवली की हे असं असं आपल्याला वागायला हवं, तरी सुद्धा आपल्या वागण्यात बराच फरक पडेल, घरातल्या सगळ्यांच्या वागण्यात फरक पडेल आणि घरातलं वातावरण चांगलं राहील. आता याच्याच बरोबर आपला स्वतःचा व्यक्तिशः विकास होण्यासाठी पण महर्षींनी काही गोष्टी सांगितल्या, त्याला नियम म्हणतात. असे 5 नियम दिलेत. त्यात पहिला नियम आहे शौच. शौच म्हणजे स्वच्छता. शारीरिक स्वच्छता तर आपण करतोच, आंघोळ करतो, साबण लावतो. आंतरिक स्वच्छतेसाठी काही क्रिया दिलेल्या आहेत, त्या क्रिया केल्यामुळे आपलं शरीर आतूनही आपण स्वच्छ करू शकतो. त्या क्रिया योगामध्ये शिकवलेल्या आहेत
1: आणि त्या मार्गदर्शकांकडून
0: आपण शिकू शकतो. इन्स्टिट्यूट्समध्ये जाऊन शिकू शकतो, योगाच्या इन्स्टिट्यूट्समध्ये. तर त्याच्यामुळे शरीराची आंतरिक स्वच्छता होईल. हे झालं शरीराच्या स्वच्छतेबद्दल. मनाच्या स्वच्छतेबद्दल त्याच्यासाठी जागरूक राहणं जास्त गरजेचं आहे, कारण आपण काय बघतो काय ऐकतो दिवसभर त्याचा आपल्या मनावर परिणाम होत असतो. त्यामुळे ते पण त्या बाबतीत पण सजग राहायला पाहिजे की आपण आपली मुलं काय ऐकतायत काय बघतायत आणि त्याचा आपल्यावर काय परिणाम होतोय. तर हे शौचामध्ये येतं. दुसरं झालं संतोष. संतोष म्हणजे कसं की आपण सगळेच जण काहीतरी आपल्याला मिळवायचं असतं, त्यासाठी कष्ट करत असतो, प्रयत्न करत असतो. ते केल्यानंतर जेव्हा आपल्याला फळ मिळतं तर ते फळ जे काही असतं त्याचा आनंदाने स्वीकार करता आला पाहिजे. हे आपल्याला शिकायला प्रयत्नपूर्वक शिकावं लागतं संतोष.
1: बरोबर. म्हणजे कधी अपेक्षे इतकं यश मिळेल, कधी त्यापेक्षा कमी मिळेल, तरी त्याचा सुद्धा स्वीकार करता यार.
0: तर तो स्वीकार केल्यानंतरच आपला अडथळा दूर होईल. मनामध्ये जे द्वंद्व सुरू होतं की अरे असं का झालं, त्यातनं बाहेर पडण्यासाठी संतोषाचं पालन करणं जरुरी, तरच आपण पुढे अजून प्रयत्न करू शकतो. तर हे झालं शौच संतोष. त्याच्या पुढे तप. तप हा नियम

0: दिलाय महर्षींनी. तप म्हणजे काय की खूप थंडी आणि खूप उष्णता दोन्ही आपल्याला सहन करता आलं पाहिजे. तर सध्या आपण मुंबईत पाहतोय किती उष्णता आहे, तर ह्या अशा भयंकर उष्णतेमध्ये सुद्धा आपली सगळी कार्य कर्तव्य आपण शांतपणे करू शकतो का? तर इथे हे तपाचं पालन करायला आपल्याला सांगितलंय. त्याबरोबर अति सुख आणि अति दुःख ह्या दोन्ही गोष्टी सुद्धा आपल्याला पेलता आल्या पाहिजेत. तेव्हाच आपला भावनिक समतोल ढळणार नाही, तोही कुटुंब स्वास्थ्यासाठी खूप गरजेचा असतो. हे तप झालं. त्याचबरोबर असं म्हणतात ना की रिकाम डोकं म्हणजे सैतानाचं घर. तर ते न होण्यासाठी आपल्याला हे मनुष्य जीवन जे मिळालंय त्याच्यामध्ये आपण काही ध्येय निश्चित केली पाहिजेत आणि त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे ते साध्य होईपर्यंत, यालाही आपण तप म्हणतो. तर प्रत्येक व्यक्तीने आपल्या आयुष्यात एक ध्येय निश्चित केलं पाहिजे आणि ते साध्य करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे हे त्यांनी तपामध्ये सांगितले. तर शौच संतोष तप, त्यानंतर येतं स्वाध्याय, हे पण कौटुंबिक स्वास्थ्यासाठी फार गरजेचं. कसं, दिवसभर तुम्ही काम करून आलात, जेवण झालं, आता तुम्ही झोपायला गेलात, तर तिथे गादीवर बसून डोळे मिटून तुम्ही सगळ्या घडामोडी आठवाला सकाळपासून
1: दिवसभरात.
0: चांगल्या घटना घडल्या तेव्हा तुम्ही असं अनालिसिस करू शकता की याहून चांगलं होण्यासाठी मी काय करू शकलो असतो, आणि वाईट घटनांना सामोरं जाऊ तेव्हा इथे माझं काय चुकलं, की काय केलं असतं तर ही घटना टाळता आली पाहिजे याचा आपण विचार करू शकतो. हा स्वाध्याय झाला. त्याचबरोबर एखादा चांगला ग्रंथ,
1: आत्मपरीक्षण करणं
0: बरोबर. त्यानंतर एखादा चांगला ग्रंथ जसं भगवद्गीता घ्या, आपलं ज्ञानेश्वरी घ्या, भागवत घ्या, अशा ग्रंथांचं एक दोन पानं का होईना वाचन करा. त्याच्यामुळे तुमच्या मनावर सतत चांगले संस्कार होत राहतील, ज्याच्यामुळे आपल्याला वाईट काय चांगलं काय, बरेच वेळा आपण असं
1: द्विधा
0: मनस्थितीत असतो की हे करू की हे करू नको, तर ह्याच्यामधनं बाहेर पडण्यासाठी आपल्याला या स्वाध्यायाचा उपयोग होईल. त्याच्यानंतर ईश्वर प्रणिधान, अजून एक नियम दिलाय तो असा की आपण ईश्वराचं अस्तित्व मानून आपल्या आयुष्यात ज्या काही घटना घडतायत त्या ईश्वराच्या इच्छेने घडतायत असं जर आपण मनात भावना ठेवली तर दुःख येतं त्याचीही तीव्रता कमी होईल आणि सुख येतं तेव्हा आपला अहंकार वाढणार नाही. तर ह्याच्यासाठी आपल्याला ईश्वर प्रणिधान, मी जे काही करतोय ते ईश्वर चरणी अर्पण करण्याची आपल्याला सवय असली पाहिजे.
1: श्रीकृष्णार्पण असतो
0: बरोबर. कारण की काम क्रोध लोभ मद मोह मत्सर हे फार मोठे कठीण असे पेपर आपल्याला आयुष्याने दिले, तर ते जेव्हा आपण संतुलित ठेवू तेव्हा आपली प्रगती होईल हे आपल्याला योगशास्त्र सांगतं.
1: कौटुंबिक स्वास्थ्याचा विचार करताना यम नियम असं आधी वाटायचं की हे फार कठीण काहीतरी आहे, पण तुम्ही आता ते खूप सोप्या पद्धतीने आम्हाला सांगितलं की अगदी छोटे छोटे बदल हे निश्चितच घरातलं वातावरण बदलण्यासाठी आणि व्यक्तीचा विकास करण्यासाठी सुद्धा उपयुक्त ठरू शकतात. योगशास्त्रामध्ये अर्थातच सातत्य ह्याला खूप महत्व आहे, आणि तुम्ही म्हणालात तसं शिस्तबद्ध जीवन जगणं. तर आजकाल तर एकूण सगळी दिनचर्या जी आहे ती खूप बिघडलेली आहे, की बरेच जण परदेशातल्या काही वेळा त्यानुसार आपल्या वेळा आपल्याला ऍडजस्ट करायला लागतात नोकरी व्यवसायाच्या, विशेषतः तरुणांच्या बाबतीत. तर त्यांना सुद्धा सांभाळून घेणं ही घरातल्या इतरांची जबाबदारी असते, तर हे स्वास्थ्य अधिक राखणं सोयीचं होईल का?
0: खरंय, बरोबर आहे. आता हे जे बदल घडतायत म्हणजे कालानुरूप बदल घडतायत, तर हे आपल्याला आनंदाने स्वीकार करून त्यांच्याप्रमाणे थोडीशी आपल्या आयुष्यात बदल घडवून त्यांनाही आपल्याला पुढे घेऊन जायचंय. पूर्ण रात्रभर काम करणारी माझी मुलगी आहे, ती सकाळी झोपणारच आहे, तिथे आपण काही करू शकत नाही. मग ती माझी मुलगी संध्याकाळी योग करू शकेल, धावणं चालणं करू शकेल तिच्या आरोग्यासाठी,
1: कुठच्याही पद्धतीचा
0: व्यायाम, कुठच्याही पद्धतीने,
1: म्हणजे आजकाल मुलं
0: जिममध्येही जाऊ शकतात. तर ते आता हा अपरिहार्य बदल आहे, ह्याच्यात आपण काही करू शकत नाही. तेव्हा घरातल्या कुटुंबियांना ते सगळं सामावून घेतलंच पाहिजे त्या सगळ्या गोष्टींना.
1: बरोबर. आणि अर्थातच त्या अशा दिनक्रमामुळे मानसिक आरोग्यावरती सुद्धा परिणाम होत असतो, ते सुद्धा सगळ्यांनी एकमेकांना सांभाळून घेणं फार गरजेचं ठरतं, नाही का?
0: इथे योगाचा खूप चांगला उपयोग होतो, तो म्हणजे मानसिक आरोग्य. तुम्ही जे म्हणालात की मुली खूप अवेळी काम करतात किंवा सगळेच जण, तर तेव्हा हार्मोन्स असंतुलन होतं आणि त्याच्यामुळे खूप शरीरामध्ये फेरफार होत असतात. तर इथे आपल्याला योगाची आसनं आणि प्राणायाम खूप मदत

0: करतात.
1: बरं,
0: की तुमचं असं म्हटलंय की पहाटेच्या वेळेला तुम्ही आसनं प्राणायामाचा सराव करा, पण आता ते शक्य नाहीये, तर 4 तास पोट रिकामं ठेवून करा. तर संध्याकाळच्या वेळेला जरी अशा वेळेला जे अशा रुटीन मधनं जात आहेत, रात्री काम पहाटेपर्यंत काम, त्यांनी जेवण झाल्यानंतर 4 तासांनी जर सराव केला तरी सुद्धा हार्मोन्सचं संतुलन राहील त्यांच्या शरीरात आणि आरोग्य चांगलं ठेवायला त्यांना मदत होईल. तर इथे योगाचा खूप मोठा भाग आहे.
1: आजकाल मधुमेह, ब्लड प्रेशर असे विकारही खूप वाढलेले दिसतात जे जीवनशैलीशी निगडित आहेत. ताणतणावाचा भाग तर निश्चितच आहे त्यामागचं एक कारण, परंतु त्यावरचा उपाय म्हणून चालण्यावरती खूप भर दिला जातो. तर असं खूप मैलोनमैल चालत राहणं किंवा धावणं पळणं हे आणि योगमार्ग याची सांगड काही घालता येऊ शकते का?
0: चालणं धावणं याचे एक योगाचे वेगळे फायदे आहेत, जिमचे वेगळे फायदे आहेत, हे सगळं एकमेकाला पूरकच आहे. तुम्ही चालता धावता तेव्हा काय होतं, मेंदूचा एक भाग हायपोथॅलमस, तिथून एन्डॉर्फिन्स नावाचे हार्मोन्स रिलीज होतात चालण्याने धावण्याने. आणि एन्डॉर्फिन हे नॅचरल वेदनाशामक आहे, नैसर्गिक वेदनाशामक.
1: अच्छा.
0: त्यामुळे चालण्या धावण्याचा हा एक मोठा फायदा आहे की आपल्याला आनंदी वाटायला लागतं ते केल्यानंतर. तर फक्त एवढंच नाही, हृदय, फुफ्फुस आणि रक्तवाहिन्या यांचं कार्यक्षमता सुधारण्यासाठी चालणं धावणं खूप चांगलंच, ते तर करायलाच हवं. त्याबरोबर जिममध्ये जाणाऱ्या मंडळींचं स्नायूंची मजबूती, हाडांची बळकटी हे फायदे आहेत. आणि तुम्ही योग जेव्हा करता तेव्हा तुम्हाला स्थिरता, आत्मविश्वास, अनुशासन, शिथिलता ह्या सगळ्या गोष्टींचा लाभ होतो. त्यामुळे हे सगळं एकमेकाला पूरक आहे, कुठेही काही ओव्हरलॅप होत नाहीये.
1: बरं,
0: फक्त असं आहे की तुम्ही चालत असाल तर तुम्ही सकाळी चाला आणि योगाचा सराव संध्याकाळी करा. तुम्हाला फक्त सकाळीच वेळ आहे तर तुम्ही सकाळी धावून आल्यानंतर 30 मिनिटं थांबा, अर्धा तास कमीत कमी, आणि मग योगासनं करायला लागा. अशा तऱ्हेने तुम्ही सगळे प्रकार करू शकता.
1: शेड्यूल बसवावं लागेल. आपल्या अवतीभोवती खरं तर खूप प्रदूषण आहे किंवा इतरही वेगवेगळे आजार ऐकायला येत आहेत, त्या आजारांवर उपचार उपायही आहेत आणि त्यामुळे एकूणच माणसाचं आयुर्मान हे खूप वाढलेलं आहे. तर हे आजार येऊ नयेत आणि आपला फिटनेस दीर्घकाळ चांगला राहावा याच्यासाठी कोणत्या वयात आणि कसे प्रयत्न सुरू करायला हवेत? कारण आता साधारण 90 पर्यंत आयुष्य हे सर्रास झालेलं आहे.
0: जसं आपण आता म्हणालो की आयुर्मान वाढलंय, तर मग ह्याचा आयुर्मान वाढलाय म्हणजे आपल्याला सर्वात पहिल्यांदा घरातली वरिष्ठ मंडळी डोळ्यासमोर येतात आणि एक साधारण समज असतो की एका ठराविक वयानंतर व्यायाम नको, आता सांभाळून राहायला पाहिजे, आता मी पडलो तर काय होईल, माझा हाड मोडेल, हातपाय दुखायला लागतील, अशी भीती वाटत असते. अशांसाठी योगशास्त्रामध्ये सूक्ष्म व्यायाम दिलेले आहेत.
1: बरं,
0: तर हे सूक्ष्म व्यायाम जेव्हा नियमितपणे सराव करतील वरिष्ठ मंडळी घरातली, तेव्हा त्यांचे सांध्यांचं आरोग्य चांगलं टिकवणं अगदी सहज शक्य आहे. तर सांध्यांचं आरोग्य नीट राहिलं की तुमचे हातपाय दुखत नाहीत, स्नायूंवर ताण येत नाही आणि त्यामुळे आपलं चालणं फिरणं
1: हिंडत फिरत राहू शकतं
0: माणूस, आणि त्यामुळे तो माणूस आनंदी राहू शकतो. नाही तर मुख्य कारण हेच होतं की माझे गुडघे दुखत आहेत, मी आता कुठे जात नाही, मग एका जागी बसणं सुरू होतं आणि त्याच्यामध्ये जीवनातला आनंद हळूहळू कमी व्हायला लागतो. साठीच्या अलीकडचे लोक असे जे मध्यम वयीन असतात त्यांनी जरूर सूक्ष्म व्यायाम शिकून घ्यावेत. सूक्ष्म व्यायाम, सूर्यनमस्कार, काही आसनं, काही प्राणायाम असा सगळा सराव करावा. साठीपर्यंत अगदी सगळ्या योगमार्गामध्ये तुम्हाला जे काही शिकवलंय, जेवढी काही तुम्ही तंत्र शिकलात, सगळ्यांचा सराव तुम्ही करू शकता. आणि लहान मुलं आहेत त्यांनी सूर्यनमस्कार करावे, ज्यामुळे त्यांची एनर्जी वापरली जाईल आणि मग अभ्यासात लक्ष लागेल.
1: घरामधल्या वेगवेगळ्या वयोगटातल्या मंडळींसाठी म्हणजे लहान मुलांपासून ते आजी आजोबांपर्यंत सगळ्यांच्या आरोग्यासाठीच्या ह्या खूप महत्वाच्या टिप्स आता तुम्ही आम्हाला दिल्यात.
0: तर याच्यामध्ये अजून एक गोष्ट मी सांगू इच्छिते की माझ्या क्लासमध्ये एक मुलगा येत होता, इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाला होता.
1: हा,
0: तो आसनं प्राणायाम छान करायचा. मी त्याला 2-3 दिवस ऑब्झर्व केलं आणि मग त्याला विचारलं की तू क्लासमध्ये आलायस, त्याच्या मागे तुझी काही विशेष अपेक्षा आहे का, की का तू योग शिकायला आलायस? तर तो म्हणाला माझा अभ्यासात लक्ष लागत नाही.
1: बरं,
0: मी 15-20 मिनिटं अभ्यास करू शकतो, नंतर माझं लक्ष विचलित होतं, हा माझा नेहमीचा प्रॉब्लेम आहे. तर मला डॉक्टर म्हणाले की तू योगासनाच्या क्लासला जा, कारण बाकी सगळं तो खूप छान करायचा, सूर्यनमस्कार छान घालायचा, त्याचं शरीर लवचिक होतं. मग आम्ही त्याला त्राटक करायला बसवलं. तर त्राटक ही एक क्रिया योगशास्त्रात दिलेली आहे की जिथे तुम्ही एका ज्योतीकडे जास्तीत जास्त वेळ

0: लक्ष केंद्रित करून पाहता, ते टेक्निक आहे आणि ती पद्धती आम्ही त्याच्याकडनं करून घेऊ लागलो. अर्धा तास त्याला त्राटक करायला आम्ही बसवू लागलो आणि त्याला त्या त्राटकाचा इतका चांगला फायदा झाला की परीक्षेच्या दिवशी पण तो सकाळी आधी क्लासला आला होता. नाहीतर अगदी शाळेतली मुलं घ्या, कॉलेजमधली मुलं घ्या, परीक्षा असली की 10-15 दिवस ते येत नाहीत. आता परीक्षा आहे, आता परीक्षा झाल्यावर आम्ही येणार. पण हा मुलगा परीक्षेच्या दिवशी पण सकाळी त्राटक करून गेला,
1: कारण त्याला त्याचा
0: इतका चांगला फायदा त्याला झाला होता की फक्त कॉन्सन्ट्रेशन नाही तर आत्मविश्वास पण वाढतो. तर अशाही काही अनेक पद्धती योगामध्ये दिल्यात जिथे आपला आत्मविश्वास वाढू शकतो त्या पद्धती केल्यामुळे, सराव केल्यामुळे.
1: वर्षाते तुम्ही स्वतः या योग मार्गाकडे कशा वळला?
0: ऍक्च्युली माझी बॅकग्राऊंड, मी डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स अँड रेडिओ इंजिनिअरिंग केलेलं आहे.
1: बरं.
0: तर मी डिझायनर होते, पीसीबी डिझायनिंग करायचे मी.
1: अच्छा.
0: तासन तास बसून कॉम्प्युटरवर डिझायनिंगचं काम करायचे, अनेक तास म्हणजे. त्यामुळे मला पाठदुखीचं दुखणं सुरू झालं आणि पाठ भयंकर दुखायचे. तर डॉक्टर तात्पुरतं पेनकिलर द्यायचे आणि मग सांगितलं की आता तू स्कूटर चालवू नकोस, पाठीला पट्टा लावून तू आपला किचनच्या प्लॅटफॉर्मवरच्या तिथे थांब आणि स्वयंपाक कर वगैरे अशी लिमिटेशन्स यायला लागली. तेव्हा माझ्या परिचितांपैकी एकाने मला सांगितलं की तू योगासनाच्या वर्गाला जाऊन बघ. तर अशा रीतीने मी योगासनाला गेले आणि तिथे एका वर्षात माझी पाठदुखी पूर्ण बरी झाली. त्याच्या पुढे मी 10 वर्ष स्कूटरही चालवली आणि सर्व तऱ्हेची आसनं मी करत होते. आणि जे पूर्वी प्रॉब्लेम बारीक बारीक जे माझ्या शरीरात होते, मला मायग्रेनचा त्रास व्हायचा कॉम्प्युटरवर सतत काम करून, तोही असाच म्हणजे माझ्या नकळत निघून गेला. तेव्हा मी ठरवलं की आता हे शास्त्र जास्त नीट शिकायचं आणि मग मी त्याच्या थिअरीकडे वळले आणि मग पूर्ण खोलात जाऊन तो विषय शिकायला घेतला. अजूनही शिकण्यासारखं खूप आहे.
1: हा विषय फार मोठा आहे, म्हणजे आज आपण त्यातल्या फक्त काही मुद्द्यांना स्पर्श करू शकलो इतकंच म्हणता येईल. पण अर्थातच तुम्ही स्वतः जे शारीरिक कष्ट, शारीरिक त्रास सहन केला त्यातून तुम्ही या मार्गाकडे वळलात आणि इतरांचेही त्रास कमी व्हावे या प्रकारचे, यासाठी तुम्ही योगविषयक मार्गदर्शन करत असता. वर्षा दीक्षित, आपण इथे आलात, आमच्याशी संवाद साधलात, मनापासून आभार मानते. धन्यवाद.
2: श्रोत्या, कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग, वर्षा दीक्षित यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी मधुलिका, दीप्ती आणि सुहिता यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

तिथल्या जनतेचे आभार मानले आहेत. हा पुरस्कार 140 कोटी भारतीयांच्या प्रति असलेल्या आदराचं आणि भारत स्लोवाकिया यांच्यातल्या मैत्रीच्या बंधाचं प्रतीक असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. स्लोवाकियाचा दौरा पूर्ण करून प्रधानमंत्री फ्रान्सच्या दिशेनं रवाना झाले आहेत. फ्रान्समध्ये ते G7 देशांच्या बैठकीत भाग घेणार आहेत. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधासह कोणत्याही प्रकारच्या सिरपची थेट विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. औषधांची गुणवत्ता आणि रुग्णांच्या हिताचा विचार करून केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे. द्रवरूप औषध अर्थात सिरपच्या निर्मितीला आणि विक्रीला कायद्याच्या कठोर चौकटीत आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अन्न आणि औषध कायद्याच्या 7व्या नियमातून काढून टाकण्यात आलं असून त्यामुळे त्याची आता थेट विक्री करता येणार नाही असं मंत्रालयानं जारी केलेल्या सूचनेत म्हटलं आहे. निकृष्ट आणि बाद झालेल्या कफ सिरपची विक्री थांबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारनं 22 तारखेपर्यंत देशात टेलिग्राम या सोशल मीडिया वेबसाईटच्या वापरावर निर्बंध लादले आहेत. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी नीट UG 2026ची फेरपरीक्षा 21 जून रोजी होणार असल्यानं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे. आगामी परीक्षेचा पेपर विकण्याचा दावा करणारे अनेक बनावट आणि लोकांची फसवणूक करणारे संदेश या ऍपवर झळकत आहेत. अशाच एका प्रकरणात अहमदाबाद पोलिसांच्या सायबर विभागानंही काही जणांना अटक केली आहे. विविध टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून ते पेपर विकण्याचा दावा करत होते. गेल्या महिनाभरात त्यांनी विद्यार्थी आणि पालकांकडून सुमारे 1.5 कोटी रुपये गोळा केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. त्यामुळे NTA अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं टेलिग्रामवर निर्बंध लादण्याची शिफारस केली होती. तसंच विविध तपास संस्थांना या अशा प्रकारच्या संदेशांची चौकशी करण्याची विनंतीही केली आहे. आगामी नीट UG परीक्षेचा पेपर फुटलेला नसून कुणीही या आमिषांना बळी पडू नये असं NTA नं यापूर्वीच स्पष्ट केलं आहे. नीट फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन यांनी काल उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. परीक्षेबाबत सुरक्षा आणि इतर तयारीचा त्यांनी आढावा घेतला. सर्व राज्य सरकारांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी आणि केंद्रीय विभागांनी सुरक्षाविषयक नियमांचं काटेकोर पालन करावं असे निर्देश त्यांनी दिले. विद्यार्थ्यांचा प्रवास सुकर करण्याची विनंतीही करण्यात आली. केंद्र सरकारनं डिझेलच्या आणि हवाई इंधनाच्या निर्यातीवरच्या विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्कात वाढ केली आहे. डिझेलवरचं हे शुल्क प्रतिलिटर 50 पैशांनी वाढून 14 रुपये प्रतिलिटर तर विमान इंधनावरचं शुल्क प्रतिलिटर 3 रुपयांनी वाढवून 12.5 रुपये प्रतिलिटर झालं आहे. देशांतर्गत वापराच्या पेट्रोल डिझेलच्या किमतीत मात्र सरकारनं काहीही बदल केलेला नाही. अयोध्येतल्या राम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणग्या आणि दागिन्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या आरोपाचा तपास आज विशेष तपास पथकानं सुरू केला. लखनौचे विभागीय आयुक्त विजय विश्वास पंत यांच्या नेतृत्वाखालच्या या पथकात पोलीस महानिरीक्षक किरण S आणि अर्थ विभागाचे विशेष सचिव नील रतन यांचा समावेश आहे. या पथकानं काल अयोध्या मंदिराच्या आवाराची पाहणी केली. राम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणग्या आणि दागिन्यांमध्ये गैरव्यवहार होत असल्याचे आरोप अनेक दिवसांपासून केले जात होते, त्यामुळे उत्तर प्रदेश सरकारनं विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. या प्रकरणी 7 दिवसात प्राथमिक अहवाल आणि 15 दिवसात अंतिम अहवाल सादर करण्याचे निर्देश पथकाला देण्यात आले आहेत. दरम्यान तपास पथकाला संपूर्ण सहकार्य केलं जाईल असं राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालकाच्या हत्या प्रकरणाचा निकाल 20 जूनला देण्याचा निर्णय विशेष न्यायालयानं आज दिला. निकाल तयार करण्यासाठी आणखी 2 ते 3 दिवस लागतील असं विशेष न्यायालयाचे न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी सांगितलं. निंबाळकर आणि त्यांचे चालक समत काझी यांच्या हत्येचा आरोप माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यावर आहे. 3 जून 2006 पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समत काझी यांची कळंबोलीत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. राजकीय वैमनस्यामुळे पद्मसिंह पाटील यांनी निंबाळकर यांच्या हत्येची सुपारी दिली असा ठपका CBI ठेवला होता. या प्रकरणात त्यांना 2009 अटक करण्यात आली होती. त्याच वर्षी सप्टेंबर महिन्यात अलिबाग सत्र न्यायालयानं त्यांची जामिनीवर सुटका केली होती. पाटील यांच्यासह लातूर इथले व्यावसायिक सतीश मंदाडे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे माजी अधिकारी मोहन शुक्ला हे या प्रकरणातले सह आरोपी आहेत.

0: शिकागो येथील भारतीय दूतावासाच्या प्रांगणात आज स्वामी विवेकानंद यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. या पुतळ्याचं अनावरण करताना भारतीय राजदूत विनय मोहन क्वात्रा म्हणाले की स्वामी विवेकानंद यांच्या जागतिक बंधुत्वाचा आणि सेवेचा संदेश आजही मनामनात असून त्यांनी जगभरात वेद आणि योगाचा प्रसार केला. ओमानच्या किनारी भागात हल्ल्यात सापडलेल्या एमटी सेटबेल्लो जहाजातले 21 भारतीय खलाशी सुखरूप मायदेशी परतले आहेत. ओमानच्या किनारी भागात या जहाजावर काही दिवसांपूर्वी हल्ला झाला होता. यात 3 खलाशांना आपले प्राण गमवावे लागले. हल्ला होताच ओमान सागरी सुरक्षा केंद्राला याची माहिती देण्यात आली. त्यानंतर लगेच बचाव आणि शोध मोहीम सुरू करण्यात आली. यातले 21 खलाशांना वाचवण्यात यश आलं. हे सर्व खलाशी आता भारतात परतले आहेत. भारतात परतण्यापूर्वी ओमानमधल्या भारतीय दूतावासानं या खलाशांशी संवाद साधला आणि त्यांच्या धैर्याचं कौतुक केलं. अफगाणिस्तान सरकारनं महिलांवरील कारवाई मागे घ्यावी तसंच देशातल्या विविध उपद्रवी गटांचा बंदोबस्त करावा असा ठराव संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत मंजूर करण्यात आला आहे. अफगाणिस्तानमधल्या हेरत इथं वेशभूषेचे नियम मोडल्याप्रकरणी सरकारनं 30 महिलांना अटक केली. या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रात हा ठराव मंजूर करण्यात आला आहे. FIH हॉकी चषक स्पर्धेच्या महिला गटात भारतीय संघानं 6 गुण मिळवून उपांत्य फेरी गाठली आहे. न्यूझीलंडमध्ये ऑकलंड इथं झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात भारतानं जपानचा 2-1 गोलनं पराभव केला. भारताच्या सलीमा तेटे आणि लाल रेमसियामी यांनी प्रत्येकी 1 गोल केला तर जपानसाठी हिरामित्सू आईने 1 गोल केला. भारतीय संघ आतापर्यंत अपराजित राहिला असून गुणतालिकेत अग्रस्थानी आहे. पुरुष गटात भारताचा सामना आज जर्मनीबरोबर होणार आहे. स्पर्धेतल्या पहिल्या सामन्यात भारताला नेदरलँड्सकडून पराभव पत्करावा लागला. भारतीय महिला हॉकी संघाची मिडफिल्डर ज्योतीनं मंगळवारी FIH महिला स्पर्धेत जपानविरुद्ध आपला 100वा आंतरराष्ट्रीय सामना खेळून एक महत्वपूर्ण टप्पा गाठला आहे. हॉकी इंडियानं याप्रसंगी तिचं अभिनंदन करत तिच्या योगदानाची दखल घेतली. मूळची हरियाणाची रहिवासी असलेल्या ज्योतीनं 2019 मलेशियाविरुद्धच्या द्विपक्षीय कसोटी मालिकेतून आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं. आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ज्योतीनं अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. 2022 बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा ती एक भाग होती. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत केप वर्दे या लहानशा देशानं अतुलनीय खेळाचं प्रदर्शन करत स्पेनसारख्या बलाढ्य संघाविरुद्धचा सामना बरोबरीत सोडवला. दोन्ही संघांना या सामन्यात एकही गोल करता आला नाही. केप वर्देचा 40 गोलकीपर वोझिम्पा यांना स्पेनला एकही गोल करण्याची संधी दिली नाही. इराण आणि न्यूझीलंड यांच्यातला सामना देखील 2-2 असा बरोबरीत सुटला. बेल्जियम आणि इजिप्त यांच्यातला सामना सुद्धा 1-1 असा बरोबरीत सुटला. सौदी अरेबिया आणि उरुग्वे यांच्यातला सामना सुद्धा 1-1 असा बरोबरीत सुटला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना स्लोवाकियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधाच्या विक्रीवर बंदी. नीट UG फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर टेलिग्रामच्या वापरावर निर्बंध. अयोध्येतल्या राम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणग्यामधल्या गैरव्यवहाराच्या आरोपांची SIT चौकशी सुरू. आणि FIH हॉकी चषक स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: बहुत ही प्रेरणादायक बातें भी लिखते थे तो ऐसा उनका खतों का सिलसिला चलता रहा. उनके खत आज भी इनके लिए यादगार विरासत की तरह है.

आकाशवाणी मुंबई गौरी देशमुख प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधाच्या विक्रीवर बंदी. राज्य सरकारकडून प्रत्येक महिला बचत गटाला 1 हेक्टर जमीन 5 वर्षांसाठी लीजवर मिळणार. पवनराजे निंबाळकर यांच्या हत्या प्रकरणाचा निकाल सीबीआयचं विशेष न्यायालय शनिवारी जाहीर करणार. अयोध्येतल्या राम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणग्यांमधल्या गैरव्यवहाराच्या आरोपांची एसआयटी चौकशी सुरू. आणि एफआयएच हॉकी चषक स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत. डॉक्टरच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधासह कोणत्याही प्रकारच्या सिरपची थेट विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. यामुळे ग्रामीण भागात सुद्धा डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याची औषधं मिळणार नाहीत. औषधांची गुणवत्ता आणि रुग्णांच्या हिताचा विचार करून केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे. द्रवरूप औषध अर्थात सिरपच्या निर्मितीला आणि विक्रीला कायद्याच्या कठोर चौकटीत आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. अन्न आणि औषध कायद्याच्या 7व्या नियमातून काढून टाकण्यात आलं असून त्यामुळे त्याची थेट विक्री करता येणार नाही असं मंत्रालयानं जारी केलेल्या सूचनेत म्हटलं आहे. निकृष्ट आणि बाद झालेल्या कफ सिरपची विक्री थांबवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. राज्यातल्या प्रत्येक महिला बचत गटाला 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकर शासकीय जमीन 5 वर्षांच्या लीजवर देण्याचा

निर्णय महसूल विभागाने घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात बातमीदारांशी बोलताना ही माहिती दिली. महिला बचत गटांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना राज्यभर राबवली जाणार आहे. या योजनेअंतर्गत बचत गटांना चारा पिकं, नेपियर गवत, बांबू यांची लागवड करण्यासाठी तसंच चराऊ जमीन विकासाकरता 1,00,000 रुपयांचं अनुदान दिलं जाणार आहे. बचत गटांना उपलब्ध करून दिलेल्या जमिनीतून मिळणाऱ्या उत्पन्नात शासनाचा कोणताही वाटा नसेल. संपूर्ण उत्पन्न महिला बचत गटांनाच मिळणार आहे. महसूल विभागाच्या पडीत जमिनींचा उत्पादक वापर व्हावा आणि त्यावरचं अतिक्रमण रोखलं जावं यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्य सरकारनं ग्रामीण पेयजल धोरण जाहीर केलं आहे. त्याअंतर्गत ग्रामीण भागातल्या पाणी टंचाईच्या प्रश्नावर प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचं नियोजन आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज हे धोरण जाहीर झालं. यात पाणी पुरवठ्याच्या विविध योजना एकत्र करून स्वच्छ, निर्जंतुक आणि दर्जेदार पाणी पुरवण्यात येणार आहे. विकसित भारत जी रामजी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियमात बदल करणारा अध्यादेश जारी करायलाही मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची अंतिम मुदतवाढ राज्य सरकारनं दिली आहे. याशिवाय ड्रोन आणि तत्सम उपकरणांच्या निर्मितीच्या धोरणाला मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. 5 जुलैपर्यंत राज्यातल्या सर्व आदिवासी आश्रमशाळांमधल्या विद्यार्थ्यांना गणवेश दिले जातील असं आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांनी काल नाशिकमध्ये सांगितलं. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रत्येक आश्रमशाळेत परिचारिकेची नियुक्ती करण्यात आली आहे असं उईके म्हणाले. काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालकाच्या हत्या प्रकरणाचा निकाल 20 जूनला देण्याचा निर्णय मुंबईतल्या विशेष सीबीआय न्यायालयानं आज दिला. निकाल तयार करण्यासाठी आणखी 2 ते 3 दिवस लागतील असं न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी सांगितलं. निंबाळकर आणि त्यांचे चालक समत काझी यांच्या हत्येचा आरोप माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यावर आहे. 3 जून 2006 रोजी पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समत काझी यांची नवी मुंबईत कळंबोली इथं गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. राजकीय वैमनस्यामुळे पद्मसिंह पाटील यांनी निंबाळकर यांच्या हत्येची सुपारी दिली असा ठपका सीबीआयनं ठेवला होता. या प्रकरणात त्यांना 2009ला अटक झाली होती. त्याच वर्षी सप्टेंबरमध्ये अलिबाग सत्र न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली होती. पश्चिम बंगालमधल्या तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर खासदारांच्या गटाला मान्यता द्यायची की नाही हे ठरवण्याआधी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, बंडखोर खासदार आणि ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालच्या खासदारांची भेट घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. सभापतींच्या कार्यालयाकडून तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांना काल बोलावणं आलं होतं. मात्र त्याचवेळी बॅनर्जी यांची ईडी चौकशी सुरू होती, त्यामुळे त्यांना चौकशीला बॅनर्जी यांना बोलावल्याची माहिती सभापतींच्या कार्यालयाने तृणमूलचे खासदार कीर्ती आझाद यांना दिली तेव्हा बॅनर्जी ईडीच्या चौकशीला सामोरं जात असल्याने येऊ शकत नसल्याचं आझाद यांनी सांगितलं. केंद्र सरकारनं 22 तारखेपर्यंत देशात टेलिग्राम या सोशल मीडिया वेबसाईटच्या वापरावर निर्बंध लादले आहेत. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी नीट यूजी 2026ची फेरपरीक्षा 21 जून रोजी होणार असल्यानं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे. आगामी परीक्षेचा पेपर विकण्याचा दावा करणारे अनेक बनावट आणि लोकांची फसवणूक करणारे संदेश या ऍपवर झळकत आहेत. अशाच एका प्रकरणात अहमदाबाद पोलिसांच्या सायबर विभागानं काही जणांना अटक केली आहे. टेलिग्राम चॅनलच्या विविध माध्यमातून ते पेपर विकण्याचा दावा करत होते. गेल्या महिनाभरात त्यांनी विद्यार्थी आणि पालकांकडून सुमारे 1.5 कोटी रुपये गोळा केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. त्यामुळे एनटीएनं टेलिग्रामवर निर्बंध लादण्याची शिफारस केली होती. काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला आहे. नागपुरात वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. तरुणांच्या प्रश्नावर काँग्रेस जनता पार्टी राज्यभर आंदोलन करणार असल्याचं ते म्हणाले.

प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणीच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अयोध्येतल्या राम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणग्या आणि दागिन्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या आरोपाचा तपास आज विशेष तपास पथकानं सुरू केला. लखनौचे विभागीय आयुक्त विजय विश्वास पंत यांच्या नेतृत्वाखालच्या या पथकात पोलीस महानिरीक्षक किरण एस आणि अर्थ विभागाचे विशेष सचिव नील रतन यांचा समावेश आहे. या पथकानं काल अयोध्या मंदिराची आवाराची पाहणी केली. कोल्हापूर अन्न औषध प्रशासनानं गेल्या महिनाभरात जिल्ह्यात 17 ठिकाणी कारवाई करत 22 लाख रुपयांचे भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थ जप्त केले आहेत. या कारवाईत पामतेल किंवा इतर वनस्पती तेल, स्टार्च, सोया प्रोटीन यांच्या मिश्रणातून तयार करण्यात आलेलं पनीरही मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आलं. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदी मेघराज राजे भोसले आणि उपाध्यक्षपदावर धनाजी यमकर आणि आनंद शिंदे यांची निवड करण्यात आली. मुख्य कार्यवाह पदावर अभिनेता सुशांत शेलार याची निवड झाली आहे. खजिनदारपदी सुनील महाजन यांची निवड झाली आहे, तर सहखजिनदारपदाची जबाबदारी शरद चव्हाण यांच्याकडे आली आहे. बीड शहरात जिल्हाधिकारी कार्यालयावर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं बळीराजा ट्रॅक्टर गर्जना मोर्चा काढण्यात आला. कर्जमाफी नको, कर्जमुक्ती द्या अशी घोषणा यावेळी देण्यात आली. वाढवण बंदराला जोडणाऱ्या ग्रीनफील्ड महामार्गासाठी डहाणू तालुक्यातल्या बावडा गावातून कालपासून जमिनीचा ताबा घेण्याला सुरुवात झाली. पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात कारवाई सुरू झाली आहे. वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीनं कारवाईला तीव्र विरोध केला, त्यावेळी पोलिसांनी समितीच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं. एफआयएच हॉकी चषक स्पर्धेच्या महिला गटात भारतीय संघानं 6 गुण मिळवून उपांत्य फेरी गाठली आहे. न्यूझीलंडमध्ये ऑकलंड इथं झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात भारताने जपानचा 2-1 पराभव केला. भारताच्या सलीमा तेटे आणि लालरेम सियामीनं प्रत्येकी 1 गोल केला. पुरुष गटात भारताचा सामना आज जर्मनी बरोबर होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधाच्या विक्रीवर बंदी. राज्य सरकारकडून प्रत्येक महिला बचत गटाला 1 हेक्टर जमीन 5 वर्षांसाठी लीजवर मिळणार. पवनराजे निंबाळकर यांच्या हत्या प्रकरणाचा निकाल सीबीआयचे विशेष न्यायालय शनिवारी जाहीर करणार. अयोध्येतल्या राम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणग्यांमधल्या गैरव्यवहाराच्या आरोपांची एसआयटी चौकशी सुरू. आणि एफआयएच हॉकी चषक स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

मंडळी, आपण नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारत असतो, माहिती जाणून घेत असतो. तसंच आज आपण गप्पा मारणार आहोत इंटरनेट स्लँग्स, आपल्या पिढीची भाषा या विषयावर. मित्रांनो, आजच्या डिजिटल युगात आपण ज्या वेगाने जगतोय त्या वेगानेच आपली भाषा देखील बदलते. एकेकाळी संवादासाठी पत्र, नंतर दूरध्वनी आणि त्यानंतर मोबाईलचा वापर झाला. पण गेल्या 2 दशकांमध्ये इंटरनेटनं आपल्या संवादाच्या पद्धतीत अशी क्रांती घडवून आणली आहे की आजच्या तरुण पिढीची एक स्वतंत्र भाषा निर्माण झाली आहे. या भाषेला आपण इंटरनेट स्लँग किंवा डिजिटल स्लँग म्हणतो. ही केवळ काही शब्दांची यादी नाहीये, तर ती एका संपूर्ण पिढीची अभिव्यक्ती, विचार करण्याची पद्धत आणि जगाशी जोडून घेण्याचे माध्यम बनली आहे. म्हणजे आज जर एखाद्या तरुणानं LOL, OMG, BRB, BTW, IDK, GOAT, FOMO, YOLO असे शब्द वापरले तर त्यामागे केवळ संक्षिप्त रूप नसतं, तर त्या शब्दांमध्ये संपूर्ण भावना दडलेली असते. काय आहे ना, इंटरनेट स्लँग म्हणजे कमी शब्दांमध्ये जास्त अर्थ व्यक्त करण्याची कला. ही भाषा जलद, प्रभावी आणि डिजिटल जगाच्या गतीशी सुसंगत आहे.

मित्रांनो, इंटरनेट स्लँगचा जन्म हा इंटरनेटच्या सुरुवातीच्या काळात झाला, जेव्हा चॅट रूम्स, मेसेज बोर्ड्स आणि SMS यांचा वापर वाढू लागला, तेव्हा अक्षरांची मर्यादा आणि टायपिंगसाठी लागणारा वेळ कमी करण्यासाठी लोकांनी शब्दांचं संक्षिप्त रूप वापरण्यास सुरुवात केली, म्हणजेच लाफिंग आउट लाऊडचं LOL, ओ माय गॉडचं OMG आणि बी राईट बॅकचं BRB अशा स्वरूपात

यातील शब्द सर्वप्रथम लोकप्रिय झाले. त्यानंतर सोशल मीडिया, मीम संस्कृती आणि स्मार्टफोनच्या प्रसारामुळे या भाषेचा वेगाने विस्तार झाला. विशेष म्हणजे इंटरनेट स्लँग्स केवळ इंग्रजी शब्दांपुरता मर्यादित राहिली नाही. भारतातही तरुणांनी हिंदी, मराठी, तमिळ, बंगाली आणि इतर अनेक भाषांमध्ये डिजिटल स्लँग तयार केली. झकास, भारी, सॉलिड, वाईब, फील यासारखे शब्द आजच्या ऑनलाईन संवादाचा भाग बनलेत. अनेकदा इंग्रजी आणि स्थानिक भाषेचं मिश्रण करून तयार होणारी ही भाषा आपल्या सांस्कृतिक बदलांचंही प्रतिबिंब दाखवते. बऱ्याचदा इंटरनेट स्लँगकडे भाषेचा ऱ्हास म्हणून पाहिलं जातं. संक्षिप्त शब्दांमुळे व्याकरण मागे पडले की काय असं वाटू लागतं. परंतु भाषाशास्त्रज्ञ मात्र याबद्दल वेगळं मत मांडतात. त्यांच्या मते भाषा ही सतत बदलणारी आणि विकसित होणारी गोष्ट आहे. प्रत्येक पिढी ही आपल्या स्वतःची शब्दसंपत्ती तयार करते. जसं पूर्वीच्या काळात विविध बोलीभाषा विकसित झाल्या, तसंच आजच्या डिजिटल युगात इंटरनेट स्लँग विकसित होत आहेत. इंटरनेट स्लँगचं सर्वात मोठं वैशिष्ट्य असतं की ते लोकांना एकमेकांशी जोडतं. एखादा तरुण जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी काही विशिष्ट स्लँगचा अर्थ त्याला लगेच समजू शकतो. त्यामुळे जागतिक पातळीवर संवाद हा अधिक सुलभ होतो. ही भाषा डिजिटल समुदायाची ओळख बनते आणि लोकांना एका मोठ्या नेटवर्कचा भाग असल्याची जाणीव करून देते. मात्र याचा अर्थ असा नाहीये की पारंपरिक भाषेचं महत्व कमी झालंय. इंटरनेट स्लँग आणि औपचारिक भाषा या दोन्हींचं आपलं आपलं असं स्थान आहे. मित्रांशी गप्पा मारताना किंवा सोशल मीडियावर पोस्ट करताना स्लँग उपयोगी पडते, परंतु नोकरीसाठी अर्ज करताना, अधिकृत ईमेल लिहिताना किंवा शैक्षणिक लेखन करताना प्रमाण भाषेचा वापर हा आवश्यक असतो. त्यामुळे खरं कौशल्य म्हणजे कोणत्या प्रसंगी कोणती भाषा वापरायची हे समजणं.

0: What's happening, baby?
1: आज अनेक तरुण इंटरनेट स्लँगचा वापर करून सर्जनशीलतेची नवीन उदाहरणं निर्माण करतायत. डिजिटल कॉन्टेंटच्या माध्यमातून ते आपल्या कल्पना जगापर्यंत पोहोचवतायत. इंटरनेट स्लँग ही केवळ संवादाची पद्धत नसून ती आधुनिक सर्जनशीलतेचं साधन बनली आहे. या भाषेच्या माध्यमातून विनोद, भावना, अनुभव आणि सामाजिक निरीक्षणं अत्यंत प्रभावीपणे व्यक्त केली जातात. त्यामुळे आपण तरुणाईनं एक गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे की इंटरनेट स्लँगचा वापर करताना जबाबदारी देखील तितकीच महत्वाची असते. एखादा शब्द विनोद म्हणून वापरला गेला तरी दुसऱ्याला दुखावू शकतो. त्यामुळे ऑनलाईन संवाद करताना संवेदनशीलता, आदर आणि सकारात्मकता जपणं हे आवश्यक आहे. तंत्रज्ञान जितकं शक्तिशाली आहे तितकंच त्याच्या वापराची जबाबदारीही मोठी आहे. आजची पिढी इतिहासातील पहिली अशी पिढी आहे जी पूर्णपणे डिजिटल वातावरणात वाढतीये. त्यामुळे इंटरनेट स्लँग ही त्यांची नैसर्गिक भाषा बनली आहे. ही भाषा त्यांची ओळख, त्यांची संस्कृती आणि त्यांचा काळ प्रतिबिंबित करते. उद्या कदाचित नवीन तंत्रज्ञान येईल, नवे प्लॅटफॉर्म्स तयार होतील आणि नवीन स्लँग शब्दही जन्माला येतील. पण संवाद अधिक वेगवान, अधिक सर्जनशील आणि अधिक जागतिक बनविण्यात इंटरनेट स्लँगचं योगदान कायम स्मरणात राहील. मित्रांनो, भाषा बदलते, समाज बदलतो आणि तंत्रज्ञानही बदलतं. परंतु प्रत्येक बदलामध्ये शिकण्याची आणि प्रगती करण्याची संधी दडलेली असते. इंटरनेट स्लँगकडे केवळ नवीन शब्दांच्या संग्रहाप्रमाणे न पाहता एका संपूर्ण पिढीच्या अभिव्यक्तीच्या माध्यमाप्रमाणे पाहिलं पाहिजे. कारण ही केवळ इंटरनेटची भाषा नाहीये, तर ती आपल्या काळाची, आपल्या अनुभवांची आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या पिढीची भाषा आहे. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yuvani@mumbai.gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. याच सोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

0: श्रोतेहो, आताच आपण युववाणी हा कार्यक्रम ऐकलात. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: मंडळी, गॅस सिलेंडरची काळजी कशी घ्यावी, अपघात कसे टाळावेत, अवैध विक्री होत असेल तर काय करावं, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. अवश्य ऐका बलसागर भारत हो. सामाजिक कार्यकर्ते नितीन सोळंके यांची मुलाखत. बुधवार दिनांक 17 जून रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 18 जून रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो.
0: श्रोतेहो, दिनांक 17 जून रोजी 11:05 ते दुपारी 12 वाजेपर्यंत सहज संवाद लेखक दिग्दर्शक अभिनेता स्टँडअप कॉमेडियन सारंग साठे यांच्याबरोबर संवाद. विषय आहे स्टँडअप कॉमेडी आणि जेनझी. संवादिका आहेत सुलभा सौमित्र. अवश्य ऐका सहज संवाद 17 जून रोजी 11:05 प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍप सहित 558 kHz वर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: एक जानी मानी पेंटर जो अपने कैनवस और ब्रश से रचते हैं एक जादुई दुनिया, एक सम्मोहक यात्रा।
1: हमारे देश के प्रमुख चित्रकार जगदीश
2: स्वामीनाथन। मंडळी, गॅस सिलेंडरची काळजी कशी घ्यावी, अपघात कसे टाळावेत, अवैध विक्री होत असेल तर काय करावं, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया अवश्य ऐका बलसागर भारत हो। सामाजिक कार्यकर्ते नितीन सोळंके यांची मुलाखत बुधवार दिनांक 17 जून रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 18 जून रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत।

यानंतरची उद्घोषणा लगेचच. प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून.

आकाशवाणी मुंबई राजेश शर्भाते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरणाला मंत्रिमंडळाची मान्यता. राज्य सरकारकडून प्रत्येक महिला बचत गटाला 1 हेक्टर जमीन 5 वर्षांसाठी लीजवर मिळणार. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषध विक्रीवर बंदी. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ब्रिटिश सरकारकडे 10 वेळा दयेसाठी अर्ज दाखल केला होता असा सात्यकी सावरकर यांचा न्यायालयात जबाब. आणि FIH चषक हॉकी स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत. राज्याच्या ग्रामीण भागातल्या पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाययोजनांवर भर देणारं महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरण 2026 जाहीर करण्यात आलं आहे. आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या धोरणाला मान्यता देण्यात आली. विविध योजनांचं एकत्रीकरण करून हे धोरण राबवलं जाणार आहे. स्वच्छ निर्जंतुक तसंच दर्जेदार पाणीपुरवठा व्हावा यासाठी तसंच योजना चांगल्या रीतीनं राबवण्यासाठी दीर्घकालीन नियोजन यानिमित्तानं केलं जाणार आहे. जलजीवन मिशनच्या अंतर्गत ग्रामीण भागात किमान 150 रुपये आणि कमाल 400 रुपये पाणीपट्टी सरकारनं निर्धारित केली आहे. विकसित भारत जी राम जी कायद्यातल्या तरतुदींशी सुसंगत बदल महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियमात केले जाणार आहेत. या तरतुदी तसंच अध्यादेश जारी करायला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची अंतिम मुदतवाढ द्यायचा निर्णय सरकारनं घेतला. त्यासाठी संबंधित अधिनियमात सुधारणा करायला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. यासोबतच ड्रोन आणि तत्सम उपकरणांच्या उत्पादनासाठीच्या महाराष्ट्र स्वयंचलित प्रणाली धोरणालाही आजच्या बैठकीत मान्यता मिळाली. राज्यातल्या प्रत्येक महिला बचत गटाला 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकर शासकीय जमीन 5 वर्षांच्या लीजवर द्यायचा निर्णय महसूल विभागानं घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात बातमीदारांशी बोलताना ही माहिती दिली. महिला बचत गटांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना राज्यभर राबवली जाणार आहे. या योजनेअंतर्गत बचत गटांना चारा पिकं नेपियर गवत बांबू यांची लागवड करण्यासाठी तसंच चराव जमीन विकासासाठी 1 लाख रुपयांचं अनुदानही दिलं जाणार आहे. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधासह कोणत्याही प्रकारच्या सिरपची थेट विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात सुद्धा डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याची औषधं मिळणार नाहीत. औषधांची गुणवत्ता आणि रुग्णाच्या हिताचा विचार करून केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे. द्रवरूप औषध अर्थात सिरपच्या निर्मितीला आणि विक्रीला कायद्याच्या कठोर चौकटीत आणण्यासाठी तसंच निकृष्ट आणि बाद झालेल्या कफ सिरपची विक्री थांबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारनं महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी 733 कोटी रुपयांची योजना मंजूर केली आहे. त्यातला 60% निधी केंद्र सरकार देणार असून उर्वरित निधी राज्य सरकार देईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. सागरी सुरक्षा ड्रग्ज विरोधी मोहीम सायबर सुरक्षा AI तंत्रज्ञानाचा अधिक वापर नागरिकांची सुरक्षा आधुनिक शस्त्र वाहने यासारख्या गोष्टींसाठी या निधीचा वापर होईल असं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. संमतीनं किंवा न्यायालयाच्या आदेशानुसार कुटुंबातल्या वाटणीच्या जमिनीची मोजणी करायची असेल तर केवळ 200 रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. जमीन मोजणीची प्रक्रिया जलद करून घेण्याची इच्छा असणाऱ्यांना आता अतिरिक्त शुल्क भरून ही सुविधा सरकारनं उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार नियमित मोजणी 3 महिन्यात तर जलद मोजणी महिनाभरात होईल. काँग्रेस जनता पार्टीनं आज नागपुरात संविधान चौकात आंदोलन केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारपर्यंत राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी केली. खंजेरी वादक सत्यपाल महाराज वर्ध्यातले शिक्षक नितेश कराड

0: यांच्यासह हजारो तरुण तरुणी तसंच नागरिक या शांततापूर्ण आंदोलनात उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी शिक्षा कमी करण्याच्या उद्देशानं ब्रिटिश सरकारकडे 10 वेळा दयेसाठी अर्ज दाखल केला होता, असा जबाब सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी दिला आहे. मात्र या अर्जांमध्ये फारशी नम्रता किंवा ब्रिटिशांप्रती निष्ठा दाखवण्याचा प्रयत्न नव्हता, असंही ते म्हणाले. सावरकरांच्या माफीनाम्यासंदर्भात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भातल्या मानहानीच्या खटल्याची सुनावणी पुण्यातल्या MP MLA न्यायालयात सुरू आहे. त्यात उलट तपासणीच्या वेळी सात्यकी सावरकर यांनी हा जबाब दिला आहे. अशा प्रकारचा दयेचा अर्ज सादर करणं कुठल्याही कायद्यांना बंधनकारक नव्हतं, त्यामुळे सावरकरांनी स्वेच्छेनं हा अर्ज केला होता, असंही सात्यकी सावरकर म्हणाले. राजगुरू बटुकेश्वर दत्त अशफाउल्ला खान यांनी अशा प्रकारचा दयेचा अर्ज केला नव्हता, असंही ते जबाबात म्हणाले. काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालकाच्या हत्या प्रकरणाचा निकाल 20 जूनला देणार असल्याचं मुंबईतल्या विशेष CBI न्यायालयानं आज स्पष्ट केलं. 3 जून 2006 पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी यांची नवी मुंबईतल्या कळंबोलीत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येचा आरोप माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यावर आहे. या प्रकरणात त्यांना 2009 अटक झाली होती. त्याच वर्षी सप्टेंबर महिन्यात अलिबाग सत्र न्यायालयानं त्यांची जामिनावर सुटका केली होती. पाटील यांच्यासह लातूर इथले व्यावसायिक सतीश मंदाडे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे माजी अधिकारी मोहन शुक्ला हे या प्रकरणातले सहआरोपी आहेत. FIH हॉकी चषक स्पर्धेत भारताच्या महिला संघानं 6 गुण मिळवून उपांत्य फेरी गाठली आहे. न्यूझीलंडमध्ये ऑकलंड इथं झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात भारतानं जपानचा 2-1 पराभव केला. भारताच्या सलीमा तेटे आणि लालरेम सियामी यांनी प्रत्येकी 1 गोल केला, तर जपानसाठी हिरामित्सू आईनं 1 गोल केला. भारतीय संघ आतापर्यंत अपराजित राहिला असून गुणतालिकेत अग्रस्थानी आहे. सागरी परिसंस्थेत महत्वाचा घटक असलेल्या समुद्री कासवांच्या संवर्धनासाठी दरवर्षी 16 जूनला जागतिक समुद्री कासव दिन साजरा केला जातो. ऑलिव्ह रिडले या दुर्मिळ कासवांच्या संवर्धनाविषयीची अधिक माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: यंदाच्या हंगामात कोकणातल्या 56 किनाऱ्यांवर ऑलिव्ह रिडले कासवांच्या 1724 घरट्यांची नोंद झाली. त्यातून 1,08,596 पिल्लांना यशस्वीरित्या समुद्रात सोडण्यात आलं. रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक 964 घरटी नोंदवली गेली आणि त्यातून सर्वाधिक 54,277 पिल्लं समुद्रात सोडण्यात आली. रायगड जिल्ह्यात 22 घरट्यांमधून 1,044 तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात 738 घरट्यांमधून 53,325 पिल्लं समुद्रात सोडण्यात आली. यंदा रत्नागिरीतल्या वेळणेश्वर, वरवडे, नेवरे, ढोकमळे, पूर्णगड, सालदुरे अशा काही किनाऱ्यांवर कासवांची घरटी प्रथमच आढळली. कासव मित्र, ग्रामस्थ, मच्छीमार, स्वयंसेवी संस्था आणि वनविभागाचा कांदळवन कक्ष यांच्या एकत्रित प्रयत्नांमधून हे यश प्राप्त झालंय. आकाशवाणी बातम्यांसाठी अनिकेत कोणकर, रत्नागिरी.
0: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी आपल्यावर केलेल्या आरोपांची चौकशी करणाऱ्या चांदीवाल आयोगाचा अंतिम अहवाल प्रसिद्ध करावा अशी मागणी माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. राज्यपाल विष्णू देव वर्मा यांना लिहिलेल्या पत्रात देशमुख यांनी म्हटलं आहे की न्यायमूर्ती चांदीवाल आयोगाचा अहवाल राज्य शासनाला मिळालेल्या 4 वर्ष उलटून गेली तरी अद्याप तो प्रसिद्ध केलेला नाही. हा पूर्ण अहवाल प्रसिद्ध करण्याचे निर्देश राज्य शासनाला द्यावेत, तसंच अहवाल प्रसिद्ध करण्यासाठी विलंब झाल्याची कारणंही जाहीर करावीत अशी विनंती त्यांनी राज्यपालांना केली आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात उल्लेखनीय वाढ झाली. येत्या 2 दिवसात विदर्भात काही ठिकाणी तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महाराष्ट्र ग्रामीण पेय जल धोरणाला मंत्रिमंडळाची मान्यता. राज्य सरकारकडून प्रत्येक महिला बचत गटाला 1 हेक्टर जमीन 5 वर्षांसाठी लीजवर मिळणार. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषध विक्रीवर बंदी. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ब्रिटिश सरकारकडे 10 वेळा

0: दयेसाठी अर्ज दाखल केला होता असा सात्यकी सावरकर यांचा न्यायालयात जबाब. आणि FIH चषक हॉकी स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी, त्याचबरोबर प्रसारभारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर देखील तुम्ही आमचे कार्यक्रम ऐकू शकता. संध्याकाळचे 7:10 झाली आहेत.

श्रोते हो, आपण ऐकत आहात 558 किलोवॅट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 होत आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोतेहो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल स्लोवाकिया या युरोपीय देशाला भेट दिली. प्रधानमंत्र्यांचा हा दौरा दोन्ही देशांमधील धोरणात्मक आणि द्विपक्षीय सहकार्याला नवी दिशा देणारा ठरला आहे. याच अनुषंगानं या दौऱ्याशी संबंधित विविध पैलूंची चर्चा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये करणार आहोत. श्रोतेहो, स्लोवाकिया हा मध्य युरोपमधला एक छोटासा देश, पण बदलती जागतिक समीकरणं आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अनुषंगानं युरोपीय महासंघाचा एक महत्वाचा सदस्य असलेला हा देश धोरणात्मकदृष्ट्या भारतासाठी महत्वाचा आहे. विशेषतः संरक्षण, वाहन उद्योग आणि प्रगत तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये स्लोवाकियाची क्षमता मोठी असून भारताला युरोपीय बाजारपेठेत आपलं स्थान अधिक मजबूत करण्यासाठी या देशाचं सहकार्य मोलाचं ठरणार आहे. याशिवाय संयुक्त राष्ट्रसंघासारख्या आंतरराष्ट्रीय मंचावर भारताच्या भूमिकेला आणि विविध मुद्द्यांना सकारात्मक पाठिंबा मिळण्याच्या दृष्टीनंही स्लोवाकिया महत्वाचा असणार आहे. म्हणूनच तर स्लोवाकियासोबत राजनैतिक चौकटीच्या पलीकडे जात दोन्ही देशांमध्ये दृढ आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध प्रस्थापित करण्याच्या उद्देशानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्लोवाकियाला भेट दिली. या भेटीतून देशाच्या सर्वसमावेशक परराष्ट्र धोरणाचीच प्रचिती येते. याच अनुषंगानं आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीनं भारतासाठी स्लोवाकियाचं महत्व समजावून सांगत आहेत राज्यशास्त्राचे प्राध्यापक आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक संदेश सामंत.
1: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच मध्य युरोपातल्या स्लोवाकिया या देशाचा सुद्धा दौरा केला. G7 साठी ते फ्रान्सला जात असतानाच त्यांनी स्लोवाकियाचा सुद्धा दौरा केला. स्लोवाकियाबद्दल एक गोष्ट म्हणायची म्हणजे 1993 स्लोवाकिया हा देश स्वतंत्र झाला, म्हणजेच शीतयुद्धानंतर हा देश स्वतंत्र झाला. पण तेव्हापासून आज तागायत कोणत्याही भारतीय पंतप्रधानाने स्लोवाकिया या देशाला भेट दिली नव्हती. आणि हे एक महत्वाचं कारण आपल्याला बघता येतं किंवा हे या दौऱ्याचं हायलाईट म्हणता येतं की पहिल्यांदाच भारताच्या पंतप्रधानाने स्लोवाकिया या देशाला भेट दिली आहे. आता या भेटीचं महत्त्व काय? तर ही फक्त सिम्बॉलिक भेट आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही, तर यात काही महत्त्वाचे मुद्देसुद्धा आपल्याला लक्षात घेतले पाहिजे. एक म्हणजे मध्य युरोपात भारताची उपस्थिती फारशी आपल्याला दिसत नाही, कारण भारत आणि युरोप यांचे जर आपण संबंध पाहिले तर हे मुख्यत्वे करून इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स असे पारंपरिक मित्रांसोबत आहेत. पण आता भारताला पूर्व युरोप असेल किंवा मध्य युरोप असेल यांच्याशी सुद्धा आपले संबंध घनिष्ठ करणं महत्वाचं वाटू लागले. आणि त्याचसाठी स्लोवाकिया सारखे लहान देश सुद्धा या भारताच्या प्रयत्नांमध्ये असले पाहिजे किंवा ते दिसले पाहिजे हा भारत सरकारचा प्रयत्न राहिलाय. या दौऱ्यादरम्यान आपल्या दोन्ही देशांनी एकमेकांचे संबंध हे कॉम्प्रिहेन्सिव्ह पार्टनरशिप म्हणजेच सर्वसमावेशक भागीदारीचा दर्जा देऊन वृद्धिंगत केलेत. याचा अर्थ असा की आता हे संबंध फक्त राजनैतिक संबंध नसतील तर व्यापार, संरक्षण, तंत्रज्ञान, शिक्षण, एनर्जी म्हणजेच ऊर्जा किंवा आजकाल AI सारखी टेक्नॉलॉजी आहे यासारख्या विषयांमध्ये सुद्धा दोन्ही देश आपापलं सहकार्य वाढवतील अशा दृष्टीने हे संबंध वृद्धिंगत केलेले आहेत. या दौऱ्याचा पुढचा भाग किंवा या भेटीतला एक पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे स्लोवाकिया हा टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने म्हणजेच तंत्रज्ञानाच्या दृष्टीने प्रचंड ताकदवान देश आहे. खास करून आपण वाहन उद्योगाचा विचार केला तर स्लोवाकियाकडनं बऱ्याच प्रमाणात तंत्रज्ञान विकत घेणं, भारतात आणणं, वाहन निर्मिती उद्योगाला चालना देणं हे भारत करू शकतो. आणि सध्या जर आपण पाहिलं की आपल्याकडे स्टार्टअप्सला सरकार ज्या पद्धतीने प्रोत्साहन देत आहे या सगळ्याचा विचार करता स्लोवाकियातनं येणारं हे तंत्रज्ञान भारताच्या स्टार्टअप इंडस्ट्रीला, वाहन उद्योगाला

डिजिटल टेक्नॉलॉजी किंवा रेल्वे सारख्या उद्योगांना मोठ्या प्रमाणात चालना देऊ शकतं. या पलीकडे जाऊन भारत आणि स्लोवाकिया यापुढे संरक्षण क्षेत्रात सुद्धा भागीदारी करणार आहेत असा निर्णय घेण्यात आलाय. यात नुसतं संरक्षण तंत्रज्ञानाची देवाणघेवाण नाही तर तंत्रज्ञानाचं हस्तांतरण म्हणजे टेक्नॉलॉजी ट्रान्सफर असेल, सायबर सुरक्षा असेल किंवा अँटी टेररिझम स्ट्रक्चर असेल, दहशतवाद विरोधी सहकार्य असेल, या सगळ्यांवर सुद्धा भर दिला जाणार आहे. AI वगैरेचे मुद्दे आहेच, पण अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे स्लोवाकिया हा जसा युरोपीय महासंघाचा

0: किंवा अँटी टेररिझम स्ट्रक्चर असेल, दहशतवाद विरोधी सहकार्य असेल, या सगळ्यांवर सुद्धा भर दिला जाणार आहे. एआय वगैरेचे मुद्दे आहेच, पण अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे स्लोव्हाकिया हा जसा युरोपीय महासंघाचा एक सदस्य देश आहे, त्याचप्रमाणे तो संयुक्त राष्ट्रांचा सुद्धा एक सदस्य देश आहे. आणि स्लोव्हाकियाने भारताच्या कायमस्वरूपी सदस्यत्वाला म्हणजे युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल म्हणजेच संयुक्त राष्ट्रांची सुरक्षा परिषदेच्या भारताच्या कायमस्वरूपी सदस्यत्वाला पाठिंबा दिलाय. आणि भारत गेल्या अनेक वर्षांपासून या 5 परमनंट मेंबरच्या व्यतिरिक्त 6वा परमनंट मेंबर होण्यासाठी प्रयत्नशील आहे, त्यामुळे स्लोव्हाकियाकडनं मिळालेला पाठिंबा सुद्धा फार महत्वाचा आहे. स्लोव्हाकियाच्या माध्यमातूनच भारताला मध्य युरोप असेल किंवा पूर्वीकडचा युरोप असेल यामध्ये जाण्याचा एक प्रकारचा रस्ता तयार करण्याचं काम या पंतप्रधानांच्या भेटीने केलंय असं आपण म्हणू शकतो. आणि यातला सगळ्यात शेवटचा आणि सर्वात महत्वाचा भाग म्हणजे आपण भारताचं परराष्ट्र धोरण गेल्या काही काळात पाहिलं तर ते मल्टी अलाइनमेंट म्हणजेच बहुध्रुवीय धोरण झालेलं आपल्याला दिसतं किंवा बहुआयामी परराष्ट्र धोरण आपण कुठेतरी स्वीकारल्याचं दिसतं. यात एखादा देश फक्त मोठा आहे का किंवा तो फक्त श्रीमंत आहे का या सगळ्याचा विचार न करता श्रीमंत गरीब जागतिक उत्तरेतले देश जागतिक दक्षिणेतले देश आकाराने मोठे आकाराने लहान देश अशा सर्व देशांशी भारताचे संबंध प्रस्थापित करून विविध पातळींवर आणि विविध विषयांवर या देशांसोबत सहकार्य वाढवून भारताचा कुठेतरी जागतिक प्रभाव वाढवण्याचं किंवा भारताचा जागतिक राजकारणावर असलेला ठसा वाढवण्याचे प्रयत्न हे भारत सरकारतर्फे होताना आपल्याला दिसत आहेत. आणि म्हणूनच भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्लोव्हाकियाचा हा केलेला दौरा फार महत्वाचा आहे असं आपल्याला म्हणावं लागेल.
1: श्रोते हो, या दौऱ्याचं सर्वात मोठं ऐतिहासिक वैशिष्ट्य म्हणजे स्लोव्हाकिया या देशाला भेट देणारे नरेंद्र मोदी हे भारताचे पहिलेच प्रधानमंत्री ठरले आहेत. या भेटीदरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि स्लोव्हाकियाचे प्रधानमंत्री रॉबर्ट फिको यांच्यात अत्यंत सविस्तर आणि सकारात्मक द्विपक्षीय चर्चा पार पडली. दोन्ही नेत्यांनी आपापल्या शिष्टमंडळासह विविध जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर विचार विनिमय केला. या बैठकीनंतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात दोन्ही देशांनी लोकशाही मूल्ये आंतरराष्ट्रीय कायद्यांचा आदर आणि शांततापूर्ण सहअस्तित्वाची तत्वही अधोरेखित केली. या ऐतिहासिक दौऱ्यातली फलनिष्पत्ती केवळ द्विपक्षीय चर्चेपुरती मर्यादित नव्हती. या दौऱ्यात दोन्ही देशांमधले झालेले विविध करार हे आर्थिक आणि तंत्रज्ञान विषयक भागीदारीला गती देणारे ठरले आहेत. या दौऱ्यात भारत आणि स्लोव्हाकिया दरम्यान प्रामुख्यानं व्यापार आणि गुंतवणूक प्रोत्साहन, सायबर सुरक्षा आणि डिजिटल तंत्रज्ञान या क्षेत्रातील सहकार्याबाबतच्या करारांवर शिक्कामोर्तब झालं. हे सर्व करार दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांना एक नवी दिशा देणारे असून भारताला जागतिक पुरवठा साखळीत आणि आर्थिक क्षेत्रात बळकटी देणारे ठरतील. याच पार्श्वभूमीवर या दौऱ्यात झालेले विविध करार आणि त्याचा दोन्ही देशांमधील संबंधांना होणाऱ्या लाभांविषयी अधिक सांगत आहेत राज्यशास्त्राचे प्राध्यापक आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक संदेश सामंत.
0: या संपूर्ण दौऱ्यादरम्यान भारत आणि स्लोव्हाकिया यांच्यात काही करार झाले ज्याची खरं तर आपण माहिती घेणं गरजेचं आहे. आपण जसं पाहिलं की पहिला सर्वात महत्त्वाचा करार म्हणजे भारत आणि स्लोव्हाकिया यांचे राजनैतिक संबंध हे आता कॉम्प्रिहेन्सिव्ह पार्टनरशिप या दर्जाचे झाले आहेत. याच्यामुळे यापुढे संरक्षण, व्यापार, तंत्रज्ञान, शिक्षण, संशोधन या क्षेत्रांमध्ये सुद्धा स्लोव्हाकिया आणि भारत यांच्यात दीर्घकालीन सहकार्य यापुढे शक्य होणार आहे. यानंतरचा एक महत्त्वाचा करार ज्यावर दोन्ही देशांनी स्वाक्षऱ्या केल्या तो म्हणजे लेटर ऑफ इंटेंट ऑन डिफेन्स कोऑपरेशन म्हणजेच संरक्षण सहकार्याबाबत एका उद्दिष्टपत्रावर दोन्ही नेत्यांनी सह्या केल्या. आता हा करार मुळात काय आहे तर संरक्षण उद्योगात दोन्ही देशांनी एकमेकांचं सहकार्य करावं आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे संरक्षण सामग्रीचं संयुक्त उत्पादन करावं. शिवाय तंत्रज्ञान हस्तांतरण आणि संशोधन किंवा विकास या क्षेत्रात दोन्ही देशांनी एकत्र येऊन प्रयत्न करावे असं या करारातनं अपेक्षित आहे. यानंतरचा जो महत्त्वाचा करार झाला तो डिजिटल तंत्रज्ञान सहकार्यातला करार झाला. या अन्वये डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर असेल, ई गव्हर्नन्स असेल, सायबर सुरक्षा असेल किंवा येणारी नवीन नवीन डिजिटल तंत्रज्ञान असेल यामध्ये भारत आणि स्लोव्हाकिया यांची भागीदारी वाढत जावी असा दोन्ही देशांचा उद्देश

0: आहेत. यानंतरचा एक करार झाला तो म्हणजे कामगार स्थलांतर आणि कामगारांची गतिशीलता किंवा लेबर मायग्रेशन अँड मोबिलिटी ज्याला असं म्हटलं जातं. भारत हा कुशल कामगार निर्माण करणारा देश आहे आणि भारतात जे काही विविध कोर्सेस करून कामगारांची निर्मिती होते किंवा जे कामगार उदयाला येत आहेत यांना परदेशात आणि खास करून आता स्लोवाकियात आणि मध्य युरोपात विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्या या अनुषंगाने हा करार झालेला आपल्याला दिसतो. कुशल कामगार हे एका देशातनं दुसऱ्या देशात जावे त्याचप्रमाणे दोन्ही देशातल्या व्यावसायिकांना यातनं संधी प्राप्त व्हावी म्हणजे चांगले कामगारही मिळावे चांगलं तंत्रज्ञानही मिळावं या अनुषंगाने आणि रोजगाराच्या क्षेत्रात विविध संधी उपलब्ध व्हाव्या या अनुषंगाने हे करार झाले. या पुढचा जो करार होता तो म्हणजे उच्च शिक्षण आणि रिसर्च म्हणजे संशोधन सहकार्य करार. भारतातल्या विविध विद्यापीठातले विद्यार्थी आणि स्लोवाकियातल्या विविध विद्यापीठातले विद्यार्थी यांचे स्टुडंट एक्सचेंज असतील किंवा अगदी प्राध्यापकांचे सुद्धा एक्सचेंज देवाणघेवाण असेल किंवा दोन्ही देशातील रिसर्चर्सनी संशोधकांनी एकत्र येऊन संशोधन करावं विविध क्षेत्रांमध्ये संशोधन करावं आणि याला प्रोत्साहन दिलं जावं या संबंधीचा हा करार होता. त्याचप्रमाणे इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी आणि स्लोवाक अकॅडमी ऑफ सायन्सेस यांच्यात सुद्धा सहकार्याचा एक करार झाला ज्यान्वये संयुक्त संशोधन असेल वैज्ञानिकांची देवाणघेवाण असेल यासारख्या बाबींवर यापुढे काम केलं जाईल अशा पद्धतीचा तो करार आहे. आजकाल आपण AIचा जमाना म्हणतो कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा कृत्रिम प्रज्ञा असं ज्याला मराठीत म्हटलं जातं त्या AI क्षेत्रातल्या सुद्धा सहकार्यावर करार झाला. स्लोवाकियातली टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ कोशित्से इथे इंडिया चेअर ऑन आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्थापन करण्याची दोन्ही देशांतर्फे संयुक्त घोषणा करण्यात आली. यातून AI संशोधन असेल ज्ञान देवाणघेवाण असेल किंवा तंत्रज्ञानाला मिळणाऱ्या चालना असतील किंवा तंत्र या क्षेत्रातल्या नवीन कल्पना असतील याविषयीचं सहकार्य वाढीस लागण्याची यातनं शक्यता आहे. त्याचप्रमाणे सांस्कृतिक बाबतीत सुद्धा अनेक करार झाले. आपण जर पाहिलं तर भारतीय चित्रपटसृष्टीला नवीन नवीन लोकेशन्सची गरज भासत असते. स्लोवाकिया हा जसा देश तंत्रज्ञान किंवा इतर बाबतीत फार महत्त्वाचा आहे तसाच नैसर्गिक सौंदर्य लाभलेला सुद्धा देश आहे त्यामुळे चित्रपट निर्मिती असेल सांस्कृतिक देवाणघेवाण असेल अशा पातळींवर सुद्धा दोन्ही देशांमधलं सहकार्य वाढीस लागावं या अनुषंगाने हा करार करण्यात आला. दहशतवाद विरोधी एक संयुक्त कार्यगटाची स्थापना सुद्धा करण्याचा निर्णय घेतलाय ज्याला इंग्रजीमध्ये जॉईंट वर्किंग ग्रुप ऑन काउंटर टेररिझम असं म्हटलं जातं. त्यामुळे इंटेलिजन्सची देवाणघेवाण असेल सुरक्षा सहकार्य असेल किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर दहशतवाद विरोधी समन्वय साधण्याचं काम असेल हे यात अन्वय केलं जाणार आहे. आणि पायाभूत सुविधांच्या सुरक्षेसाठी सुद्धा सहकार्य करण्याचं दोन्ही देशाने यापुढे निश्चित केलं आहे. ऊर्जा डिजिटल नेटवर्क्स आणि राष्ट्रीय स्तरावरच्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांच्या सुरक्षिततेसाठी दोन्ही देश आपापलं सहकार्य वाढवतील आणि हा दौरा भारताच्या मल्टी अलाइनमेंट फॉरेन पॉलिसीशी कुठेतरी मेळ खाणारा दौरा आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि 1993 नंतर पहिल्यांदाच भारतीय पंतप्रधानांनी स्लोवाकियाला दिलेली ही भेट ही केवळ सिम्बॉलिक नसून याचं महत्त्व येत्या काळात अजूनच अधोरेखित होईल असं आपल्याला म्हणता येईल.
1: श्रोतेहो, भारतीय प्रधानमंत्र्यांचा हा पहिलाच स्लोवाकिया दौरा भारताला आत्मनिर्भरतेनं जगाचं नेतृत्व करणारा देश म्हणून स्थान मिळवून देण्यात महत्वाचा ठरेल हे निश्चित. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर तसंच आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय सोनाली मंचीकर आणि निवेदन कौस्तुभ पटाईत.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता।
1: श्रोतेहो नमस्कार। 103.9 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एआयआर या आपल्या मोबाईल ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सातारा केंद्र। सायंकाळचे 7:30 वाजलेत। प्रसारित करीत आहोत आपल्या शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम किसानवाणी।

0: शेतकरी बंधू भगिनी नमस्कार. मंडळी, आज आहे मंगळवार. भारतीय सौर दिनांक 26 ज्येष्ठ शके 1948, दिनांक 16 जून 2026. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आजचा सुविचार. जलसंधारण एक विचारा, चित्तामध्ये देवधारा. सुविचार पुन्हा एकदा. जलसंधारण एक विचारा, चित्तामध्ये देवधारा, हा होता आजचा सुविचार. मंडळी, कार्यक्रमात यानंतर आत्मनिर्भर शेतकरी या मालिकेअंतर्गत आज आपण ऐकणार आहोत शेतीपूरक व्यवसायातून साधलेला विकास याविषयी. मुक्काम पोस्ट मार्डी तालुका माण जिल्हा सातारा येथील आत्मनिर्भर शेतकरी शिवाजी पोळ यांची श्रेया गोलिवडेकर यांनी घेतलेली मुलाखत.
1: शेतकरी बंधूंना नमस्कार. किसानवाणी कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. शेतकरी बंधूंनो, सध्याची शेती अशी आहे की या शेतीला शेतीपूरक व्यवसायाची जोड ही काळाची गरज बनलेली आहे. कारण जे काही शेती आपल्याकडे असेल किंवा जे काही शेतीचं क्षेत्र आपल्याकडे असेल त्यातून मिळणारं उत्पन्न हे आता सध्या पुरेसं पडत नाही, त्यामुळे त्याला शेतीपूरक व्यवसायाची जोड द्यावी लागते. आपल्याकडचे बरेचसे शेतकरी कुक्कुटपालन म्हणा किंवा पशुपालन म्हणा, भाजीपाला व्यवसायाचं अशा शेतीपूरक व्यवसाय म्हणून करतायत आणि त्यातनं एक आर्थिक उत्पन्न मिळवतायत. चांगल्या पद्धतीनं जर शेतीपूरक व्यवसाय आपण केले तर आपली शेती ही आर्थिकदृष्ट्या फायदेशीर नक्कीच ठरणार आहे. आणि अशाच प्रकारे आपली शेती आर्थिकदृष्ट्या फायदेशीर करणारे मुक्काम पोस्ट मार्डी तालुका माण येथील आत्मनिर्भर शेतकरी शिवाजी पोळ आज आपल्याला भेटीला आलेले आहेत. त्यांची साधारण 5 एकर शेतीचं क्षेत्र आहे आणि त्याला त्यांनी शेतीपूरक वेगवेगळ्या शेतीपूरक व्यवसायाची जोड दिलेली आहे. मग कुक्कुटपालन म्हणा किंवा शेळीपालन म्हणा, फळबाग लागवड म्हणा, अशा पद्धतीनं त्यांनी शेती ही अतिशय व्यवस्थित पद्धतीनं केलेली आहे. गेली 15-20 वर्ष त्यांनी शेती हा व्यवसाय अतिशय उत्तमपणे सांभाळलेला आहे आणि त्यातनं उत्पन्न पण चांगल्या पद्धतीनं मिळवलेलं आहे. कशा पद्धतीनं ही शेतीपूरक व्यवसायाची जोड त्यांना फायदेशीर ठरली याबद्दल आपण आज त्यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत. सर नमस्कार, कार्यक्रमात आपलं स्वागत.
2: नमस्कार.
1: सर, गेली 15-20 वर्ष तुम्ही शेती करताय, ज्यावेळेला तुम्ही शेतीला सुरुवात केली त्यावेळेला तुमच्या शेतीची परिस्थिती कशी होती?
2: साधारण मी 20 वर्षापूर्वी शेती करायचा निर्णय घेतला. आमला नोकरी लागली होती, मला लागली होती, आमच्या बंधुराजांना नोकरी लागली होती. पण आम्ही दोघेही भाऊ आम्हाला शेतीचा छंद किंवा आवड असल्यामुळे आम्ही नोकरी सोडून आम्ही शेती क्षेत्राकडे वळलो. सुरुवातीला आम्ही कांदा, मका, ज्वारी, बाजरी असे उत्पन्न घ्यायचो. त्यातून त्यावेळेचे म्हणजे खर्च कमी होता, खताचे दर कमी होते, इतर लाईट बिल सगळ्याच गोष्टी कमी होती, त्यामुळे त्या शेतीत परवडत होत.
1: 20 वर्षापूर्वी
2: म्हणजे ज्वारी बाजरी गहू केला तर त्यावेळेचा ज्वारी बाजरी गहूचा रेट आणि आजचा रेट तेच आहेत. कांद्याचा रेट त्यावेळेचा 1500-2000 होता, ज्वारीचा तेव्हा 1500-2000 होता, तोच आज 20 वर्षांनी तोच रेट आहे. पण इतर गोष्टीमध्ये जे रेट वाढले, खत, औषध, लेबर, पेट्रोल, जे सगळ्या गोष्टी वाढल्या, त्यामुळे ती शेती आज परवडत
1: नाहीये.
2: कारण ती शेती करायला गेली तर ती शेती आज तोट्यात आहे.
1: बरोबर.
2: म्हणजे हे बघितलं मग कशी शेती करायची? मग त्यासाठी कांद्याचा पर्याय आम्ही काय केला की बाबा एक एकर कांदा क्षेत्र आहे, त्यात 1/2 एकर कांदा, अर्धा एकर कांद्याचं बी तयार करायचं.
1: बर.
2: मग आता 1/2 एकराच्या कांद्याला मी कांद्यातून उत्पन्न निघालं 60,000 रुपये मला.
1: बर.
2: आणि 1/2 एकराच्या कांद्याचं जे बी तयार केलं त्यातून मला साधारण चालू वर्षी मला वाटतं लाल कांद्याचे 20 किलो आणि गारवा कांदा असतो त्याचे 111 किलो बी झाले, 131 किलो बी झालं. 131 किलो बी तर मी समजा 1000-1500 रुपये निघले तर किती पैसे झाले?
1: बरोबर.
2: 1/2 एकरात तेवढे पैसे होते आणि इकडे 1/2 एकरात 60,000 रुपये. त्या 60,000 साधारण 35-40 हजार रुपये खर्च, 15,000 रुपये मला त्या 1/2 एकरात राहिले. ह्या 1/2 एकरात म्हणजे मी लागवड केली मी कांद्याची बियाण्याची, त्यात मला एक समजा 60-70 हजार रुपये खर्च आला, सगळं 1 लाख रुपये धरा हे सगळे करायचं झालं तर मग मला सांगा 130 किलो गुणिले तर 2 किलो तर किती झालं?

0: अडीच तीन साडे तीन साडेतीन लाख रुपये, एक लाख रुपये घेत अडीच लाख रुपये मिळत होतं,
1: जादाचे मिळाले
0: म्हणजे शी जी म्हणजे शेतीतून जे काही साईड बिझनेस, मग हे आता आपण कांद्यात एवढे पैसे होते मग साईड बिझनेस, मग त्याला जॉईन
1: कांदा बियाणे केलं,
0: कांदा बियाणे केलं, मग आता कांदा बियाणं समजा काय संपन किंवा खायचं तर मग काय करायचं, म्हणजे समजा कांदा बियाणं त्यापेक्षा 5 किलो होतं म्हणजे समजा परत त्यातलं 10 किलो आपण बियाण्याचं रोप तयार केलं,
1: बर
0: म्हणजे ते समजा 2 किलो बियाण्याचं रोप तयार केलं, 2000 रुपयाने बी दरलं तर त्याचं 4000 रुपये आपल्याला मिळणार, परत तोच वापस 2000 रुपयाचं बी टाकलं तो त्या 2000 4000 बी आहे ना त्याचं 8000 रुपये, म्हणजे 2 ते साधारण 1.5 महिन्यात रोप लावायला येत,
1: बरोबर
0: कांद्याचं बी टाक 1.5 महिन्यात त्या बियाचं पैसे आपण रोप टाकलं आणि विक्रीसाठी जर आणलं तर त्याच पैसे आपल्याला 4000 बियाणं टाकले तर ते 8000 रुपये जाते, 2000 4000 रुपये वापस जाते,
1: बरोबर म्हणजे हे अनुभव जसजसे येत गेले तसतसं तुम्ही शेतीत बदल करत गेला,
0: हे झालं कांद्याच्या किंवा इतर गोष्टी,
1: आता हे एक अनुभव झाला आणखीन कशा पद्धतीने शेतीत बदल,
0: त्याच्यानंतर आता लोकांनी फळ लागवडीत आता ह्या शेतीत काही राहत नाही, मग आता ही सगळी एवढी शेती करायची म्हणजे आता नुसतं कांद्याचं बी केलं एवढं खपणार आहे का,
1: हो हो हो,
0: मग त्यासाठी परत आम्ही फळबाग,
1: बर
0: साधारण मी 2015 साली 500 झाडे डाळिंबीचे लावले,
1: बर
0: 2015 म्हणजे आज 11 वर्ष आजही माझी ती बाग
1: आहे,
0: आहे त्या बागेपासून मग आमचं मग आता ते बाग लावल्यानंतर पहिला सुरुवातीला शिकायला पहिला भार आमचा थोडासा शिकण्यात भांडवलातच गेला, म्हणजे 2 वर्षानंतर आम्ही निघालं, पण त्यावेळेस डाळिंबीला रेट कमी होते खर्च कमी होता, म्हणजे त्यावेळेस औषधाचे रेट तसे नव्हते आणि डाळिंबीला 50-60 रुपये दर मिळाला तरी तेवढं आमचं त्या काळात म्हणजे आमच्या मुने का आम्हाला 5-50 हजार रुपये त्या 500 झाडामागे राहिलं, म्हणजे 500 झाडं साधारण 1.5 एकर क्षेत्र, 1.5 एकरात जर 50-60 हजार रुपये त्यावेळेस मग मोठा त्या 10 वर्षापूर्वीची गोष्ट, मग त्याच्यानंतर मग असे दुसऱ्या वर्षी मग त्याचे भार वाढले, मग ते झाडं साईज झाली, परत उत्पन्न पहिल्या भाराला झाड लहान होतं, दुसऱ्या भाराला मोठे झालं, दुसऱ्या भाराला मोठं झालं, जसं जसं झाड मोठं होईल तसं उत्पन्न वाढत गेलं,
1: बरोबर
0: त्यानंतर
1: खर्च कमी होत गेला,
0: हा आणि पहिल्या वर्षी खर्च परत एकदा लागवड झाली
1: की परत काय
0: परत काय फक्त खत औषध आणि बाकीची मी बाकीची काही डेव्हलपमेंटला पैसे जात नाही पाईपलाईन थे बघ
1: किंवा मशागतीला वगैरे काही
0: एवढे हे नाही, त्यामुळे ती परत पैसे राहत गेले, मी आमचं बघून परिसरातल्या लोकांनी लागवडीचा प्रयत्न केला, त्यानंतर जे आमच्याकडे जे छाटणीवर कामगार येत होते डाळिंब छाटणीला तोडणीला ते लोकांचं काय म्हणाले की साहेब तुम्ही तुमची बाग इतकी भारी आहे इतकी क्वालिटीची फळं आहेत किंवा तेवढं तर तुम्ही याच्यावर बांधा,
1: बर बर
0: आम्ही तुमची रोपण येतो,
1: आणि तुम्हाला आधीच कांद्याच्या रोपाचं अनुभव होताच
0: अनुभव होता, मग मी सुरुवातीला मी ते आपल्या परिसरात आपण नवीनच व्यवसायात बरोबर ती म्हणली बिंदास बांधा 10,000 ती म्हणजे तुम्ही रोपं बांधा आम्ही तुमची 5000 रोपं आम्हीच घेऊन जातो, म्हणजे कामगारांना आता ते रोज कामगार छाटायला प्रत्येक शेतात जाते, पण जे आपल्या बागेची क्वालिटी होती किंवा इतर काही गोष्टी होत्या ती त्यांना ती पटल्या, डेव्हलप आपलं निवेदन पाणी स्वच्छता जी काही निरोगी रोप असल्या बांधली तर ती पहिल्याच वर्षी आमची 10,000 रुपये त्यांनीच नेली, त्या कामगारांनी त्यांच्या नातेवाईक त्यांना ती कामगार माळशिरस तालुक्यातली होती आमच्या शेजारी, मग त्यांनी ती सगळी 10 ते 10 नेली त्यांचेच गेले, दुसऱ्या वर्षी आम्ही 15,000 बांधले, त्यांनीच त्यांची रोपं बघून त्या परिसरातलं गिराक वाढलं, मग त्यांनी ती 15 बांधली, दुसऱ्या वर्षी मी गेली, मग दुसऱ्या वर्षी आम्ही तिसऱ्या वर्षी 50,000 बांधले,
1: वा
0: आम्हाला मागणी
1: जशी आली तसं पहिला
0: त्या लोकांचं जे रोप झाली 2 वर्षानं त्याचे उत्पन्न निघाल त्याचं त्या झाडाचे सेटिंग किंवा क्वालिटी बघून त्या परिसरातले लोक म्हणतात तुम्ही कुठून आणले, मग त्यांनी आमचा नंबर दिला, मग ते आमच्याकडे
1: असे ग्राहक वाढत गेले,
0: 50,000 तिसऱ्या वर्षी विकली, त्याच्यानंतर मग चौथ्या वर्षी शासनाची लोक आली म्हणजे आमचं लायसन घ्या तुम्ही, म्हणजे तुमचं एवढे हे आहे बघायला यायचे ना आता आमचं नाव झाल्यामुळे लोक बघायची बाग,
1: बरोबर
0: मग त्यांनी आम्हाला महाराष्ट्र शासनामध्ये तुम्ही आमच्याकडून मागणी करा आम्ही तुम्हाला महाराष्ट्र शासनाचं लायसन अधिकृत देऊन टाकतो, आम्ही शासनाकडून लायसन घेतलं मग आमची लाख भरपूर आम्हाला जास्त होत नाही, पण आम्ही लिमिट बांधा गिरायक भरपूर आहे आपण सगळ्या गिरायकाला देऊ शकत नाही, पण आम्ही आपल्याला लिमिटेशन मारतो शासनाने म्हणून तेवढंच घ्यायचं तेवढंच विकायचं बाकीचं, मग आम्ही बागापुरात डेव्हलप केलं, आमच्या भागात सुरुवातीला गावामध्ये 7 ते 8 जण आम्ही डाळी बागायचो, आज आमच्या गावात घरटी बाग आहे डाळी,
1: बरोबर बर म्हणजे त्याची सुरुवात तुम्ही केलेली
0: आहे, म्हणजे त्या म्हणजे आमचं बघ आता आमच्या परिसरात वस्ती सगळे म्हणजे नातेवाईक म्हणजे 1.5 एकरात परत आम्हाला 3 लाख 4 लाख 5 लाख 10 लाख जसं बाग मोठी गेली तशी उत्पन्न वाढ गेली, लोकांना वाटायला लागली 10 एकर शेती केली तर त्यात 10 लाख मिळत नाही,
1: आणि एवढ्या
0: 1.5 एकर शेती केली की 10 लाख रुपये मिळत, आणि या शेतीला ज्यादा महागाईमुळे किंवा काही परवडत नसल्यामुळं ते लोकांचं मग थोडस मन हेच विचंबित आहे, मग लोक इकडे सगळं कल वाढलं आणि मग लोक फळबाग इकडे वळले, आज आमचं गाव काही दिवसात महाराष्ट्रात मारडी हे डाळिंबीचं गाव म्हणून प्रसिद्ध होईल 1-2 वर्षात कारण घरटी लागवड झाली,
1: बरोबर आहे, पण आता इतकं सगळं जरी तुम्ही सांगताय किंवा ऐकायला जरी सोपं वाटलं असेल तरी ते प्रत्यक्षात निभावणं

0: हे खूप अवघड आहे. मग याच्यामध्ये काही अडचणी वगैरे आल्या का?
1: आले की आता दुष्काळाचा संघर्ष करावा लागतो. 2019 मध्ये दुष्काळ पडला, त्यावेळेस आम्ही साधारण 1,60,000 रुपये विकत पाणी घातलं डाळिंबीला. किती? 1,60,000 रुपये बाहेरच्या रानांवरून टँकरनं आणून बॅगलनं जगवलं.
0: मुळात तुमचा तो सगळा जो भाग आहे तो तसं दुष्काळी आहे.
1: कारण आम्हाला मे एंडिंगला, एप्रिल मे एंडिंगला खूप पाण्याचा प्रॉब्लेम येतो. मग त्या पिरियड मध्ये झाडं जगवणं किंवा
0: फळबागाला जास्त लागतं पाणी.
1: हा मग त्यावेळेस फळावर बाग असते जास्त. मग त्यावेळेस मग समजा मे ला पाऊस पडला, 25 एप्रिल मे ला पडतो, पण नाही पडला तर मग त्या शेवटच्या काळात, आज बी पाऊस आमच्याकडे नाही तरी या शेवटच्या काळात आज बी शेतकरी आमच्याकडे, म्हणजे आता आज माझ्यावर पाणी आहे, पण बाकीच्या शेतकऱ्यांना ते टँकरनं पाणी आणून आजही टँकर चालू आहेत.
0: आणि यावर्षी तर आता ते अल्निनोमुळे कमीच पाण्याचा अंदाज वर्तवलेला आहेच आहे, त्यामुळे पाण्याचं नियोजन हे आधीपासून.
1: कारण त्यामुळे काही लोकांनी शेततळे केलेत, कुणी बोर घेतलेत, कुणी असं नियोजन केलेत पाईपलाईनला, एकमेकाच्या मग एकमेकाला उसणं द्यायचं. तर गेल्या वर्षी माझ्याड पाणी नव्हतं, आमचा मावस भावाकडे पाणी होतं भरलं. मग गेल्या वर्षी मी त्याच्याकडून उसणं पाणी, म्हणजे टँकरनं माझ्या आणत होतो. ह्या वर्षी त्याच्या भागात पाणी नाही, तू आज माझ्याड पाणी तर माझ्याकडून येतो. म्हणजे असं एकमेकाला सहकार्य करून देत.
0: म्हणजे तुम्ही हे शेती करता करता शेतीपूरक व्यवसायाला सुरुवात केली नर्सरीमुळे.
1: म्हणजे कांद्याचं बियाणं सुरुवात
0: हो,
1: मी कांद्यात परवडता म्हणून बियाणं, बियाण्यात परत हे राहिलं म्हणून मी रोपं
0: निर्मिती केली.
1: त्याच्यानंतर आता डाळिंब लावली, डाळिंबीतून परत नर्सरी. आता ही नर्सरीची रोपं न्यायला येताना ग्राहक काय म्हणायचे, आम्हाला आंब्याचं आहे का, चिकूचं आहे का, पेरूचं रोप आहे का,
0: बरोबर
1: तुम्ही ते बी चालू करा. म्हणजे लोकांना इथं आले की बाबा जाताना, आता डाळिंबीची रोपण न्यायला जाताना समजा 50 किलोमीटर 100 किलोमीटर शेतकरी आला तर त्याला जाताना त्याच वाहनात पेरू
0: आंबा
1: ते म्हणजे तसले चालू करा. 10-15 जण लोक म्हणजे
0: बरोबर.
1: मग पुन्हा आम्ही आता म्हणलं आपल्याला ती बनवणं किंवा इतर काही गोष्टी शक्य नाही, म्हणून आम्ही दापोली किंवा राहुरी विद्यापीठातून जाऊन रोपं चांगल्या प्रतीची घेतो आणि इथं आणून आपल्याकडे मग सगळ्या व्हरायटीची जी आंब्याचे 4-5 व्हरायटी, नारळाचे 2-4 व्हरायटी, इतर जे व्हरायटी सगळे आमची पेरू, संत्री, मोसंबी, सफरचंद असेल, खाऊचं पान असेल, जी काय शोचे असतील, सोनचाफा, बांबू, जे आपल्याला आता परत वर्ष व्यक्ती आणून आम्ही सुरुवात केली. वर्ष 2 वर्ष झाली की मग जी लोकांना पाहिजे ती आणि मग परत आता समजा तुम्हाला काय पाहिजे मग ती मांडून घ्यायचं. मग फुल्या वर्षी ती आपण उपलब्ध करायची झाडाची. आपल्याला त्या व्यवसायात आपण नाही होतो. मग सुरुवातीला आम्ही केशरचा आंबा आणायचो, नारळाची 1 व्हरायटी आणायचो, म्हणजे चिक्कू. मग पुन्हा मग दुसऱ्या वर्षी माणूस म्हणजे आम्हाला कोलंबस आणा, डॉर पाना, किंवा परत
0: आंब्याच्या मागणीनुसार. म्हणजे तुम्ही सुरुवात केली.
1: दुसरे बाबा मग आंबा नुसता तोतापुरी आणा, राजापुरी आणा, म्हणजे इतर व्हरायटी आहे ती बदामी आणा. मग ती मग आपण लिस्ट काय, मग पुढल्या वर्षी आपण त्याच्या व्हरायटी ठेवली. म्हणजे असा
0: तो व्यवसाय तुमचा वाढत गेला.
1: पण
0: आता तुम्ही जे रोप निर्मिती करता ती फक्त डाळिंबाची करताय?
1: स्वतःच्या आपली मातृवृक्ष आहेत. आपण राहुरी विद्यापीठातून आपली मातृवृक्ष आहेत डाळिंबीची आणली होती 15 साली, ती आपण लावली. त्याच्यावरती आपण कलम बांधायला लागलो आणि त्याच्यावर आपली डाळिंबीचीच आपण मातृवृक्ष सांभाळत आणि त्याच्यावरच आपण डाळिंबीची फक्त तयार करतो आणि कांद्याची रोप आपण घरी तयार करतो.
0: बरं, मग आता ही जी निर्मितीची प्रोसेस आहे ती कशा पद्धतीने, म्हणजे त्याला विशेष काळजी काय घ्यायला लागते? डाळिंब्याची बाग साधी लावायची आणि नर्सरीसाठी रोपं तयार करायची, कशा पद्धतीने?
1: त्याला बाग ही निरोगीच ठेवावी लागते. कारण आपली रोपं जाऊन एखाद्याच्या म्हणजे ती निरोगी रोपं नाही दिली आपण, एखाद्या तेलकट झालं की इतर आजार,
0: बरोबर,
1: तर त्या शेतकऱ्याचा प्रपंच उद्ध्वस्त होऊ शकतो. का? तर आपण रोपं एक आपण
0: प्रत्येक रोपाला त्यानं पैसे दिले,
1: आपण पैसे घेणार, एक आपल्याला 30 रुपये रोप, 25 रुपये 30 रुपये पैसे मिळणार. तो शेतकरी 2 वर्षानं त्याला त्या शेतात 2-3 लाख रुपये भांडवल घालणार आणि त्याच्यानंतर तर त्याला खोटी रोपं किंवा चुकीची रोपं लागली तर त्याचा आशीर्वाद होईल किंवा त्याचं नुकसान झालं, त्याचा जे काय धुवा आहे ते आपल्याला नाही ना. म्हणजे ती झाडं आहेत ना, ज्या झाडाला जे आपण धरणार, मी फळं जे झाडं आहेत ना त्याप्रमाणे मी त्याच रोपांना त्याच्यापेक्षा जास्त जपतो. म्हणजे त्याची निगा, त्याला खत, छाटणी, औषध उपचार, म्हणजे काय औषधी फवारणी वगैरे, की जेणेकरून मातृवृक्षावर रोग येऊ नये, कुठला प्रतिकार होऊ नये. आणि जरी तशी काय एखादं दुसरं झाड वाटलं आपल्याला तर ते आपण ती साईडला काढायचं किंवा काढून टाकायचं, त्याजेवर कलम बांधायचं. म्हणजे आपल्या एखादी त्रवाज असेल आपण किंवा एका साईडला ठेवतो, किंवा एखादं पेशंट असेल आपण कसं त्या पद्धतीने एखादं झाड त्यातलं नरम किंवा निरोगी वाटलं किंवा त्याच्यावर काय वाटलं तर त्याच्यावर आपण सेपरेट उपचार, त्याच्या खत, औषध सेपरेट, त्याच्यावर आपण कलम बांधायचं आणि शेतकऱ्याला द्यायचं.
0: कलम बांधणी पद्धतीने करता रोप निर्मिती?
1: हा, कलम गुटी पद्धतीने आपण बांधतो.
0: बर, कशा पद्धतीने असतं साधारण ते?
1: साधारण म्हणजे झाडाच्या काडीला म्हणजे त्याला एक हे असतं, शेवळ असतं, झाडावर तर शेवळ म्हणते, ती त्याला खाच मारून बांधून त्याच्या कागदानं पॅक बांधायचं. ती 6 महिना ते 1.5 महिना झाडावर राहतं, 1.5 महिन्यानं त्या शेवळात मळी ही होती, पांढरी मळी दिसली. पांढरी मळी झाली की ती मग कलम लावायला पात्र झाली. मग ती कटिंग करायचं, मग ती पिशवीत भरायची किंवा डायरेक्ट शेतकऱ्याला
0: द्यायचं. बरं, म्हणजे हे चांगल्या पद्धतीनं तुम्ही मुळात तुमची डाळिंब बाग आहेच आहे.

0: आणि त्याच्यावर तुम्ही हे कलम पद्धतीनं ही नर्सरी तयार केलेली आहे. आता कांदा बियाणं पण तुम्ही तशा पद्धतीने केलं की चांगलं निरोगी व्हावं याच्यासाठी वेगळे विशेष प्रयत्न करून ते तुम्ही नर्सरी चालवली आणि आणखीन पण तुम्ही फळबाग वाढवलेली. आता हा नर्सरीचा शेतीपूरक व्यवसाय तर तुम्ही करतायच, आणखी सुद्धा तुम्ही कुक्कुटपालन करताय, शेळी पालन करताय, या व्यवसायाकडे कसं काय वळला आणि का म्हणून वळला?
1: त्याच्या कारणाचं झालं मॅडम की आता आम्ही डाळिंबीची रोप त्या छाटणाऱ्या लोकांनी बांधा सांगितली, त्यांनी म्हणून बांधली. त्याच्यानंतर तीच रोप विकताना काय कस्टमर म्हणले की अरे तुम्ही इतर रोप ठेवा म्हणून आम्ही ती
0: ठेवली.
1: मी तो व्यवसाय वाढला. त्याच्यानंतर काही लोक आता जी नर्सरीतली रोप आहे दरवर्षी त्याची छाटणी करावी लागते.
0: बर,
1: म्हणजे त्याचा त्याचा चिंच आहे, रामफळ आहे, जे इतर काय त्याचा पाला आहे ते वाया जाते. म्हणजे त्याची छाटणी केल्यानंतर जे आपल्याला टाकून
0: टाकून द्यायला लागतं किंवा शेतात काही खताची निर्मिती वापर.
1: म्हणजे ती काही लोक म्हणतात मग ही रोज टाकून देत आहे, त्यापेक्षा दोन शेर पाळली तर ती खाते.
0: बघा म्हणजे व्यवसायातनं व्यवसाय कसा निर्माण होऊ शकतो.
1: मग त्याच्यानंतर मग आम्ही निर्णय घेतला की दोन शाळ्या घेऊया.
0: बर,
1: माझा या बागेत नाही इतर जी काय तण गवत वगैरे निघते बांधा
0: आहेच खाद्य तुमचं,
1: आता डाळिंबिल्ली वगैरे किंवा इतर बांधाची म्हणजे गवत निघते ती शरणांना आणतो. मग शेजार बी पाला पातोळा आहे ते बी
0: शेळ्यांना खायला
1: जातात. समजा कांद्याची पात आहे, कांद्याची टाकूनची पात त्याची आपल्या शेळ्याला राहते ना.
0: बरं
1: बरं. कांद्याची समजा बियाची पात आहे, रोपाची पात आहे, ती कापली की बी कापून ती पात, म्हणजे अशी जी टाकूनची देणाऱ्या वस्तू आहेत त्याच्यापासून दोन शाळ्या पाळ्या. मग त्यातून दरवर्षी शाळेला पाच करड झाली, म्हणजे 12-13-14 महिन्यातनं दोनदा त्याचं वेत होतं. म्हणजे 12 महिन्याला नाही म्हणलं पण 14-15 महिन्यातनं दोनदा वेत, पाच पाच एका शाळेला आमच्या तीन झाली, दुसऱ्या शाळेला दोन झाली, पाच करड झाली पहिल्या व्याताला, दुसऱ्या व्याताला पाच, म्हणजे 10 करडाचं 14 महिन्यात 10,000 रुपये एक गेलं तर 3,00,000 रुपये 14 महिन्यात
0: आणखीन वेगळा पैसा सुरू झाला.
1: म्हणजे ते झालं. आता त्याच्यानंतर मग त्याचं शेरड बांधल्यानंतर पावसाचे दिवस आले, त्याला ती गोचड्या वगैरे व्हायला लागल्या पावसाळ्यात. मग म्हणले गोचड्याला औषध म्हणजे चाटलं काय झालं, मग त्याला म्हणजे कोंबड्या पाळा. मग ते असे कोंबड्या पाळल्यानंतर मग 100 कोंबड्या आणि 2-3 ही 5-6 शेरडे ती एकत्र बांधली, त्याला काय गोचिड वगैरे जातं ती कोंबडी टुचू मारून स्वच्छ आणि मग ती कोंबड्याचा एक व्यवसाय त्याला.
0: म्हणजे हे सगळे व्यवसाय हे एकमेकावर अवलंबून असल्यामुळं ते तुम्ही सुरू केले आणि त्याचा फायदा पण आणखीन जादा वाढला.
1: तरी कसं आहे शेतीत आपण ज्वारी बाजरी जी काय करतो त्याचं मशीनमध्ये आपण धान्य मळणी केल्यानंतर जी वेस्ट धान्य जातं त्याला नीट करत बसायला वेळ नसतो आपल्याला. तसेच म्हणजे आता समजा 1-2-4 पोते धान्य केले ज्वारी त्यात जी खराब जी निघतं ती तसंच पोतं भरून ठेवायचं. मग कसं काय केलं दोन एकांत पोतं निघतं ती जी निवडत बसायचं आणि ती आता पहिलं कसं सुपानं गोळून निवडून ठेवून ठीक आहे. आता आपण काय म्हणतो त्याला वेळ घालण्यापेक्षा ती डायरेक्ट कोंबड्या टाकल्या ती खात्यात बी ती विकारते.
0: बरोबर.
1: म्हणजे ते आपलं घरच्या घरी ते बी धान्य झालं आणि आपलं म्हणजे त्याला काही सेपरेट काही आणून कोंबड्यांना घालायचा काही विषय नाही किंवा शेळ्यांना खाई टाकलं त्यातलाच वाला पाळला पाचोळा खाऊन टोचेनं खाऊन त्यांचं
0: म्हणजे त्यांचा खाद्याचा पण प्रश्न मिटलेला आहे आपोआपच.
1: अशा ती गोष्ट आहे एका कामात.
0: म्हणजे हे शेतीला शेतीपूरक व्यवसायाची जोड उत्तमरित्या मिळालेली आहे. आता हे जरी आपण म्हणलं तर एकापेक्षा अनेक व्यवसाय तुम्ही करता, ह्या सगळ्यासाठी तयारी किंवा ते चांगल्या पद्धतीनं करणं म्हणजे व्यवस्थापन त्याचं योग्य करणं खूप महत्वाचं आहे. मग हे व्यवस्थापन करताना कशा कशा बाबतीत तुम्ही काळजी घेता किंवा कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत? कारण तसं म्हटलं तर फळबागा पण आहेत, रोपनिर्मिती नर्सरी पण आहे, त्याचे गिरायक आहेत, तिकडे कुक्कुटपालन आहे, शेळी पालन आहे, ह्याचा सगळा संबंध आहे कशा पद्धतीनं राखता?
1: आता कसं आहे म्हणजे सगळं आमचं एकाच घरा शेजारीच कुक्कुटपालन, त्याच्यातच शेळी पालन, त्याच्या शेजारीच नर्सरी, म्हणजे सगळ्याला कंपाऊंड आहेत, सगळ्या सीसीटीव्ही कॅमेरे जरी आपण असं बाहेर कुठे गेलो तरी काय चाललंय कोण आले गेले तरी मला ते कॅमेऱ्यात
0: दिसते
1: किंवा आपल्या कामगारात तो काय करतोय बसतोय काय. म्हणजे हे आता जरा म्हणजे आता जशी टेक्निकल निघाली आता आपण आम्ही घरात दोन नवरा बायको मम्मी आणि दोन मुली आहेत माझ्या, दोन्ही मुली 8वीपासून 7 शाळेला असतील. आता शेवटच्या वर्षाली एक इंजिनिअरिंग ते 1 राहिले. मग आम्ही दोन दोघे जण आम्ही घेऊन आम्ही कामगार घेऊनच करतो ना. आता मी बाहेर गेल्यानंतर माझी मिसेस सगळी मागं हँडल करते, काय अडचण आली तर फोन करणार नाही तर म्हणजे. आणि कामगार असतो एक लेडीज असते एक जेंट्स असतो, दोन कामगार आहेत प्रत्येक शेतात किंवा बागेत किंवा जिथं आवश्यकता येते तर आपण कॅमेरे बसतो, म्हणजे चोरी होणे किंवा इतर काय गोष्टी होणे किंवा काय अशा त्या गोष्टी. आणि मग महत्वाचं म्हणजे पाण्याचा विषय,
0: ते महत्वाचं
1: पाण्याचं. आमच्याकडे 3 विहीर आहेत, त्यामुळे ह्या विहिरीत नसलं त्या विहिरीत नसली या विहिरीत नसलं तर स्वतःचा तर नर्सरी असल्यामुळे टँकर ट्रॅक्टर गरज आहे. नसेल पाणी तर आपल्याला आणून नर्सरीला जगवणे किंवा कांद्याच्या रोप बियाण्याचा प्लॉट असेल त्याला घालणे. ह्या गोष्टी किंवा मातृक शेतीचं घेऊन किंवा डाळिंबी

0: जगवायला म्हणलं तर मग
1: पाणी लागतं,
0: इकत आणायचं म्हणलं तर महाग बसते ना. मग आपण कोणाला नातेवाईक मित्र म्हणजे बाबा आम्हाला पाणी द्या या वर्षी राहते देतात ना म्हणजे संबंध. मग आपलं फक्त डिझेल आणि ड्रायव्हर किंवा आपण स्वतः चालू ना अशी बचत करून त्याला संघर्ष देत चालायचं.
1: बर, मजुरांचा प्रश्न तुम्ही तुमच्या पुरता तर सोडवलेलाच आहे.
0: हा, दोन मजूर आहेत आमच्याकडे परमानंट.
1: पुरतात का तेवढे?
0: लेबरचा प्रॉब्लेम आहे पण आता कसं आमची गेली 10-15 वर्ष आमचं लेबरचं ना आमचं म्हणजे आम्ही पूर्व जुनी डाळिंब बागात असल्यामुळे त्यांना माहित आहे ह्या जुन्याच बागात असतात की आमच्या बागा आहेत त्या भाऊभावांच्या आमच्या, त्यामुळे त्यांना माहित आहे बाबा काय आमचं गिराय त्यांना गरज असते ना आपल्याला.
1: बरोबर,
0: मग ते येतेच जातील एका दुसरा
1: मागे ठरवून घेतलेलं आहे त्यामुळे. आता एवढी 20 वर्ष तुम्ही शेती करता, शेतीत कितीतरी बदल केले आहेत, कधी हवामान बदलाचा वगैरे काही त्रास झाला किंवा अशा पद्धतीनं काही अडचणी आल्या की हे शेतीपूरक व्यवसाय आहे म्हणून तरलं गेलं?
0: नाही काय होतं आता काही दुष्काळात म्हणजे समजा गेल्या वर्षी सेटिंगचा प्रॉब्लेम आला, कमी सेटिंग झालं म्हणजे उत्पन्न जे अपेक्षित होतं. गेल्या वर्षी मधमाशी जास्त फिरली नाही किंवा गेल्या वर्षी लवकर पाऊस झाला म्हणजे आता सेटिंग मध्ये
1: 15 मे पासूनच होतात.
0: हा, मग आता आमच्या बागा सेटिंग मध्ये या पिरियड मध्ये सेटिंग भाग सेटिंगच्या काळात गेले 4-5 दिवस सलग पाऊस आला आणि जी सेटिंगची कळी होती ती सगळी
1: पडली.
0: त्यातून जी काय स्ट्रॉंग जी कळी होती 50% लाभली, त्यातून 50% उत्पन्न आमचं कमी झालं. मग त्यावेळेस या गोष्टीनं आपल्याला रिकव्हर
1: करता आलं
0: म्हणजे हे आपल्याला थोडासा झरा जे सोर्स होता.
1: बरोबर,
0: त्यामुळे ते चालू राहिला. म्हणजे इकडं जरी हे झालं तर मी असं कुठे समजा ते पूर्ण बंद झालं तर निदान आपल्या पोटा भागण्यापुरतं जरी सोर्स इथून उत्पन्न मध्ये अडचण आली तर 2 शेळीची करडणी विकली किंवा आता समजा 100 कोंबड्या आहेत त्यातले 5-50 कोंबडा आहे 2500 कोंबडा आहे तरी इकडला तरी 500 रुपये 25 कोंबडे करत किती झालं. असे ज्यावेळेस 5-10 हजाराची 5-25 हजार रुपयाचं जर आलं काय प्रॉब्लेम तर त्याच्यावरती रिकव्हर करते. समजा डाळिंबाचा विषय काय एखाद्या विषय रोग आला तर आलं उत्पन्न नाही झालं दर नाही गावला कोसळलं तर निदान बाकीच्या व्यवसायातून आर्थिक उत्पन्न किंवा आपला जे खर्चाचं जे आहे लेबर आहे आपला मेंटेनन्स आहे दवा पाणी जी काही असेल ती भागलं पाहिजे. त्यासाठी डाळिंब ही मोठा हे आहे म्हणजे सोर्स आहे पण त्यो जरी अचानक एखाद्या वर्षी ड्रॉप झाला निसर्गानं पाणी नाही दिलं फेल गेला एखादा सीझन फेल जातो त्यावेळेस ह्या गोष्टी तर आपलं
1: बरोबर
0: जीवन जगणं शक्य झालं पाहिजे. त्याच्यासाठी काय समजा शेतामध्ये आपण अंतर्गत पिकायचं समजा आंबा असेल केळी असेल देशी केळी समजा आपण बांधायला 50 फूट
1: लावली
0: गेली 50 फुटाचं तर एका घडाला साधारण 700-800 रुपये होते
1: देशी केळ. देशी केळ्याला रेट
0: रेट आहे साधारण आम्ही आता विकतो की 9-10 फाने निघते
1: बर एका घडाला.
0: 10 फाने विकल्या 3 फाने आपल्या नातेवाईक कामगार आपण 10 फाने विकल्या तरी 50 रुपये विकले व्यापारी आपल्या 50 रुपयांनी आपल्याला काही वेळ असला तरी घेऊन तसं लगेच 70-80 रुपये विकते आपल्या.
1: बरोबर
0: 50 रुपयाने आपल्याला पैसे मिळाले 10 फाने 500 रुपये झाले 500 रुपयानं 50 झाडाचे पैसे घेत झाले म्हणजे 50 झाडाच्या केळीच्या आपलं सेपरेट काय करणार डाळिंबीच्या बरोबर त्याला ठिबकची पाईप टाकली पाणी जाते किंवा त्याच्या साईड पाटाला जर पाणी सोडलं तेवढं 50 झाडाचं खत डाळिंबाला घालताना त्याला घालायचं सेपरेट त्याला काही
1: वेगळी उपाययोजना काही करायची गरज नाही उत्पन्नात उत्पन्न निघून जाते
0: म्हणजे ते आपल्याला खायला होत आहे आणि आपल्याला कामाला पहिल्यापासून आमच्या कुटुंबाला शेती छंद असल्या मग सगळ्या म्हणजे भराटी माझ्या बांधाच्याकडे निघणार सगळ्या जातीची झाड आहेत म्हणजे रामफळ असेल सीताफळ असेल चिक्कू असेल आंब्याच्या फराटी असतील नारळ असेल सुपारी असेल सफरचंद वगैरे असेल संत्री मोसंबी हे सगळे आपण आपली नर्सरी आहे आपण त्यातली लावली एखादा म्हणलं डेमो दाखवतो हे डेमो म्हणजे आणि आपल्याला खायला बी सेंद्रिय
1: बरोबर आणि प्रयोग म्हणून पण तो यशस्वी झाला ना लोकांना दाखवायला पुरावा म्हणून
0: आणि कसं आहे शेतकऱ्यांनी आपली शेती आहे तर आपली शेती आपल्यासाठी उपयोगी करून घ्यावी कारण आता आम्ही समजा जास्त नाही 5 गुंठ समजा सूर्यफूल केलं 10 गुंठ शेंग केली सूर्यफुलाचं वर्षभर आमच्या कुटुंबाला 5 गुंठ्याचं तेल पुरतं.
1: बर
0: समजा 10 गुंठे शेंगा केले तर 10 गुंठ्यातले शेंगदाणे आम्हाला वर्ष 2 वर्ष पुरतील ना निम्मे शेंगदाणे फोडून मशीनवर आणायचे आपल्या घरी वापरायचे निम्म्याचे तेल करून
1: आणायचे
0: तेल करून आणले की नाही त्याची पेंट होती ती शरणांना उपयोग येते.
1: बरोबर
0: विकत घ्यायची पेंट बी गरज
1: नाही म्हणजे शेतीतलं कुठलंही उत्पन्न वाया जात नाही
0: ही शेतकऱ्यांनी असं सगळं टेक्निकल
1: खरंय.
0: आता माझ्या नारळ 4-5 झाड आहे वर्षभरात ते 4-5 झाड नारळ मला घरचं खाऊन मी 1000-2000 नारळ विकतो वाळलेले नारळ एकदम पडले घरात सुकवून ठेवायचं ज्यावेळेस पावसाळ्यात आपल्याला समजा पाऊस चालू असलं लेबरला काम नसलं आपल्याला काम नसलं किती सोलत
1: बसायचं
0: फोडायचे खोबरं वाळवून
1: खरंय. फक्त याच्या मागचा तो दृष्टिकोन जो आहे तो खूप महत्वाचा
0: आहे. आपल्या आपल्या आरोग्याला आपल्याला तेल बेसळचं आपलं आपलं मिळालं पाहिजे शेंगदाणं आपलं आपल्याला मिळेल खोबरं माझं मला घरचं आहे मिरचीची 10 झाडं लावली आहेत.

0: 15,000
1: वर्षभर आपल्याला ताजी मिरची गावती. वर्ष ती जी मिरची तुटती ती आपल्याला विकलेली मिरची आपल्याला स्वतःला वापरायची. त्यातनं राहिले आपल्याला कामगार इतर शेजारी त्यांना माहित असतं चांगली क्वालिटीचे इथे घेऊन जातील. म्हणजे शिल्लक काय जरा
0: भाजीपाला वगैरे करता का नाही?
1: भाजीपाला कोरोनामध्ये मी कोबी खेळला, परत सिटकॉन मका केली.
0: बर.
1: आणि कोरोनाचा काळ आला मग काय त्याचा उपयोग नाही. आम्ही ती कोबी सगळा काढून दर्शावाल्यांना दिला. सिटकॉन जी मका अशी वाटली काय करणार, कुठं न्यायला आणायला काय विषय
0: त्यावेळेला काही हेच नव्हतं.
1: आणि त्यावेळेस मग ती प्रयोग केला मी कोबीचा आणि सिटकॉन मकेचा, पण नाही सक्सेस झाला. म्हणजे आम्ही प्रयोग केले, म्हणजे बोपळा म्हणजे मोठा काशी बोपळा असतो ना त्याचा प्रयोग केला. त्याचं मी 4-2 वर्ष घेतलं, परत आलं लावलं होतं.
0: बरं.
1: सगळ्या म्हणजे असं काय नाही, कुठल्याच काय होते. आल्याचा प्लॉट होता आमच्याकडे येत नाही, आल्याचा मी प्रयत्न केला. काशी बोपळ्याचा असतो ते केलाय, ऊस लावलेला आहे. त्याच्यानंतर म्हणजे तुम्ही सूर्यफुलाचा प्रयोग केले, अनेक सगळ्याची
0: जेवढी जेवढी
1: प्रयोग करायचा आपल्याला. ही जाळी माझं 3.5 एकर 1.5 एकराचं जे माझं बाकी क्षेत्र राहतं
0: ते प्रयोगासाठी ठेवलेलं
1: आहे. सगळं त्यात प्रयोग करायचे की बाबा काय केलं काय होते कशातून. म्हणजे
0: खरंच आहे, शेतकऱ्याचा दृष्टिकोन मुळात असला
1: प्रयत्नवादी झाले. ह्यात नाही त्यात, त्यात नाही त्यात, त्यात नाही त्यात, असं सक्सेस कशा सक्सेस होत आहे तेवढं.
0: बरोबर. कुणीकडनं शेतीतनं आपल्याला पैसा मिळवणं हे खूप महत्त्वाचं आहे,
1: जेणेकरून आपल्या शेतीतून आपल्याला खायला.
0: अगदी. निदान आपल्या कुटुंबाचं तरी आपलं
1: ज्वारी असेल, बाजरी असेल, गव्हा असेल, मूग असेल, जे इतर जे काय
0: लागतं ते
1: आपण आपल्या शेतीतनं कमवून आपल्या राहून राहिलेलं मग
0: विकायचं. आता इतकी वर्ष तुम्ही करताय, वेगवेगळे बदल केलेत, शेतीला शेतीपूरक व्यवसायाची जोड म्हणजे अगदी जाणीवपूर्वक दिलेली आहे. इतर शेतकरी जे शेती करतायत किंवा ज्यांचं कमी क्षेत्र आहे त्यांना शेतीपूरक व्यवसायाची जोड कशा पद्धतीनं दिली पाहिजे आणि कशा पद्धतीनं फायदा होतो हे काय सांगायला.
1: शेती पूरक आता या सीझन डाळिंबीचा आहे. आता या कांदे किराणा दुकानदार कशी असते ती सीझन बेंद्रा सीझन बेंद्रा मारली दिवाळी झाली शी व्यवसाय कशी करते शेतकऱ्यांनी का करून.
0: बरोबर.
1: शेतकऱ्यांनी प्रत्येक सीझनला काहीतरी आपल्या 1,000-2,000 मिळालं पाहिजे ह्या भूमिकेनं शेतकऱ्यांनी.
0: अगदी अगदी योग्य विचार आहे. म्हणजे प्रत्येक वेळेला सीझनल सुद्धा आपण पैसा मिळवला पाहिजे.
1: बरं, आंब्या सीझन आपल्याला 4 झाड आहे, निदान आपण खाऊन 2 झाडं विकता येईल. जांभळा सीझनला म्हणजे असे शेतकरी हे बांधाव करायचे, त्याला काय खर्च आहे, झिरो खर्च आहे, फक्त पाणी पाटपाट आणि द्यायचं, लागवड करून त्याचं म्हणजे हे होईपर्यंत 1-2 वर्ष काळजी घ्यायची. एकदा झाड उंच झाली की संपलं,
0: संपलं एकदा सुरू झालं की
1: तशा पद्धतीने शेतकऱ्यांनी बाबा प्रत्येक सीझनचं काहीतरी आपल्याला 1,000-2,000-5,000 त्यातनं
0: मिळवलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी हे शेतीपूरक व्यवसाय हे खूप गरजेचे आहेत आणि ते प्रत्येक शेतकऱ्यांना तो दृष्टिकोन जर ठेवला तर नक्कीच शेती आपल्याला भरपूर देते. फक्त आपण किती घ्यायचं आणि किती तिला परत द्यायचं हे मात्र ठरवलं पाहिजे. शेतकरी बंधूंना तुमच्या लक्षात आलंच असेल, जर कमी क्षेत्र असलं तरी सुद्धा आपण जर अभ्यासपूर्ण जर त्याचं नियोजन केलं तर आपण शेतीला शेतीपूरक व्यवसायाची जोड ही उत्तम पद्धतीनं देऊ शकते. आणि त्याचं उदाहरण म्हणून आज पोळ सरांनी जे सांगितलं त्यात बऱ्याचशा त्यांनी केलेले बदल आहेत किंवा त्यांनी केलेले जे प्रयोग आहेत ते त्यांचे यशस्वी ठरलेले आहेत. आपले शेतकरी सुद्धा अशा पद्धतीचे प्रयोग करतील आणि यशस्वी ठरतील अशी आपण आशा करूया. आणि आज तुम्ही इथं आलात आणि तुम्ही तुमच्या शेतीपूरक व्यवसायाची माहिती आमच्या शेतकरी बांधवांना दिली त्याबद्दल सातारा आकाशवाणीतर्फे आणि समस्त शेतकरी बंधू भगिनींच्या तर्फे आपले खूप खूप आभार. धन्यवाद.
2: धन्यवाद. मंडळी कार्यक्रमात आताच आपण ऐकलेत मुक्काम पोस्ट मारडी तालुका माण जिल्हा सातारा येथील आत्मनिर्भर शेतकरी शिवाजी पोळ यांची शेतीपूरक व्यवसायातून साधलेला विकास याविषयी श्रेया गुलुडेकर यांनी घेतलेली मुलाखत.
3: बरायतर मंडळी याबरोबरच आजचा किसानवाणी कार्यक्रम आता इथं संपूया. पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमात संध्याकाळी 7:30 वाजता. तोपर्यंत

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 11:10 झाली आहेत. आता आमची दुसरी सभा समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट उद्या सकाळी 5:55